रामकृष्ण हरी। कधी लोकरीचं सुंदर विणकाम पाठीमागून पहा, लक्षात येईल की जितकं ते बाहेरून देखणं दिसतं तितकंच त्या वस्त्राने स्वतःमध्ये अनेक टाके टोचून घेऊन प्रत्येक धागा जागच्या जागी कसा जपलाय। चांगल्या माणसांचं तरी वेगळं काय असतं? त्यांची प्रसिद्धी, वलय, कीर्ती सगळ्यांना दिसते, पण अंतःकरणात त्यांनी सोसलेले वेदनेचे टाके कोणाला दिसतात?

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 3 जुलै हा दिवस आपल्या पृथ्वीच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक प्लास्टिक पिशवीमुक्त दिन. प्लास्टिक प्रदूषण थांबवण्यासाठी आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी जगभरात आजचा दिवस जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. प्लास्टिकला म्हणा नाही, कापडी पिशवी वापरा, हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे. आज क्रीडा, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि जागतिक साहित्यातील दिग्गजांचा जन्मदिवस आहे. हरभजन सिंग, भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू, ज्याला आपण प्रेमानं भज्जी किंवा टर्बनेटर म्हणतो. आपल्या फिरकीने जगातील मोठ्या फलंदाजांना नाचवणारा हा पंजाबचा सुपुत्र आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. टॉम क्रूज, हॉलिवूडचा जगप्रसिद्ध डॅशिंग आणि मिशन इम्पॉसिबल चित्रपटांमुळे जगभरातील करोडो दिलांची धडकन बनलेला अभिनेता. या टप्प्यावरही स्वतःचे स्टंट स्वतः करणारा हा ऊर्जावान अभिनेता आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. फ्रान्स काफ्का, 20व्या शतकातील अत्यंत प्रभावशाली आणि मानवी मानसिकतेवर लिहिणारे महान जर्मन भाषिक लेखक. आजच्या दिवशी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अशा राजेशाही आवाजाचा अंत झाला होता ज्यांची जागा आजही कोणी घेऊ शकलेलं नाही. राजकुमार, बॉलिवूडच्या सुवर्णकाळातील एक अत्यंत दिग्गज आणि कडक व्यक्तिमत्वाचे अभिनेते. आपला भारदस्त आवाज, अनोखी संवाद फेक आणि जानी म्हणण्याची त्यांची खास शैली यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. 1996 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो, पण माणसाचा स्वार्थ नाही. आज आपण नाकारलेली एक प्लास्टिकची पिशवी उद्या आपल्या पृथ्वीला एक सुंदर श्वास देईल. आणि आजची बोधकथा, एक लहान मुलगी होती, तिचं नाव होतं स्वरा. शाळेत जागतिक प्लास्टिक पिशवीमुक्त दिनानिमित्त शिक्षकांनी प्लास्टिकचे तोटे सांगितले होते. स्वराच्या मनावर त्याचा खूप परिणाम झाला. तिने घरी येऊन ठरवलं की आजपासून आपल्या घरात प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही. तिने आईला बाजारात जाताना कापडी पिशवी दिली. सुरुवातीला घरातले सगळे हसले आणि म्हणाले, स्वरा, तुझ्या एकटीने कापडी पिशवी वापरल्याने संपूर्ण जगातील प्लास्टिक संपणार आहे का? स्वरा म्हणाली, जगाचं माहीत नाही, पण माझ्यामुळे निसर्गाचं जेवढं नुकसान होणार होतं तेवढं तरी थांबेल ना. स्वरा रोज दुकानात जाताना स्वतःची कापडी पिशवी घेऊन जाऊ लागली. हे पाहून तिच्या मैत्रिणींनीही कापडी पिशव्या वापरायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या कॉलनीतील सर्व मुलांनी पालकांना प्लास्टिक वापरण्यापासून रोखलं. दुकानदारानेही पाहिलं की लोक स्वतःच्या पिशव्या आणत आहेत, म्हणून त्यानेही प्लास्टिक पिशव्या ठेवणं बंदच केलं आणि कापडी पिशव्या आणणाऱ्यांना कौतुक म्हणून 1 रुपया सवलत द्यायला सुरुवात केली. एका लहान मुलीच्या एका निर्णयामुळे संपूर्ण परिसराचा चेहरा बदलला होता. तात्पर्य हेच, बदल नेहमी स्वतःपासून सुरू होतो. माझ्या एकट्याने काय होणार हा विचार करण्यापेक्षा माझ्यापासूनच सुरुवात होणार हा विचार ठेवला तर समाज बदलायला वेळ लागत नाही. प्रत्येक दिवस शुभ असतो जर आपले विचार शुद्ध असतील, आपले कर्म प्रामाणिक असतील आणि आपल्या मनात कष्टाची तयारी असेल तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकत नाही. वाईट परिस्थिती किंवा संकटही आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी येतात. आजचा हा 3 जुलैचा दिवस आपल्याला पर्यावरणाची काळजी घेण्याची आणि राजकुमार यांच्यासारख्या दिग्गजांकडून स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण करण्याची प्रेरणा देतो. वेळेचं महत्व ओळखा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणे पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभदिन असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

श्री राम समर्थ 3 जुलै सद्गुरूची कामगिरी। सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सरायला सद्गुरू सांगतात। आपले चुकते कुठे आहे ते सद्गुरू सांगतात। सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात। स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला। सद्गुरू जागे करण्याचे काम करतात। मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणावे। एखादा सुखवस्तूग्रस्त मी स्वस्त आहे असे म्हणतो पण ते काही खरे नाही। मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो स्वस्त आहे असे नाही म्हणता येणार। शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात। जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो। ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु। जे चिरकाळ टिकते ते गुरुपद समजावे। खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय। गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन। संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत। संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे। पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही। आपली जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत। व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फळाची आशा आपोआप सुटेल। आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात। रस आहे खरा पण जर त्याला सारसी म्हणजे चालवणारा नसेल तर रस कुठेतरीच जाईल। केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही। साधी बैलगाडीसुद्धा चालवता येणार नाही। आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो। सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात। आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे। मग कसलाच धोका उरणार नाही। आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल। मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल। असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल। पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे। संतचरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास। ज्ञान की जीवन स्मरण जय।

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधून. शेतकरी बंधूंनो, पपई हे महत्वाचं फळपीक. या पपई लागवडी बाबतीत आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे आणि पपईची लागवडी वाढत आहे. तर या पपई लागवडीपूर्वी सगळ्यात महत्वाची बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे वानाची किंवा जातीची निवड. तर यापैकी आपल्याला आपल्या भागामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, पपईचे कोणत्या जातीची लागवड करता येईल, त्या जातीची काही वैशिष्ट्य काय आहेत याविषयी आपण जाणून घेऊया. विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये वॉशिंग्टन, कोयमतूर 2, उसा डेलिशियस, उसा मॅजेस्टी, रांची आणि तैवान 786 ह्या काही महत्वाच्या जाती आपल्या भागामध्ये आपण त्याची लागवड करू शकतो. परंतु त्यातही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या जाती शिफारस केल्या त्याला लागवडीसाठी आपण प्राधान्य दिलं पाहिजे. त्याचे काही दुरोगामी फायदे असतात. तर त्यापैकी ज्या जाती आपण आज पाहिल्या त्यापैकी एक महत्वाची जात जी आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे स्वीकारलेली तैवान रेड लेडी, याला म्हणतो 786, ही एक महत्वाची जात. तर या जातीची झाडं जी आहेत ती मध्यम उंचीची असतात. फळाचं वजन 1.5 ते 2 किलो असतं. गर लाल रंगाचा असतो आणि 8 ते 9 महिन्याच्या आत या जातीला फळं यायला लागतात. ही जात विषाणूजन्य रोगाला जास्त प्रतिकारक्षम आहे असं सुरुवातीला आपण सांगत होतो, परंतु आज तीही काही प्रमाणात बळी पडत आहे. ही जात भारतात सर्व राज्यात लागवडीखाली आहे. महाराष्ट्रातही ती मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली आहे. परंतु तिच्यावर ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून आपली गरज ओळखून जर आपण तिची लागवड केली तर काही हरकत नाही. परंतु आज ती व्हायरसला, जसं म्हणतो आपण, इतकंसं प्रतिकार करताना आढळत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊन नंतरच तिची लागवड जर केली तर चांगलं राहतं. दुसरं जे आपण कोयमतूर 2 जसं महाराष्ट्रासाठी म्हटलं होतं तर फळं सर्वसाधारण या जातीची जे आहेत ते 1.2 ते 1.5 किलो असतात. ती आकाराने मोठी अर्धवर्तुळाकार असते आणि हिरवट पिवळसर ती जात आहे. गडद पिवळा असतो, मऊ आणि रसाळ असतो. ही जात पेपेन काढण्यासाठी लावली जाते. प्रत्येक फळापासून 4 ते 6 किलो पेपेन मिळतं. त्यापासून एका हेक्टरमध्ये जवळजवळ 400 ते 500 किलो पेपेन जे आहे ते आपल्याला मिळू शकतं. दुसरं जे आहे ते आहे कुरघनेड्यू. तर ही या जातीची झाडं जी आहेत ती मध्यम उंचीची असतात. फळाचं वजन 1.5 ते 2 किलो. फळाचा रंग गडद हिरवा असतो व फळावर उभ्या चिरा असतो. फळाचा गर पिवळा असतो व तो पूर्णपणे विरघळतो. तर ह्या ज्या आहेत ह्या काही महत्वाच्या जाती आपण पाहण्याचा प्रयत्न केला की व ज्या जातीमुळं आपण हे करू शकतो. परंतु पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या जाती शिफारस केलेल्या आहेत त्या जातीची जर आपण लागवड केली शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं. त्यामुळं प्रत्येक जातीची वैशिष्ट्य ओळखून आणि विशेषतः आपल्या गरजेनुसार कृषी विज्ञान केंद्र, उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करून त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जर पपईची लागवड केली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो आणि आपलं उत्पादनही चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
3: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडिओ मनभावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कल्पना कीजिए कि आपके पास बर्फ का एक बहुत सुंदर और कीमती टुकड़ा हो. अब उस बर्फ की खूबी यह है कि आप चाहे उसका इस्तेमाल करें या ना करें, वह धीरे धीरे पिघल कर ख़त्म होने वाला है. उसे बचाया नहीं जा सकता. तो समझदारी किसमें है? समझदारी है कि इससे पहले कि वह पूरा पिघल कर पानी बन जाए हम उसका सदुपयोग कर लें, उससे किसी की प्यास बुझा दें. हमारा यह शरीर भी उस बर्फ के टुकड़े जैसा ही है. उम्र की धूप में यह हर सेकंड थोड़ा थोड़ा पिघल रहा है. कोई भी ताकत इसे नष्ट होने से नहीं रोक सकती। कबीर साहब आज हमें इसी पिघलते हुए जीवन को सही ठिकाने लगाने की कला सिखा रहे हैं। वे कह रहे हैं कि जब इस शरीर का जाना तय है तो क्यों ना इसे किसी अमर काम में लगा दिया जाए। आइए सुनते हैं कबीर साहब की अद्भुत वाणी। कबीर यहू तन जात हैं, सके तो ठाहर लाई, कै सेवा करी साध की, कै गोविंद गुन गाई। कबीर यहू तन जात है, सके

से। काम रूप महा अग्नि नव्हे तृप्त करीची जो, जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झांकिले। घेऊनी आसर्यासाठी इंद्रिये मन बुद्धितो, मोह पाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गंडुनी। म्हणूनी पहिला थारा इंद्रिये तीची जिंकुनी। टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही, इंद्रिये बोलिली थोर मन त्याहुनी थोर ते। बुद्धि थोर मनाहुनी थोर तीहुनी तो प्रभु, असा जो असा तो प्रभु जानुनी आवरी आप आपणा। संहारी काम हा वैरी तू गाठुनी परोपरी। अध्याय तिसरा समाप्त।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट।
1: ग्रामगीता चिंतन भाग 30। ग्राम निर्माण पंचकातील ग्रामगीतेच्या या भागाचे चिंतन सुरू करण्यापूर्वी मागील भागातील महत्वाचं चिंतन या ठिकाणी आपण करत आहोत। उद्योग निर्मितीतून कलात्मक आदर्श ग्राम रचनेचे महत्व सांगताना वंदनीय महाराज म्हणतात, यापरी कलेने घर सजविले, आपले जीवन सुंदर केले, परी गाव असेल बिघडले तरी ते सौंदर्य टिकेना। काळ्या शरीरावरी कोड, तैसे दिसेल ते एकटे धेंड, म्हणून गाव करावे आदर्श सुघड कलांनी आपल्या। गावी असावी सेवक मंडळे, ज्यांना मुखी राम हाती काम हे कडे, अखंड चालविती कामाचे सोहळे ग्राम सेवेसाठी, श्रमदानाचे सप्ताह घेऊन रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी, शोषक खड्डे मोऱ्या करूनी सांडपाणी थांबवावे। रस्त्या माझी एकाऱ्या असती, पांदन झाली निमुडती, गोखरू काटे झोपे वाढती, सर्व व्यवस्था लावावी। डोब साचते पडती डेरे, ठीक करावे मार्गी सारे, शौच गृहेही नव्या प्रकारे निर्मावी सर्वासाठी। नदी तड्या काठी स्वच्छता, तेथे पार घाट आदींची व्यवस्था, उत्पादन वाढवाया तत्वता, उपयोग घ्यावा जलाचा। गावातील मार्ग विहिरी घरे सुंदर सजवावी, पशूंची कुटिरे ठाई ठाई मुत्री घरे नाल्या करणे निर्माण। सडकाची या दुतर्फा छान सर्वांनी करावे वृक्षारोपण, डुले ठेवावे मधा मधातून कचरा त्यात टाकावया। चौदिशांनी गाव सुंदर वारे करोत जीवन संचार, कोठेही घाण कोणी घर पाहताना न दिसावे। घरे मोडकी असतील कोठे, सर्वांनी जावे तया वाटे, मिळोनी करावे चोखटे हाही आमूचा म्हणून या। घरे खिडक्या विन अंधारी, कोंदट दमट बसकी सारी, गुरांचा गोठा घरा भीतरी ऐसे राहून द्यावे। गोटे वोटे करावे दुरुस्त, कोपरे खंडारे गैर शिस्त, राहून द्यावे अस्ता व्यस्त वाकडे तिकडे। हे सर्व खनोनी काढावे, दोरी लईन धरोनी नवे, मोकडे चाकडे मार्ग करावे, उल्हास वावे जनलोका। मार्गी नसावा लाकूड गोटा, साप दिसाव्या चारी वाटा, कोणी अडला असेल करंटा त्यास वडवावे गावाने। कूप काटी गवती शाकार, गावी नसावा शक्यतोवर, उडवे हुडे पुंजा केर भलतैसा न राहू द्यावा। फास गवत गंजी कडवा गुड, भूस उपन्ने अथवा खडवाड, कुंभार आवा अग्निकुंड, सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या। मेली जनावरे कोठेही नेली, गाव भी घाण मास हाडे आली, ऐसे न व्हाया पाहिजे नेमली, जागा उधडण्या गाडण्याची। जेथे तेथे सूचना फलक लाविले पाहिजेत मार्गदर्शक, शोभवावेत रस्ते चौक तोरांचिया नावानी। मुख्य आपुली असावी समिती, जी सुंदर ठेवील बाजाराप्रती, वजने मापे माल जागा पद्धती सर्व चोख करावया। सर्वांच्या पिकाची रक्षणा, गावी येऊन द्याव्या वानरसेना, ऐशाही कराव्या समित्या संघटना नाना कार्यास्तव। सर्वांगीण असावी ग्रामरचना, मनोरंजना सहित पुवाव्यात भावना, जेणेकरून ग्रामवासियांना आठव ना ये शहराचा। व्याख्याने कीर्तने कलापथक वादविवाद पोवाडे नाटके सात्विक, ऐशी नित्य नवनवी करमणूक गावी चालवावी सर्वांनी। एक असावा सुंदर बाग, त्यात मनस्वास्थ्याचेही असावे अंग, प्रसन्नता वाढाया नाना रंग, वृक्ष वेली लता कुंज, त्यात क्रीडांगणे पाळणे, बालक युवकांची प्रसन्नविती मने, जातीपातीचे विसरोणी रडगाणे, सहभोजने चालवावी। गावी विश्रामगृह असावे, ज्यात पाहुणे उत्साही भरवे, सर्वांस मुक्त द्वार ठेवावे उतरविण्यासाठी। तेथे असावी सुंदर विहीर, पाणी पिण्यास थंडगार, वचने असावी उद्बोधक सुंदर, भिंतीवरी सर्व सुंदर करावा आखाडा, मुले बागडती उल्हासे तडतडा, आदर्श मल्ल खेळाडूंचा धडा गिरवावया। सुंदर मुलांची शरीरे, दिसती गुलाब जैसे गोजिरे, बागची फुलले हरेभरे सुपुत्रांचे, सुंदर असावे वाचनालय, नाना ग्रंथ ज्ञानमय कराव्या सुबुद्धीचा उदय गावलोकी। काय चालले जगा माझी, कडावे गावी सहजासहजी, म्हणून वृत्तपत्रे असावी ताजी, आकाशवाणीही त्या ठाई। तैसेचे असावे हस्तलिखित मासिक, अक्षर गावाचे वाया सुरेख, लेखन चित्रादी कलांचे कौतुक वाढेल गावी। सहज कडावे विचार आणि वृत्त, म्हणून फळा असावा चौकात, ती जणू ज्ञानेश्वराची भिंत, ज्ञान देई सर्वाची। अक्षर शत्रूंना सामर्थ्य यावे, म्हणून प्रौढ शिक्षण चालवावे, घरा घरावरी नंबर द्यावे, नाम पाटी लावून या। गुरा ढोरांची औषधे जाणती, सहाय्य द्यावे त्या ग्रामीणाप्रती, अद्भुत नुस्खे लोक गीतादी किती संग्रह त्यांचा करावा. गावाचे आरोग्य असावे उत्तम, सर्व प्राणी मात्राशी लाभावे क्षेम, म्हणून चालवावे आरोग्यधाम गावा माझी. आपल्याच गावची वृक्षवल्ली कंदमुळे आणून औषधी केली, निसर्ग उपचारासहित दिली पाहिजे तो वैद्य. चालवावे ऐशा वैद्याप्रती, सर्पादी विषय उतरवती, घाव बुजविती, हाड जुळविती, औषधे ऐशी अनुभवनी. जेथे पुरुषांचा दवाखाना तेथे हवी सुतिका गृहाचीही योजना, दोहोंचीही आवश्यकता ग्रामजना भासत असे अत्यंत. गावाचे वैद्य गावाच्या सुईनी, गावे घ्याव्या तयार करुनी, नवनवी ज्ञान साधने देऊनी सर्वतोपरी. गावी असावे पुष्ट स्थान, त्वरित कळावया वर्तमान, परस्परांचा व्यवहार पूर्ण, पत्रोपत्री चालवाया ऐशा सर्वची सुखसोयी. लोक करू शकतील निश्चयी, स्वावलंबी राहुनी सर्वही देतील जेव्हा सहकार्य. प्रत्येकाचा कितीतरी वेळ, श्रमशक्ती आणि बुद्धीचे बळ व्यर्थ जात असे ते उपयोगी सकळ, लाविता गाव सुखी होई. ऐसे गाव होता आदर्शपूर्ण, शहराहुनीही नंदनवन, सर्वांचे करील आकर्षण, सुंदर जीवन तुकड्या म्हणे. आणि या स्वामी सीतारामदासजी महाराज हे सगळं होण्यासाठी आपला विचार या ठिकाणी प्रकट करतात. दुनिया शियार है, जो कुछ होता है वह हुआ हुआ कहती जाती है, परंतु कहने से काम नहीं बनता, करने से ही सब कुछ होता है. श्रम स्वावलंबन और सहयोग के नींव पर दुनिया में स्वर्ग खड़ा किया जा सकता है. आणि या 29व्या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आहार आरोग्याचे आध्यात्मिक भूमिकेतून वैज्ञानिक सिद्धांत ग्रामगीता ग्रंथात मांडले. पहला सुख निरोगी काया, आहार पवित्र आणि संतुलित असेल तर आरोग्य ठीक राहील. ते म्हणतात, अरे मित्र, शरीर इतना बिघडता ही क्यों जिससे दवा की जरूरत हो, ऐसा अनाज खाता ही क्यों जिससे पेट में अपचन हो, ऐसी रहन रहता ही क्यों जिससे आलस्य निर्माण हो, ऐसा स्वार्थ करता ही क्यों जिससे चिंता बढ़ती, ऐसी हवा में रहता ही क्यों जिससे शरीर का पतन हो. अरे भाई, सारी दवा की दवा तेरी नैतिकता है, तेरा मित्र तेरा आहार तेरा विहार है, तेरा ब्रह्मचर्य है. यदि इसे खो देगा तो तुझको संसार में कोई साथ नहीं देगा, न दवा साथ देगी न दुआ प्राप्त. देवाला मदत घालून उपयोग नाही, देवी देवता कोपतात असं समजणे म्हणजे अंधश्रद्धा. एका महाभाविकाने वंदनीय महाराजांना प्रश्न केला, खेडे शहरापेक्षा चांगले केले पण देवी देवतांचा कोप झाला की सगळं बिघडते महाराज. यावर ते उत्तर देतात, मित्रा ऐक याचे उत्तर, देव देवता किंवा परमेश्वर हे कृपेचे अवतार, कोपची नाही त्या ठाई. कोप करीती ते दुष्टावरी, त्यातही उद्धार भावची अंतरी, तेरे तेथे निरापराध्यास चढती जरी, तरी तया देव न म्हणा. सर्व लोक लेकरे त्याची, छळणा का करील कोणाची, कृती आपुलीच आपणा जाची, शत्रू आपणची आपले. चहू बाजूंनी केली घाण, त्यात जंतू झाले निर्माण, त्यातून रोगाच्या साथी भिन्न भिन्न वाढ घेती. नाही नेमाचा आचार, शुद्ध नाही आहार विहार, अशुद्ध हवा पाणी संहार करीती जनांचा. काही केव्हा कुठेही खाणे, कधी झोपणे कधी जागणे, सप्तही धातू कोपती याने, रोग रूपाने फळा येती. हॉटेली खाणे मसना जाणे, ऐसे लोक बोलती शहाणे, त्यावरी नाना तिखट व्यसने, आग्या वेताळा सारखी. कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला, कोठे जेवला, संसर्गी आला, गोंधळ झाला सर्वत्र, त्याने रोग प्रसार झाला, लागट रोग वाढतची गेला, बळी घेतले हजारो लोकाला वाढोनी सात. मग कोणी म्हणे कोपली देवी, कोणी मांत्रिकाशी बोलावी, बाहेर भीतरचे समजोनी गावी, काढती आरत्या अंधारी, कोणी करणी कवटाळ म्हणती, कोणी पिशाच्याच भारती, औषधेही न देता रोगी मारती मूर्खपणाने. भगत मांत्रिक आरवाडी जाणते, घुमारे भगती भाविक कोणते, पोटासाठी नाना मते फैलाविती लोका माझी. करविती नवस सायास थोर, देवी पूजेचा जोर सोर, रेडे बकरे कोंबडे पामर कापताती अज्ञाने. देवानीची केले जीव, तयास कैची मारण्याची हाव, मधले दलाल करीती ठेव, आपुली हाऊस पुरवावया. संते देवास केले प्रसन्न, तेव्हा बळी दिले कोण, चोखोबा श्री चक्रधर रामकृष्ण म्हणती प्रसन्न देव भावे. देवासी पाहिजे बलिदान, तो पशु आपुला भ्रम अभिमान. गावाचे गेल्याविना अज्ञान सुखी जीवन न होई. गाव असो अथवा शहर, तेथील बिघडले आचार विचार, म्हणूनच रोग राईने बेजार झाले सारे जन लोक. या भागाचं चिंतन याच ठिकाणी समाप्त.
2: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
3: श्यामची आई परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव लाडघरचे तामसतीर्थ। सुभाताईनं पोफळे, दोन शहाळी, एक मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली। पपनसेही दोन घेतली। सुभे येते हो, आई म्हणाली। आई निरोप मागू लागली। वहिनी आता पुन्हा ग केव्हा भेटशील? सुभाताई भरल्या मनानं म्हणाली। आई म्हणाली, सुभे देवाला माहीत केव्हा भेटू। 12 वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडले। जायचे तरी कुठे? येऊन जाऊन माझे 2 भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत। त्यांच्याकडे गेले पण त्यांचे संसार आहेत, त्यांना बहिणीची आठवण कुठे येत असेल एवढी? सुभे गेली 5 वर्ष सारखा हिवताप लागलाय पाठीस। ताप आला की पडावं अंथरुणावर, घाम येऊन ताप निघाला की उठावं कामाला। घरात तरी दुसरं कोण आहे? गरीबाला दुखणी येऊ नयेत हो, पापच ते। जिभेला चव मुळी कशी ती नसते। आल्याचा तुकडा किंवा लिंबाची फोड घेऊन कसे तरी 2 घास घशाखाली ढकलायचे। असो देवाची इच्छा, आपण माणसं तरी काय करणार? भोग तो भोगावा हे सांगायचं तरी कुणाला? कुणाजवळ दुःख उगाळायचं? इतक्या वर्षांनी तू भेटलीस, तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावंसं वाटलं। माझ्या मुलीसारखी तू चंद्रीने तू खेळत असा। तुला न्हायला घातलंय, तुला लहानपणी परकर शिवले आहेत, माझीच तू म्हणून बोलते। जरा दुःख हलकं होतं, बरं वाटतं। जगात आपल्या दुःखानं दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरं वाटतं। पण मी बोलत नाही कोणाजवळ, एक देवाजवळ सांगावं बोलावं। असं म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आलं आणि सुभाताईनं डोळ्यांना पदर लावला। वहिनी आमच्या बधूच्या मुंजीत ये हो आता। वहिनी वहिनी श्याम मोठे होतील मग, नाही हो ते कमी पडू देणार। मुलं आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी, सुभाताई म्हणाल्या। आई म्हणाली, हो तेवढं सुख आहे। श्याम सुट्टीत झाला की माझं सारं काम करू लागतो आणि शाळेतही हुशार आहे हो म्हणतात। येते हो असं बोलल्यावर हातात एक रुपया। सुभाताई म्हणाल्या, राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन? सुभे तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो, असू देत। असं म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरून आई निघाली। आम्ही गाडीत बसलो। गाडी निघाली, बैलांना परत घरी जावायचे असल्यामुळे ते जलद जात होते, पण आता चढाव होता, येताना उतार होता, बैलांना हळूहळू जाणं प्राप्त होतं। गाव सुटला आणि गाडी नीट रस्त्याला लागली। सायंकाळ होत आली होती। सारा समुद्रच अस्तीर्थ झाला होता, फारच सुंदर देखावा। सूर्य अस्तच जात होता, तो आता लाल गोळा दिसत होता। तो लाल गोळा समुद्रात पडला। पुन्हा आपण कशी दोघं केव्हा बरे कुठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही आई, तुझ्याबरोबर हिंडावं, प्रेम लुटावं असं वाटतं मला। मी आईचा हात हातात घेऊन म्हटलं। आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा मग तुमच्या रोजगारावर मी येईल, मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडून आणा। तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते, हे सुद्धा नाशिकला, पंढरपूरला जाऊन आले आहेत, पण मी कुठं जाणार? कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी आणि पंढरपूर। आपल्यात म्हण आहे ना, काशी जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्य घ्यावे। जाईन म्हणत राहिल्यानंच गेल्याचं पुण्य लागतं। अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावं, विठोबा आणि विश्वेश्वर, गोदा आणि गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत। गरिबांसाठी ही सोय आहे। बाळ, आपण कोठे जावयाचे हिंडावयास? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात। वाटते नको हे जिणे, पुरे हा संसार, कोठल्या यात्रा आणि बित्रा। अरे ही संसार यात्राच मोठी यात्रा। या यात्रेतूनच भरल्या हाताने अब्रूनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले। आईच्या डोळ्यातून शांत प्रवाह होता, गालावर घळघळत होता। मी माझे तोंड आईच्या पदरात घुसवले। आई, तू मला हवी आहेस। आम्हाला तुझ्याशिवाय कोण, खरंच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो, तू नाहीस तर कोणासाठी शिकायचं, कोणासाठी जगायचं? आई, तुला देव नाही होणार। असं म्हणून मी आईला घट्ट धरून ठेवलं। जणू त्यावेळीच मृत्यू तिला न्यावयास आला होता म्हणून मी तिला पकडून ठेवत होतो। देव करतो ते सारे बऱ्यासाठी। तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले, आई म्हणाली। आता गाडीत कोणी बोलत नव्हते। आईच्या मांडीवर भक्तिप्रेमानं, कृतज्ञतेनं, सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझं डोकं ठेवलं होतं। मी थोड्या वेळानं पुन्हा आईला म्हटलं, आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे। एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील चार दाणे रस्त्यावर टाकी, सकाळी त्या दाण्याचे सुंदर सोन्याचे पीस होई। आई, आपलेही तसेच चांगले होईल, नाही का ग? आपलं दारिद्र्य जाईल, चांगले दिवस आहेत। श्याम, तो रात्रीचा दिवस विषयाची अमृत करतो, पण आपण साधी संसाराची माणसं, आई म्हणाली। आई, देवाची कृपा नेहमीच असते। होय, गरिबी आली, अपमान झाले, हाल अपेष्टा भोगावा लागल्या, तरी तीही कृपाच असंच म्हणतात, ते खरंय का ग? मी प्रश्न विचारला। बाळ, तुझ्या आडाने आईला नाही समजत, देव जे करतो ते बऱ्यासाठी, एवढे मात्र मला माहीत। मी तुला लहानपणी मारलं ते तुझ्या बऱ्यासाठीच ना? मग माझ्याहून कितीतरी देव दयाळू आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा। श्रद्धा साहेब, आई जणू उपनिषदच गायली होती। माझे लक्ष समोर गेले। वाघ, आई वाघ! काय तेजस्वी, भेसूर मुद्दा करणार नाही, तो माझ्या आईचं दर्शन घ्यावयास आला, नम्रपणे वंदन करावयास तो आला। हळूहळू दि गाव आले, दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले। रात्री 9 वाजता आम्ही घरी पोहोचलो। आई त्याच रात्री पालगडास गेली। तो दिवस आणि ती रात्र अमर झाली आहेत।
0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
4: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे। त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले। त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे। त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे।
5: मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव। आपण आत्तापर्यंत 2 असे अध्याय पाहिले की ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुन संवाद हा चालू होता आणि तो यावर होता की आपण युद्ध का करावे आणि कशासाठी करावे। अशा महापराक्रमी अर्जुनाच्या मनामध्ये हे प्रश्न येणे आणि आपल्या जगण्याचा हेतू कोणता आहे असे प्रश्न त्या प्रसंगी प्रारंभीच निर्माण होणे हे बघून तो युद्धभूमी पाहून घाबरला होता का? तर घाबरला तो नव्हता, तर कशासाठी जगावे आणि का जगावे हा त्याचा संबंध घाबरण्याशी निश्चितच नव्हता असं गीतेमध्ये पुढे सांगण्यात आलेलं आहे। हे व्यवस्थापन बघा जीवनामध्ये कसं आपल्याला उपयुक्त ठरू शकतो याच्याकरता श्रीमद भगवद्गीतामध्ये दिलेले हे 2 मूलभूत प्रश्न अर्जुनापुढे युद्धाप्रारंभ वेळी उपस्थित झाले या प्रश्नांना टाळता येत नाही आणि निदान विचारी माणूस तरी या प्रश्नांचा विचार करेलच असा हा प्रसंग आणि असा हा प्रासंगिक प्रश्नामुळे एक चिरंतन प्रश्न सगळ्यांच्या समोर तयार झालेला आहे, जो अनेक काळामध्ये अनेक प्रकारच्या व्यवस्थांमध्ये आजच्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो. युद्ध करणे हा क्षत्रियांचा आणि त्यांच्या एकूण जगण्याचाच एक भाग होता, परंतु जगायचे कशासाठी आणि कोणत्या पद्धतीने या प्रश्नांमुळे अर्जुनाच्या मनात खिन्नता आलेली होती. हे दोन प्रश्न घेऊन अत्यंत खिन्न अवस्थेत तो भगवान श्रीकृष्णाकडे गेला. या प्रश्नाची उत्तरे अर्जुनास जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अर्जुनाला ही त्याच्या बुद्धीतील खिन्नता दूर कशी करावी याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते. ती खिन्नताच त्याला या प्रश्नाचा विचार करण्यासाठी आणि त्याच्या शेवटापर्यंत नेण्यासाठी प्रवृत्त करत होती. शेवटी त्या विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्याच्या मनाला समाधान होईल आणि प्रश्नाची उत्तरे भगवान श्रीकृष्णांनी दिली आणि त्याद्वारे अर्जुन परमार्थ तत्वाच्या अनुभूतीस पात्र झाला. या अर्थाने या विषाद सुद्धा परमार्थ प्राप्तीचे साधनच आहे असे म्हणता येईल, असे इथे दाखवलेले पण आहे. म्हणून त्याला या पद्धतीला आपण योग असे म्हणतो. खरे तर अर्जुन ही एक विचारी बुद्धीची अवस्था आहे. ती याच्या पुढे जगण्याचे प्रयोजन कोणते आणि ते साधण्यासाठी कसे जगावे ह्या दोन प्रश्नाला घेऊन वारंवार त्याची बुद्धी अशी तयार करीत आहे आणि त्या बुद्धीलाच अर्जुन म्हणावे असे पण म्हणणं चुकीचं होणार नाही. आपण सुद्धा असा विषाद मनाची खिन्नता आपल्याला जीवनामध्ये वारंवार येते, किंबहुना आपण असा अनुभव करतो. असे एखाद्या नोकरीसाठी आपण प्रयत्न करतो आहो, त्यासाठी खूप खटपट करतो आहो, पण ती नोकरी जर मिळालीच नाही तर आपल्या मनामध्ये एक खिन्नता येतेच. आपल्याला एक चांगले घर हवे आणि ते मिळावे, नाही मिळावे मिळाले तर आपण खिन्न होतो. घर मिळाले की ती खिन्नता नष्ट होते. खिन्नता विषाद येण्याची अवस्था आपणास माहीत नाही असे नाही, प्रत्येकास ती येतेच. पण त्यावरून एखाद्या भगवत तत्वाप्रमाणे पोहोचलेला असे आहे असे मात्र नाही. अर्जुनाची खिन्नता ही वेगळ्या प्रकाराची आहे. व्यवहारात इष्ट मिळाले नाही म्हणून तो खिन्न झाला अशी अजिबातच नाही, ती खिन्नता वेगळी आहे. मग जगण्याचे प्रयोजन कळेनासे झाले असे त्याला का वाटावे आणि जगावे कसे हे त्याला कळेनासे झाले, त्यावरून येणारी बुद्धीची खिन्नता फार वेगळ्या प्रकाराची आहे ही आपण समजून घेतली पाहिजे. ती खिन्नता अर्जुनास आलेली होती. जर हा प्रसंग बघाल तर अर्जुनाच्या खिन्नतेचा अनेक स्वरूप आणि त्याचे कारण आपल्याला कळून येते. युद्धातील संहाराबाबत त्याला काही वाटत नाही, कारण अर्जुनाने त्याच्या जीवनामध्ये अनेक युद्धे केली आहे. याच्यावरनं आपण लक्षात घ्यावे की काही कामं आपण सतत करतो, वारंवार करतो, पण तरी असा एक प्रसंग येतो की आपल्याला कुठेतरी या प्रश्नांसारखा विचार पडतो. म्हणून त्या युद्धाप्रसंगी जसे शत्रू वेगळे होते पण महाभारतामधील संघर्षातून तयार झालेलं होतं असं सुद्धा आपण आपल्या काही दररोजच्या जीवनामध्ये बघतो. प्रतिस्पर्धी योद्ध्यांमध्ये काही गुरु, भाऊ, मामा, नातू असे हे नातलग होते. अर्जुन म्हणतो, एवढा संघर्ष करून त्यांना मारून काय मिळणार आहे? त्यांना मारून मला जे राज्य मिळेल ते कितपत मोलाचे आहे. युद्ध म्हणजे कोणाला तरी मारून आपण आपलं टिकवून ठेवणं आहे आणि स्वतःच शत्रूकडून मारले जाणे जर असा विचार आला तर युद्धामध्ये युद्ध करून याचा काय उपयोग? आणि सर्वांनाच हा जीवन मरणाचा प्रश्न तर पडलेलाच आहे. सर्वांच्याच जगण्याची जी काही इच्छा असते, मग अशा युद्धामध्ये दुसऱ्याला तरी का मारायचे आणि स्वतः तरी का मारायचे? युद्ध होईल हा भाग जरी निश्चित असला तरी त्याच्यातनं निष्कर्ष काय निघणार आहे आणि त्यातून जे काही मिळणार आहे त्याची खरी योग्यता तेवढी आहे का? युद्ध करून काही मिळो अथवा न मिळो, पण जगण्याचा हेतू अस्पष्ट झाल्यामुळे अर्जुनाला ही विषण्णता आलेली होती. अर्जुन भगवान श्री कृष्णांना म्हणतो की यांना मारणे हेच माझ्या जीवनाचे प्रयोजन आहे का? शेवटी सगळ्यांना जगायचे आहे, मरणे किंवा मारणे हे जगण्याचे प्रयोजन नाही। मग जगण्याचे प्रयोजन जर काही वेगळे असेल तर ते काय आहे? या प्रश्नामुळे आलेली आणि विचारमग्न अवस्थेत होऊन जाणारी ही असाधारण अवस्था आहे। ही विचारमग्न अवस्था ज्या प्रश्नाने योग्य उत्तर मिळेल आणि तोपर्यंत म्हणजे उत्तर मिळेपर्यंत अर्जुनासला गप्प बसू देणार नव्हती। योग्य आणि पटेल असे उत्तर मिळेपर्यंत त्याचे विचार संपणारे नव्हते। अशा विलक्षण विचारमग्नतेत नेणारा हा विषाद होता। हा विषादच त्या विचारमग्नतेतून या परमेश्वराच्या प्राप्तीचं एक साधन आहे असं गीतामध्ये सांगण्यात आलेलं आहे। म्हणून पहिल्या अध्यायात या विषादाचे वर्णन करताना ते परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे हे दाखवले आहे। जीवन का जगायचे आणि जीवन जगण्यासाठी कोणची आदर्श रीत आहे हे आपल्याला बघणे आवश्यक आहे। या विचारांनी मानसिक शांती गमवून जर आपण विषण्ण अवस्थेमध्ये गेलो असू, जसा अर्जुन गेला होता त्या पहिल्या भागाला किंवा त्या प्रतिपाद्य विषयाला अर्जुन विषाद योग असे अतिशय सुंदर नाव देण्यात आलेले आहे। या असा विषाद सर्वांच्याच बुद्धीत होईल असे नाही, कारण प्रत्येक वेळी युद्धभूमीवर अनेक वीर योद्धे येतात, त्यावेळेला ते उपस्थित असलेले आणि या युद्धामध्ये उपस्थित असलेले भीम, युधिष्ठिर, द्रोण, भीष्म यांच्या मनात हा प्रश्न तयार झालाच नाही, फक्त अर्जुनाच्याच मनात हा प्रश्न तयार झाला। म्हणून याचे उत्तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनेच प्राप्त होणार। एरवी जसे आपण निराश होतो, ज्याला सध्याच्या काळामध्ये डिप्रेशन असे म्हणतात, तशी अवस्था नव्हती। ही अवस्था अर्जुनास अतिशय गंभीर आणि विचारशील बनवणारी होती। आपण ही वेगळ्या वेगळ्या प्रश्नांमुळे अस्वस्थ होतो, त्यावेळी आपण ही अस्वस्थता सहन न करता प्रत्येक वेळेला आपण कुठल्या तरी अशा अवस्थेत चालले जातो की जी आता आपल्याला सहन होऊ शकणार नाही, तसं आत्ता म्हटल्याप्रमाणे डिप्रेशन। आणि त्या काळाची अवस्था आपल्याला जर सहन झाली नाही तर त्याचे परिणाम पण वेगवेगळे दिसायला लागतात। पण अर्जुन अतिशय गंभीरतेप्रमाणे श्रीकृष्णाच्या पुढे उपस्थित होऊन त्याची उत्तर मागत असतो। नेमके माझे कल्याण कशात आहे असं तो विचारतो। असे तो श्रीकृष्णाला विचारत असताना असे विचारून स्वतःच्या मनाचे समाधान होईल अशा पद्धतीने या प्रश्नांवर विचार करीत करीत आणि भगवान श्रीकृष्णाकडून उत्तराची ऐकण्याची इच्छा करीत करीत तो प्रश्नांची एक रीघ लावतो असंही म्हटलं तरी हरकत नाही। जोपर्यंत त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत अर्जुन आपल्या प्रश्नाला बाजूलाच करत नाही आणि त्याला उत्तर मिळेपर्यंत, समाधान मिळेपर्यंत भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपले उपदेशात्मक जे काही अधिकार आहे त्याचा वापर करत असतात। भगवान श्रीकृष्णांनी वेगवेगळ्या प्रकारे अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। भगवान श्रीकृष्णांनी दिलेली उत्तरे ही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने साधनरूपी पायऱ्याच आहे असंही म्हटलं तरी हरकत नाही। प्रत्येक अध्यायामधून परमेश्वर प्राप्ती अनेक मार्ग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास दिलेले आहे। प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये नेमका भेद कसा? प्रकृती म्हणजे शरीर आणि पुरुष म्हणजे आत्मा। आत्मतत्व हे कसे अविनाशी आहे, त्याचे अविनाशित्व ओळखणे आणि ओळखून स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये जाणं किती आवश्यक आहे याचाही तिथे ऊहापोह आपल्याला दिसतो। आणि तसंच आपण म्हणू शकतो की प्रतिपादन भगवान श्रीकृष्णांनी या आता दुसऱ्या अध्यायात केलेले आहे, ज्याचं नाव आहे सांख्ययोग। भगवान वेदव्यास महर्षी यांनी त्याला सांख्ययोग असं नाव दिलेलं आहे। निष्काम कर्म का आणि कसे करावे हा तिसऱ्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे, त्याचं नाव आहे कर्मयोग। त्यालाही त्यांनी कर्मयोग असे नाव दिलेले आहे। अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नास भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलेले आहे। त्या उत्तरातून अर्जुनाच्या मनात पुन्हा नवीन प्रश्न उपस्थित होतात आणि परत तो श्रीकृष्णापुढे त्याची शंका उपस्थित करतो। अर्जुनाने प्रश्न विचारले, त्याला भगवान श्रीकृष्णाने उत्तरे दिली, अर्जुनाने मान डोलवली आणि ते त्याला स्वीकार्य झाले असे झाले नाही। श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे संवाद अर्जुन प्रश्न उपस्थित करीत आहे त्याचे उत्तर मिळत आहे, पुढील प्रश्न तयार होत आहे, श्रीकृष्णाकडून परत उत्तर मिळत आहे, अशा प्रश्न उत्तरात्मक संवादाचा एक संचच आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, मी तुझ्या प्रश्नांना दिलेली उत्तरे जी उत्तरी आहेत ती तुला पटतात का? मी जे सांगितले त्यावरून तू विचार कर, विचार करून तुला जे पटेल त्याप्रमाणे तू कर. यथेष्टची तथा कुरु अशी युक्ती म्हणून ते सांगतात की माझी उत्तरे ही तुला पटतीलच असे नाही, हे तुझ्या त्या मानवी दृष्टिकोनाच्या योग्य असतील असेही मी म्हणत नाही. जर माझी उत्तरे तुला मान्य नसतील तर नको मानूस, पण उत्तरापर्यंत मी तुला आणलेले आहे, ते उत्तर जे तुला अपेक्षित आहे तिथपर्यंत मी तुला नेलेले आहे. जगण्याचे कारण काय आणि कशासाठी जगायचे या प्रश्नांना भगवान श्रीकृष्णांनी दोन उत्तरे दिली आहेत. परमेश्वर प्राप्तीसाठी जगावे आणि त्यासाठी निष्काम कर्म करावे अशी ही उत्तरे आहेत. कर्तव्याचे पालन करीत करीत जगणे हा त्याच्या मागचा महत्वाचा हेतू असून तीच परमेश्वर प्राप्ती आहे. शाश्वत तत्वाच्या प्राप्तीसाठी जगावे हे दुसरे अध्याय सांख्ययोग यामध्ये विशेष करून सांगितले आहे. कसे जगायचे तर निष्काम बुद्धीने कर्म करीत करीत, आणि तिसऱ्या अध्यायात त्याला कसे करावे याची पण माहिती दिलेली आहे. एका अर्थाने संपूर्ण भगवद्गीता या तीन अध्यायातच पूर्ण होते. पुढील जे काही 15 अध्याय आहेत ते सर्व भगवद्गीतेचे विस्तार आहे. पहिल्या 3 अध्यायात जे काही उपदेश सांगितला आहे तो त्यांचा सगळ्यांचा विस्तार 15 अध्यायात वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. अशी एकूण 18 अध्यायांची श्रीमद भगवद्गीता साकारलेली आहे. अर्जुन त्याच अवस्थेत दूर न सारता स्वतःच पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विचार करीत आहे आणि भगवान श्रीकृष्णांकडून मिळालेल्या उत्तरांवरही विचार करत आहे. त्या अवस्थेतही त्याचे विचार करणे ते सुटले नाही. अशा प्रकारची अवस्था जी आहे ती बौद्धिक मानसिक अवस्थेलाच विषाद म्हटले आहे. त्या विषादानेच प्रश्नांचे वेध घेण्याची सतत प्रेरणा मिळत राहिलेली आहे. ते उत्तरे मिळतात आणि अर्जुनाला शेवटी पूर्णपणे पटते की जगायचे तर परमेश्वरासाठी जगायचे, आणि त्या उत्तरामध्ये अर्जुनाचे समाधान होते. अंतिम भूमीवर अर्जुन साक्षात्कार करून घेतो आणि पारमार्थिक तत्वाचे पूर्ण ज्ञान मिळवून तो ज्ञानी होतो. याचा हा विषाद योग किंवा साक्षात्कारात त्याला जी उपयोगी पडणारी पायरी होती तीच श्रीमद भगवद्गीताची सर्वात महत्वाची पायरी आहे असं आपण म्हणूया. आणि अशा प्रकारे असे म्हणणे की आपल्याला जे काही श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ती पण एका प्रकाराची गीताच आहे जी अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या संवादातून तयार झालेली आहे. इथे मी माझा हा 3रा भाग पूर्ण करते आणि परत भेटूया पुढे आपण. धन्यवाद.
4: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.
6: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
7: प्रतिहो नमस्कार, आपण ठेवून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या MJ कट्टा या सदरात आपण सर्वांचं मी आरजे शुभांगी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकत्याच 12वी आणि पदवीचे निकाल लागल्यानंतर सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे पुढे काय, करिअर कुठल्या क्षेत्रात करायचं. बऱ्याचदा आपण त्या जुन्या पारंपरिक वाटांनीच जात राहतो, पण आज आपण एका अशा क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जे केवळ एक उत्तम करिअरच घडवत नाही तर समाजाला एक नवी सकारात्मक दिशा देण्याचं कामही करत असतं. होय, आपण बोलतोय समाजकार्य म्हणजेच BSW आणि MSW या अभ्यासक्रमांबद्दल. आणि याच विषयावर आज आपल्याशी दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आणि आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी MJ कट्ट्यावर उपस्थित आहेत प्राध्यापक चेतन दिवाण सर. समन्वयक समाजकार्य विभाग आणि सामाजिक शास्त्र विभाग. सर, तुमचं रेडिओ मनभावनच्याच म्हणजेच एमजे कट्ट्यावर हार्दिक स्वागत.
8: नमस्कार. नमस्कार मॅडम, धन्यवाद.
7: सर, आजकालचे विद्यार्थी जे आहेत पदवी घेताना नेहमीच्या पारंपरिक वाटाच निवडत असतात, अशा वेळी त्यांनी BSW किंवा MSW कडे का वळलं पाहिजे आणि नेमकं काय आहे हा कोर्स आणि त्याची व्याप्ती काय आहे ते समजून सांगा ना.
8: छान. खरं तर मला वाटतंय आजच्या या युगामध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आजकालच्या विद्यार्थ्यांमध्येच नाही तर पालकांमध्ये देखील पारंपरागत जी काही शिक्षण पद्धती आहे, पारंपरिक शिक्षण पद्धती म्हणूया आपण किंवा परंपरागत जी काही शिक्षण पद्धती चालत आलेली आहे त्याच्यानुसार विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमावस्थेमध्ये आहेत आणि तेच ते फॉलो करत आहेत आणि त्याचंच अनुकरण केल्यामुळे होतंय असं की अलीकडच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपण म्हणतोय की स्पर्धेचं जग आहे. स्पर्धेच्या जगामध्ये विविध नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजेत, व्यवसाय चांगले चालले पाहिजेत, उद्योग मुलांचे उभारले पाहिजेत. या दृष्टिकोनातून जर शिक्षण पद्धती जर उभी करायची असेल तर कुठंतरी मला वाटतं या पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन, चाकुरीच्या बाहेर जाऊन थोडासा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. आणि याच अवस्थेमध्ये BSW किंवा MSW म्हणजेच बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि मास्टर ऑफ सोशल वर्क या कोर्सेसचा, या अभ्यासक्रमांचा विचार खरं तर होण्याची गरज आहे. कारण का मुळातच पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या पलीकडे जाऊन या अभ्यासक्रमांचा नक्कीच रोजगारासाठी म्हणजेच नोकरीसाठी असेल, उद्योग व्यवसायांसाठी असेल किंवा स्वतःचं काही चालू करायचं असेल, नवीन स्टार्टअप, या सगळ्यांसाठीच उपयोग होणार आहे. त्यामुळे हे खूप असे महत्वाचे असे असणारे दोन्ही अभ्यासक्रम आहेत.
7: वा वा. BSW किंवा MSW अभ्यासक्रम आपल्या नेहमीच्या परंपरागत किंवा पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा अगदी वेगळा आहे हे आपण नुकतंच सांगितलंस. पण सर, करिअरचे इतर मार्ग किंवा इतर पर्याय बाजारात उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना त्यातून रोजगाराच्या संधी सुद्धा मिळत असतात, मग अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी समाजकार्य हाच अभ्यासक्रम म्हणून का निवडावा?
8: ओके, हाही मला वाटतं प्रश्न खूप असा उपयुक्त आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी. मी थोडंसं तुम्हाला क्लिअर करतो जे मी मगापासून म्हणतोय की पारंपरिक किंवा परंपरागत शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन थोडा विचार केला पाहिजे. म्हणजेच काय तर विद्यार्थी आजचा आणि त्याचे पालक, आता त्यांची चूक नाही आहे का, तर आपल्या मुळात भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सुरुवातीपासून आपल्याला जे जे मार्ग उपलब्ध आहेत त्याच मार्गांचा आपण अवलंब करत आलो आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण असं घेऊया की आपल्याला उपलब्ध आहे बाबा BA, म्हणून आपण BA करूया. थोडंसं आणखीन जरा विद्यार्थ्याला बँका किंवा इतर क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर आपण कॉमर्समध्ये जाऊया, म्हणजे आपण तिकडं BCom वगैरे करूया. आणि थोडंसं बाबा आणखीन उत्तम आहे, जरा बऱ्यापैकी गणित येतात किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तर डॉक्टर व्हायचं आहे आणखीन काय, तर आपण सायन्सकडे जाऊ. त्यामुळे BA, BCom, BSc हे जे काही पारंपरिक पद्धतीने चालत आलेले जे काही आपलं ग्रॅज्युएशन पदवीच्या अभ्यासक्रम आहेत याच्या बाहेर विद्यार्थी आणि त्याचा पालक पडलाच नाही. आणि पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये जर आपण पुढे गेलं तर मला वाटतं बऱ्यापैकी खूप वेगवेगळे असे अभ्यासक्रम आले की जे व्यवसायावर किंवा व्यवसाय आधारित आहेत, परंतु ग्रामीण भाग याच्यामध्ये कमी आहे का, तर नक्कीच नाही आहे. आपला ग्रामीण भागाबरोबरच आदिवासी भाग जो आहे पट्टा, तो याच्यामध्ये कमी आहे का, तर नक्कीच नाही आहे. पण मला वाटतं शिक्षणाच्या कुठंतरी संधी कमी उपलब्ध असल्यामुळं, अशा शिक्षण संस्था कमी उपलब्ध असल्यामुळं किंवा अशा अभ्यासक्रमांची उपलब्धता नसल्यामुळं विद्यार्थी या अशा नवीन अभ्यासक्रमांकडे वळला गेलेला नाही. पारंपरिक अभ्यासक्रमांमध्येच, पारंपरिक BA, BCom, BSc तो अडकून राहिला. पण मला वाटतं याला कुठंतरी एक पर्याय म्हणून हे पहा मॅडम, आता साधं गणित आहे की ज्या वेळेला एखादा विद्यार्थी BA करतोय, BCom करतोय किंवा BSc करतोय, त्याच्यानंतर त्याला कोणती नोकरी लगेच मिळणार आहे, त्या पदवीच्या आधारावर विद्यार्थ्याला नोकरी मिळते का, तर नक्कीच खूप मोठं स्पर्धेचं जग असल्यामुळं त्याच्याकडे काहीतरी असं स्किल पाहिजे, कौशल्य पाहिजे. त्या कौशल्याच्या आधारेवर त्याला कुठेतरी नोकरी मिळेल किंवा उद्योग व्यवसाय उभारता येईल. तर BSW सारखा जो काही परंपरेच्या बाहेर जाऊन थोडासा कौशल्य आधारित अभ्यासक्रम म्हणतोय तो अभ्यासक्रम असेल हा विद्यार्थ्यांना BSW केल्या केल्या लगेच नोकरी मिळवून देणारा असा हा एक अभ्यासक्रम आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी अशा अभ्यासक्रमाकडे आलं की पालक आणि विद्यार्थी दोन्ही निश्चिंत राहणार आहेत की यांनी पदवीचं शिक्षण घेतलं रे घेतलं की यांना नक्कीच ग्रामीण भागातला विद्यार्थी असू दे, आदिवासी भागातला विद्यार्थी असू दे, त्याला स्वतःचा स्वतःला रोजगार उभा करता येणार आहे किंवा त्याला नोकरीची संधी मिळणार आहे किंवा तो व्यवसाय देखील उभा करू शकणार आहे स्वतःचा. आणि काहीच तो म्हणला नाही करायचं तर स्वतःची एखादी संस्था उभा करून तो त्याच्यातून स्वतःचा आणि कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह करू शकणार आहे. त्यामुळे मला वाटतं असा व्यवसायावर आधारित असणारा BSW हा एक कोर्स सगळ्यांसाठी अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
7: नक्कीच नक्कीच, रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेतच. तर या अभ्यासक्रमाचं करिक्युलम बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर यात कुठले कुठले विषय शिकवले जातात आणि नेमकं व्यक्तिमत्व विकासासाठी कोणत्या कोणत्या कौशल्याधारित घटकांचा यात समावेश असतो?
8: छान. विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं की आर्ट्स कॉमर्स आणि सायन्समध्ये जे परंपरागत शिक्षण संस्थांमधून अभ्यासक्रमांमध्ये बेसिक जसे विषय शिकवले जातात या बेसिक म्हणजे अगदी मूलभूत विषयांव्यतिरिक्त शहरी विकास कसा असतो, ग्रामीण विकास काय असतो, आदिवासी भागाचा विकास त्याच्या संदर्भात काय अभ्यासक्रम असतात, किंवा वैद्यकीय असेल किंवा मनोसामाजिक समाजकार्य असेल किंवा मानव संसाधन असेल, कुटुंब किंवा बालकल्याण या बाबतीतले अभ्यासक्रम असतील, असे सगळे विषय यामध्ये आपण या BSW कव्हर करतो. त्याचा पूर्णपणे आपण हे अभ्यासक्रम कव्हर करण्याचं कारण इतकंच की विद्यार्थ्याला व्यक्ती समजावी, व्यक्तीबरोबर जे काही विविध ग्रुप असतात, समूह असतात, ते समूह समजावे, कुटुंब किंवा कुटुंब व्यवस्था समजावी, समाज किंवा समाज व्यवस्था समजावी, आणि मग ओव्हरऑल कम्युनिटी आपण म्हणतो समुदाय, तो समुदाय समजावा. म्हणून व्यक्ती केंद्रित, समूह केंद्रित आणि समुदाय केंद्रित, म्हणजे व्यक्ती, गट आणि समुदाय या तिन्हीवर, म्हणजे तशा सोशल वर्कमध्ये समाजकार्यामध्ये अशा एक ट्रॅडिशनल पद्धती आहेत आपल्या समाजकार्याच्या पद्धती. तर या समाजकार्याच्या संपूर्ण पद्धतींचा यांना या ठिकाणी आपण अभ्यासक्रमामध्ये त्यांना या विषयांचा उपलब्ध करून दिलेले आहेत हे विषय सगळे. त्या समाजकार्याच्या या प्रमुख समाजकार्याच्या पद्धतींबरोबरच संशोधन पद्धती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून संशोधनासाठी देखील त्यांना शेवटच्या वर्षामध्ये प्रवृत्त केलं जातं. संशोधनासारखा विषय आहे. आपण विविध संस्थांमध्ये जर काम करायचं असेल तर मग त्याचं सोशल वेल्फेअर ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं, म्हणजे कोणतीही जर संस्था असेल त्याची बांधणी करायची असेल तर काहीतरी एक रचना असते, त्या रचनांचा अभ्यास करणं, किंवा आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो किंवा आदिवासी भागामध्ये म्हणतो की खूप आंदोलनं वगैरे होतात तर त्याला समाजकार्यामध्ये सोशल ॲक्शन नावाची एक पद्धत आहे आपली, त्या पद्धतीचा देखील त्यांना त्या ठिकाणी आपण अभ्यासक्रमामध्ये उपलब्धता करून त्या पद्धतीचा देखील विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे असे विविध जे विषय आहेत ते तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये उपयुक्त असणारे प्लस तुमच्यामध्ये व्यावसायिक असे स्किल कौशल्य निर्माण करणारे सगळे विषय असतात. त्यामुळे होतं असं की विद्यार्थी स्वतः तयार होतो, त्याला कुटुंबाची जाणीव होते, प्लस त्याला समाजामध्ये वावरत असताना समुदायाचं संघटन कसं करायचं आणि समुदायाचा विकास कसा करायचा या सगळ्या गोष्टींचं नॉलेज, सगळ्या गोष्टीचं ज्ञान या संपूर्ण विषयांमधून मिळतं. असे विषय मॅडम आपण यामध्ये ठेवलेले आहेत या अभ्यासक्रमामध्ये.
7: या अभ्यासक्रमामुळे व्यक्तिमत्व विकास घडवण्याला छान अशी मदत होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. पण सर मला सांगा ना, हा अभ्यासक्रम किती वर्षांचा आहे आणि यासाठी नेमकी प्रवेश पात्रता काय आहे?
8: ओके, आता तुम्ही पाहत असाल की अलीकडं नवीन शैक्षणिक धोरण NEP आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अंमलात आल्यापासून पूर्वी कसं असायचं, भारतभर देशभरामध्ये परंपरागत जसं मी म्हणलं तुम्हाला की 3 वर्षाची आपल्याकडे पदवीचा अभ्यासक्रम होता आणि 2 वर्षाचा आपल्याकडे पदव्युत्तर पदवी शिक्षणाचा अभ्यास आहे, पदव्युत्तरचा पोस्ट ग्रॅज्युएट आपण त्याला म्हणतो. तर आताच्या काळामध्ये 3 वर्षाची पदवी आहेच, त्याच्याबरोबर 4 वर्षांची देखील पदवी आहे. पण 4 वर्षाची जर तुम्ही पदवी केली तर नंतर तुम्ही 1 वर्षाची पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता. त्यामुळं BSW ही पदवी जी आहे ती मूळ 3 वर्षाची देखील आहे आणि 4 वर्षाची देखील आहे. पण BSW ही 3 वर्षाची पदवी केल्यानंतर विद्यार्थी 2 वर्षाचं MSW करू शकतात किंवा नोकऱ्या भरपूर उपलब्ध आहेत, नोकरी करू शकतात, उद्योग व्यवसाय BSW नंतर देखील ते करू शकतात. हवं तर ते पुढं भविष्यात रिसर्चमध्ये संशोधनामध्ये जाऊ शकतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना उच्च शिक्षण उपलब्ध आहे तिकडं जाऊ शकतात, किंवा मग ते त्यांना महत्वाचं त्यांच्या BSW लागून येणार जे MSW आहे ते 2 वर्षाचं MSW किंवा 1 वर्षाचं MSW करून त्याच्यामध्ये आणखीन पारंगत होऊन आणखीन उत्तम प्रकारे चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवू शकतात. त्यामुळं खरं तर मग 3 वर्ष किंवा 4 वर्ष असा दोन्ही पद्धतीने आपण पदवीचा त्याचा अभ्यासक्रमाचा कालावधी असणार आहे.
9: बरोबर, छान असतं. सर, आजकाल म्हणजे पालकांचा कल जो असतो तो सुरक्षित करिअरकडे असतो, अशा वेळी पालकांनी आपल्या पाल्याला हा अभ्यासक्रम निवडण्यासाठी कसं प्रेरित केलं पाहिजे त्याबद्दल सांगा ना.
8: मला वाटतंय आजकालचे पालक जे आहेत आणि पूर्वीचे पालक आहेत या सगळ्यांमध्ये कॉमन एक गोष्ट काय असेल तर विद्यार्थ्यांच्या करिअरबाबतची चिंता. हे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुलांना खूप चिंता असण्याऐवजी पालकांना चिंता असते, असताना चिंता साहजिक आहे चिंता असणं, परंतु याचबरोबर आपण विद्यार्थ्याची कुवत जी आहे, विद्यार्थ्याचा जो काही इंटरेस्ट आहे म्हणजे त्याला काय करायचं आहे हे देखील पाहिलं पाहिजे. आणि बऱ्यापैकी मला वाटतं BSW झाल्यानंतर म्हणजे 12वी झाल्यानंतर एखाद्या अभ्यासक्रमाकडे कुठं जर विद्यार्थ्याला वळायचं आहे, विद्यार्थ्याला कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, यावेळेला पालकांच्या गायडन्सची नक्कीच गरज असते. मला वाटतंय पालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून विद्यार्थी आपण घडवून त्याला BA BCom BSc करून परत आणखीन जसे कित्येक हजारो लाखो बेरोजगार तरुण जसे आहेत त्या यादीमध्ये आपल्या मुलांचं नाव घालून आणखीन बेरोजगारी वाढवायची आहे का, त्यांना व्यवसाय आधारित शिक्षण देऊन BSW सारखं शिक्षण देऊन त्याला लवकरात लवकर नोकरी उपलब्ध व्हावी किंवा त्याचं करिअर लवकर व्हावं किंवा त्यांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारावा यासाठी प्रयत्न करायचं हे पालकांनी ठरवलं पाहिजे. त्याचबरोबर पालकांसाठी देखील मला वाटतं थोडंसं मला या ठिकाणी सांगायला आवडेल की विविध क्षेत्र आहेत, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हॉस्पिटलसारखं समजा क्षेत्र आपण पकडूया, त्याच्यामध्ये रुग्णालये असतील, विविध रुग्णालये असतील, मानसिक रुग्णालये असतील, पुनर्वसन केंद्रं असतील, विविध म्हणजे एक या आपल्या जळगावसारख्या ठिकाणी पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये समुपदेशन केंद्रं आहेत, महिला बाल सुधारगृह आहेत त्यांना समुपदेशन करणारी केंद्रं आहेत, किंवा या सगळ्यांबरोबरच विविध संस्था ज्या उभ्या आहेत ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामीण भागाचा कायापालट करतायत म्हणजे डेव्हलपमेंटल सेक्टर आपण म्हणतो विकासात्मक, त्याच्यामध्ये विविध संस्था विविध असे प्रोजेक्ट घेऊन काम करतायत. म्हणजेच काय, जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही बघत असाल विविध खाती आहेत, विविध विभाग आहेत, म्हणजे सॅनिटेशन विभाग वेगळा आहे की नाही, महिला बालकल्याण विभाग आहे, समाज कल्याण विभाग आहे, वेगवेगळे आरोग्य विभाग आहे, इथं शासनाचे खूप उपक्रम राबवले जातात,
9: बरोबर,
8: शासनाच्या खूप स्कीम राबवल्या जातात, खूप प्रोग्राम्स आहेत, या सगळ्या प्रोग्राम्समध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी आहे MSW च्या आपल्या BSW च्या विद्यार्थ्यांना. म्हणजे त्यांनी BSW केलं की जिल्हा परिषदेमार्फत जितक्या जितक्या योजना राबवल्या जातात, जितके जितके विभाग आहेत जिल्हा परिषदेचे, विशेषतः मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं सांगतो मॅडम किंवा आपल्या आदिवासी विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, तर हे पालकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या सगळ्या ठिकाणी विद्यार्थी BSW झाल्यानंतर आपला नोकऱ्या करू शकणार आहेत किंवा त्या प्रोजेक्टला घेऊन काही त्यांच्या संस्थांच्या मार्फत स्वतःच्या स्थापन करून खूप चांगल्या पद्धतीनं रोजगार वृद्धी किंवा इतरांना देखील रोजगार देऊ शकणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं गव्हर्नमेंटचे असे शासनाचे खूप मोठे मोठे वेगवेगळे विभाग आहेत, समाज कल्याण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, महिला व बाल कल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, आदिवासी विकास विभाग, या सगळ्या विभागांमध्ये देखील BSW केलेले विद्यार्थी किंवा MSW केलेले विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने नोकऱ्या करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की या दृष्टिकोनातून देखील पालकांनी या रोजगाराच्या आणि उद्योग व्यवसायाकडे पाहिलं पाहिजे की त्यांचा विद्यार्थी त्यांचा जो पाल्य आहे तो BSW केल्यानंतर आणि MSW केल्यानंतर तो बेरोजगार राहणार नाही आणि इतरांच्या तुलनेमध्ये इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेमध्ये त्याला लवकरात लवकर त्याला नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करण्यासाठी संधी मिळणार आहे.
9: वा वा, खूपच छान. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आजचा तरुण हा केवळ नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा सुद्धा बनू इच्छितो, आणि नक्कीच या अभ्यासक्रमानंतर त्याची ही इच्छा पूर्णच होऊ शकते. ग्रामीण आर्थिकदृष्ट्या मागास किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर शासकीय किंवा संस्थात्मक पातळीवर काही शिष्यवृत्ती योजना सुद्धा उपलब्ध आहेत का?
8: यस. आता ह्याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे की आता बेसिकली आपले जे जे विद्यार्थी शिक्षण प्रवाहामध्ये आहेत त्यांना आपण म्हणू की सरकारने अशा काही संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की बरेचसे विद्यार्थी असतात मॅडम, तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण भागातून येतात, आदिवासी भागातून येतात, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करणं देखील अवघड झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये जर विद्यार्थी आपल्या MJ सारख्या महाविद्यालयामध्ये येत असेल, तुम्ही आता बघत असाल की MJ सारखं आपलं जे महाविद्यालय आहे ते रावेर, यावल किंवा सातपुडा इकडून देखील येणाऱ्या खूप खूप
9: विद्यार्थी होतकरू विद्यार्थी असतात, त्यांना नक्कीच सपोर्ट मिळत असतो,
8: फायदा मिळत असतो. आणि जर आपण पाहिलं की आपले मुख्य ट्रस्टी जे आहेत, आपले अध्यक्ष आहेत आपल्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय आनंदकुमार बेंडाळे साहेब, त्यांचा देखील एक विजन आहे आणि मला वाटतं की त्यांनी परंपरेने शासनाकडून ज्या काही स्कॉलरशिप मिळतात, ज्या काही शिष्यवृत्त्या मिळतात, ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना समाधान मानावं लागतंच, त्यात काही विषय नाही. पण आपले बेंडाळे साहेब असतील, आपले अध्यक्ष किंवा प्राचार्य महोदय असतील, भारंबे सर, या सगळ्यांनी बाहेर इतर सोर्सेसमधून देखील विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप वगैरे मिळू शकतील का, या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करीत असतात. आणि तुम्ही जर पाहिलं मॅडम की बऱ्याचशा ठिकाणी आजकाल मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, ठीक आहे, उदाहरणार्थ TCS सारखी मोठी कंपनी आहे किंवा आणखीन अशा बऱ्याच, मी नावं मुद्दा म्हणून घेणार नाही, पण अशा खूप काही कंपन्या आहेत त्या शिष्यवृत्त्या ऑफर करतायत. आणि बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत मॅडम की त्या व्यावसायिक शिक्षणालाच चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती उपलब्ध करून देत असतात. फॉर एक्झाम्पल, मी नावं घेत नाही म्हटलं तरी एक नाव सांगतो तुम्हाला, सायबेज नावाची एक स्कॉलरशिप आहे. मला वाटतं अशा स्कॉलरशिपचा देखील विद्यार्थ्यांना BSW आणि MSW आपल्याला नक्कीच फायदा करून घेता येईल. आणि सरकारची जी काही आपण मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती म्हणतो किंवा समाज कल्याण विभाग आहे त्याच्याकडून जी काही येणारी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे, म्हणजे महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर फ्रीशिप असेल किंवा या सगळ्या ज्या शिष्यवृत्ती आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्या MJ येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आदिवासी पाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण नक्कीच वेगवेगळ्या शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मॅडम करणार आहोत, ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी BSW सारख्या ज्या उपलब्ध आहेत अशा शिष्यवृत्ती आपण उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत.
9: वा वा, नक्कीच आपल्या महाविद्यालयात या MSW किंवा BSW या कोर्सेससाठी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर ही पर्वणीच म्हणायला हवी. छानच.
8: येस मॅडम.
9: तर सर मला सांगा ना, जे विद्यार्थी बाहेर गावाहून येतात किंवा ग्रामीण भागातून इथं शिकायला येतात त्यांच्यासाठी महाविद्यालयात किंवा विभागात हॉस्टेल किंवा वसतिगृहाची काही व्यवस्था उपलब्ध आहे का?
8: येस. मला वाटतं आपल्याला माहिती आहे की MJ कॉलेजमध्ये यापूर्वी मुलींचं असं वसतिगृह एक वेगळं अस्तित्वात होतं आणि आहे, तर मुलींसाठी तर नक्कीच 100% याची व्यवस्था आहे. आणि मला सांगायला आनंद होतो, आवडेल की आपलं मुलांसाठी देखील सुसज्ज असं वसतिगृह तयार झालेलं आहे. आणि आदरणीय अध्यक्ष महोदय बेंडाळे साहेबांनी मला वाटतं यावर्षीपासून वसतिगृह देखील ते खुलं करणार आहेत. त्यामुळं वसतिगृहाचा जो काही विषय असतो मुलांचा, विशेषतः मॅडम तुम्हाला माहिती आहे की आपले आदिवासी पाड्यातून जी मुलं येतात त्यांचा राहण्याचा मूळ विषय असतो. तर बरेचसे विद्यार्थी आपण आता पाहतो की राहण्याची सोय नाही म्हणून प्रवेश घेणं टाळतात किंवा आपापल्या भागामध्ये किंवा विद्यापीठामध्ये राहण्याची अशी स्वतंत्र व्यवस्था आहे, काही विद्यार्थी तिकडे प्रवेश घेतात. तर मला वाटतं की शिक्षण MJ मध्ये उपलब्ध खूप चांगलं आहे, शिक्षणाची गुणवत्ता आहे

0: मला वाटतंय कुठं राहण्याची जी काही सोय आहे त्यांची वसतिगृहाची ही एमजेची मिटलेली आहे. मुलांसाठी जी काही विशेषता होती मुलींसाठी आहेच, तर वसतिगृह मिळतंय त्यामुळं वसतिगृहाची सोय देखील होत असल्यामुळं आपल्याकडे मला वाटतं यायला हरकत नाही. मुलांना ती देखील सोय होऊन जाणार आहे. अगदी मोजक्या मला वाटतंय अगदी कमी दरामध्ये त्यांची ती व्यवस्था होणार आहे.
1: सर आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे की या अभ्यासक्रमाची फीस नेमकी किती आहे?
0: हा मॅडम, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण पालकांचा तो मूळ कन्सर्न असतो की आपला जर पाल्य एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमाला घालायचा आहे,
1: बरोबर,
0: आणि विशेषतः व्यवसाय आधारित एखाद्या अभ्यासक्रमाला त्याचा ऍडमिशन करायचा आहे, प्रवेश करायचा आहे, तर बाबा फी खूप मोठी असेल, मग काय करायचं?
1: हा प्रश्न असतोच.
0: हो ना, शिक्षण संस्था मोठ्या फी घेतात, मग तसे रिझल्ट देतील का वगैरे वगैरे प्रश्न असतात. पण मला सांगायला आवडेल की मुळात एमजे कॉलेज जे स्थापन झालं ते मुळातच विजनमध्ये जर आपल्या जर तुम्ही पाहिलं की गोरगरिबांसाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी माफक दरामध्ये सगळ्या शिक्षण व्यवस्था, सगळे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा मूळ हेतू आपल्या विजनमध्येच, मिशनमध्येच असल्यामुळं BSW अभ्यासक्रमाची देखील फी अतिशय कमी, तोकडी अशी ठेवण्यात आलेली आहे. तुलनात्मकदृष्ट्या ती कमी आहे, 6,515 रुपये अशी मॅडम BSW अभ्यासक्रमाची फी आहे, आणि MSW साठी 16,310 रुपये, म्हणजे अगदी कमी अशी ही फीस ठेवलेली आहे. आणि मुलांना स्कॉलरशिप मिळणारच आहे, त्याच्यामुळे मला वाटतं ही फी देखील त्याच्यामध्ये आणखीन कव्हर होऊन जाते.
1: बरोबर,
0: येस, तरी फी अशी खूप कमी आहे.
1: तर नक्कीच विद्यार्थ्यांनी MJ कॉलेज कॅम्पसमध्ये BSW आणि MSW या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नक्की संपर्क साधावा. खूप खूप धन्यवाद चेतन सर, आपण आज वेळात वेळ काढून आपल्या MJ कट्ट्यावर आलात आणि BSW MSW अभ्यासक्रमांबद्दल तसेच त्यामधील करिअरच्या सुवर्ण संधींबद्दल अत्यंत सोप्या भाषेत आणि सविस्तर मार्गदर्शन केलं. तुमच्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम दूर झाला असेल आणि त्यांना एक नवी दिशा मिळाली असेल. तर विद्यार्थी मित्र हो, नव्या वाटा चोखाळण्याची हीच वेळ आहे. योग्य निर्णय घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्य साकारा. आजच्या MJ कट्टा या सदरात आज आपण इथंच थांबत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह, विषयासह आणि मार्गदर्शक पाहुण्यांसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: धन्यवाद.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मनभावन 90.8 FM.

रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हार जीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अविटगोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं आणि ते दुसऱ्यालाही जगू द्यावं हसत हसत. मैत्रिणींनो, माझ्या मते बिनपटाची चौकट या पुस्तकाचं वाचन प्रत्येक स्त्रीनं आवर्जून करावं, कारण बालवयात या पुस्तकाच्या लेखिकेनं अनंत अशा यातना दुःख सोसली की ज्याची आपण साधी कल्पना सुद्धा करू शकत नाही हो. आणि अशा या खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगताहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि

0: सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आईवडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव. तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभावगुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली. मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत. साहेबरावचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरं तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे पाप होते. घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब मिशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणार होत. आणि हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलांनी साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली, तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजय सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकेबीत पाय ठेवताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर, कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कोणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
3: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
2: आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवट पर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं,
4: कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली.
2: आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले, हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती, दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत, तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म, पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुकच आठवत. आमचं घर खूप उंचावर होतं, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या, आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी, तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली. त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. धाडीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं, आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे, चटई टाकायचे, त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट, शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता, फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील
3: त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली तर जो कोणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये 1.5-2 वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौखं भावंड झालं होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता, मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाई गुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी 4 पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे. सोहळ्यात आईचं भलतंच सोहळं, ब्राह्मण असल्यानं, त्याच संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठा पण विसरून 16 बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलं बाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार की त्यांचा पारा चढायचा. कापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोटं नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण तो अगदी आजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं. खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई, पैसे 2 दिवसानंतर आणून देतो, लई नडी थाय. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती. तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस? काय सामान दिलंस? किती पैसे घेतलेस? कुठे आहेत ते पैसे? आई कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले. हाताच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दळणकण पाठीत खातला. दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर आई
5: होवळ येऊन थडकन खाली कोसळली. पलीकडून भलं मोठं एक दगडी जात होत, त्यावरच तिचं डोकं आपटलं. तिनं फक्त एकदाच आई म्हटलं. सात्याच्या बाजूने रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक होऊन खाली पडलेलं होत. सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. त्याबरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवी भर पाणी ठसा ठसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, हे काय झालं? संपलं सार. माझी ही चार पाखरं चार दिशांना पांगतील. क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं घेणं. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. इकडे आईला बैलगाडीत खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे 4-5 दिवसांनंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली. वडील पोलीस कस्टडीत.
0: आताच आपण बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.

रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयुष्यात पुढे येणारा क्षण हा कसा असतो, कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं, हो ना? आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणांची वाट बघत आपल्या आयुष्यात दुःख असतानाही आयुष्याची अवीट गोडी टिकून असते. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. आपण भाग पहिला ऐकलात. यात लेखिकेच्या आईचा मृत्यू आणि पोलिसांनी वडिलांना केलेली अटक. आता पुढे ऐकूयात भाग दुसरा.

0: घट्ट करून त्या भिंतीवरच एखादा दगड गोटा तर पडणार नाही ना याची काळजी घेत पुढं पुढं जात होते. सवयीनं ती भिंत आणि त्यावरून चालणं पाठ झालं होतं. पुढं भिंतीच्या दुसऱ्या टोकाला धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचा कोंडवाडा होता. उठत बसत अंदाजानीच बरोबर दरवाजापाशी आले. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण त्या बंद दरवाज्यातून आत कसं जायचं याची अटकळ मलाच माहीत होती. त्या दरवाज्याची हलकीच एक फळी मी काढून अंग तिरप करून त्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश घेत असे. हातात एक दुधासाठी भांड, ते घेऊन बसत बसतच शेळ्या मेंढ्यांची थानं शोधत असे. अगदी उग्र खाणेरडा असा दर्प येई. शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांचा मुताचा वास आरपार डोक्यात जाई. पण आता त्याचीही सवय झाली होती. मुतात लेंड्यात पाय भरे परकरे भरत असे, पण त्याची पर्वा नव्हती. महत्वाचं होतं भांडभर दूध कसं मिळेल. एकेका मेंढीची व शेळीची थानं चाचपायची. तशा अंधारात भांड खाली धरून चळचळा दूध पिळायचं. शेळीनं मागचे पाय झटकले की मी भांड्यासह उताणीच, पण असं फार वेळा घडायचं नाही. बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना सुद्धा माझी दया येत असावी. त्या अगदी शांत उभं राहून चांगलं भांडभर दूध काढू देत. बोटं लावून चाचपायचं भांड भरलं का. मनात काय यायचं माहीत नाही, ते गरम गरम धारोष्ण भांडभर दूध माझ्याच पोटात. आणि मग मात्र नंतर रडू यायचं. हे आपण काय केलं. आपण तर आपल्या मुन्नीसाठी, छोट्या बहिणीसाठी, आई विना पोरक्या पोरीसाठी, जिला खरोखरच दुधाची आवश्यकता आहे तिच्यासाठी इथवर आलोत. आई गेली आणि आमची बाळसेदार गुबगुबीत 6 महिन्याची मुन्नी पार सुकून गेली. हातापायाच्या निव्वळ काड्या झाल्या होत्या, पोट मोठं झालं होतं. ती अगदी मुडदूस झालेल्या रोग्यासारखी दिसत होती. रडायची शक्ती आता तिच्यात उरली नव्हती. निव्वळ हाडाचा सापळा. तिच्याबरोबर आम्हा मोठ्या भावंडांचीही तीच गत झाली होती. पोटभर पोटात अन्न गेल्याचं आठवत नव्हतं. मग पोटात पडलेली आग भांडभर दुधानं शांत व्हायची. पण मग मुन्नी आठवायची. पुन्हा दुसऱ्या शेळीचं दूध पिळून घ्यायचं. आता परतणार. इतक्यात शेळ्या मेंढ्यांच्या कळपात हिंडणारा शिकारी कुत्रा जवळ येत असल्याचा फास व्हायचा. कुठं लचका तोडेल आणि रक्तबंबाळ करून फाडून टाकेल याच भीतीनं भरकरत लघवी होऊन जायची. थरथर कापतच मान खाली घालून एखाद्या गलेलठ्ठ मेंढीच्या पोटाशी हातपाय दुमडून श्वास रोखून बसायची दूध सांभाळत. पण देव गरिबाचा पाठीराखा असतो म्हणतात. त्या मुक्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या मला त्यांच्या पोटाशी आश्रय देत. कुत्रा इकडून तिकडून फिरून पुन्हा दूरवर निघून जायचा. वेळ श्वास रोखून बसलेली मी या भीतीमुळे सांडलं लवणलेलं दूध पुन्हा थोडं काढून घ्यायची आणि आल्या पावली लपत छपतच मांजर पावलानं हळूच दरवाजा लोटून घरात येई. मुन्नी रडतच होती. चार चार थेंब दूध तोंडात टाकून शांत केलं. दिवसभरात तिच्या पोटात दुधाचा की अन्नाचा कणही नव्हता, पण ते दूध तीही मटामटा पिऊन टाकायची आणि लगेच झोपायची. मध्ये पुन्हा जागी झाली, रडायला लागली की राग यायचा. पुन्हा राहिलेलं दूध तिच्या तोंडात ओतायचं. दिवसभर काम करून मी थकलेली असायची. डोळे पेंगायचे, तिला दुपट्यात गुंडाळायचं, पोटाशी घ्यायचं. हळूहळू थोपटत थोपटत दोघीही झोपी जायचो. सण ते माझं लेकरू होत आणि मी 8 वर्षांची तिची आई होऊन तिला झोपवत होते. माझी आई वारली त्यावेळी मी नेमकी किती वर्षांची होते हे निश्चित माहीत नव्हतं, पण सगळं कळत होत. वेळ प्रसंग आले म्हणजे अकालीच मुलं शहाणी होतात. तसंच आम्हा भावंडांचं झालं. आम्ही 4 भावंड, सर्वात मी मोठी, मग श्रीराम, नंतर रमेश आणि सर्वात लहान ही 6-8 महिन्यांची मुन्नी. एखादं सुखी कुटुंब असावं तसं आमचं छान चाललं होतं. खूप नाही पण आम्ही लाडात वाढत होतो, कशाची कमी नव्हती. पण नियतीला आमच्या आईबाबांचं आमचं सुख कदाचित पाहावलं नसेल. आणि तिनं आमची धूळधाण उडवली. अण्णा जाण्याआधी एवढंच म्हणाले, माझ्या पाखरांनो संपलं आता, आपण सारे 4 दिशांना पांगणार. दुःखानं पश्चातापानं काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा मला आजही समोर दिसतोय. इकडे आमच्या आतेभावांना आमची मायादया आली. एक एक करत सर्व सामान सुमान त्यांनी त्यांच्या घरी आणलं. जनावरही त्यांच्या दावणीला आली. आम्हीही दुसऱ्या दावणीला बांधले गेलो, मूकपणे सर्वस्व हरवून अर्धपोटी उघडे लागले. सगळंच आता पार बदललेलं होत. आम्ही त्यांच्या घरात मजूर होतो, पडेल ती कामं करायची. झाडझूड, धुणभांडी, जनावरांचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं. अशीच एका सकाळी घागर घेऊन नदीवर गेले. आप्पा आणि आतेभावाच्या घरात येऊन 1 महिना झाला असे, पण आम्हाला तो वर्षानुवर्षांसारखा वाटत होता. प्रथमच मी त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. शेजारच्या गावातल्या बाया नदीवर पाण्यासाठी येत होत्या. आमची कथा गावभर झाली होती. बाया बापड्या माझ्याकडे बघून म्हणत होत्या, काय ग माय लेकरावर पाळी आली, माय गेली मरून अन बाप बसला थंडगार जेलाची हवा खात. त्यांचं बोलणं पाणी भरता भरता ऐकलं आणि मला रडूच कोसळलं. नदीच्या पाण्याबरोबर माझ्या डोळ्यांचं पाणी वाहतच होत. मी तशीच घरी आले. दोन्ही भावंडांना दोन्ही बाजूला घेऊन तिघही रडत होतो. एकमेकांचं व्यर्थ सांत्वन करत होतो. घरातलं एकही मोठं माणूस पुढं आलं नाही का रडता म्हणून विचारलं नाही. आमच्या अगोदर बहुतेकांना घरात ही बातमी माहीत असावी, पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही. आप्पाच कसे पुढे आले माहीत नाही, तेच तेवढं म्हणाले, बस पुरे झालं आता, चला चला चहा पाणी घ्या. आणि आम्हाला अधिकच हुंदके येत होते. आई गेली किंवा वडिलांना शिक्षा झाली म्हणून नव्हे, तर आता आपलं पुढं कसं होणार म्हणून. पण या छोट्या रमेशच, या तान्या मुन्नीच काय होईल, मी कसं सांभाळू यांना, कसं आणि कुठून खायला घालू. एक ना एक चिंताच चिंता. आमचं मरण मला समोर दिसत होतं. मृत्यू बिभत्स हसून हसून आमच्याकडे बघत होता. आम्ही मात्र हताश निराश पूर्ण गळून गेलो होतो. वडिलांना शिक्षा झाली 20 वर्षांची, जन्मठेपेची, सक्त मजुरीची. आमची ही अवस्था त्यांच्यापेक्षा फार निराळी नव्हती. त्यांना तरी 2 वेळेला ओलं सुकं कसं तरी खायला मिळत असेल, पण आम्हाला इकडं वेळेत तर नाहीच. पण जे काही शिळपाकं मिळत होतं त्यातही पोट भरत नव्हतं. लहानी मुन्नी तर कायम उपाशीच. मी आता कुठून आणणार तिच्यासाठी दूध? वडील म्हणजे आमचे अण्णा आते भावांना वारंवार पत्र टाकत, माझ्या मुलांचा चांगला सांभाळ करा, माझं जे जे आहे ते तुमचं समजा, घेऊन टाका, पण माझ्या लेकरांची आबाळ करू नका. फुलांसारखं जपलं होतं मी माझ्या पोरांना, पण मला काय कुठून अवधसा आठवली आणि घडू नये ते घडलं. मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही. अण्णांची अशी खूप पत्र येत, पण ते आम्हाला काही कळू देत नसत. आम्ही चौघही भावंड आता आते भाऊ त्यांच्या बायका यांच्या जाचात सापडलो होतो. श्रीरामला लहानपणी लाडानं बाबू म्हणत, तो उठून पहाटे शेण धरायला जायचा. मी आणि आप्पांची मुलगी शकू जात्यावर दळण दळायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती, बिचारीला तिलाही सावत्र आई होती. आप्पांची ही दुसरी बायको, दोघेही कामं करत नसत. मग मी आणि शकी घरातली सगळी कामं, दळण निवडणं टिपणं स्वयंपाक पाणी करत असू. ती मला पहाटेच उठून जात्यावर बसवायची. जातं खूप मोठं, हात पुरायचं नाही, डुंगण उचलू उचलू दळायचं, पण 4-5 किलो दळण दळल्याशिवाय सुटका नसायची. झोप यायची, खुंट्यावर पडायची, शकी चिमटे घ्यायची, कधी कधी छान छान गाणी म्हणून माझी झोपही उडवायची, पण आम्ही नेटानं दळण संपवायचो. बारकी मुन्नी उठली की तिला बाजूला झोपून दळण दळायचो. बाबूला टोपलं घेऊन शेण धरायला जावं लागायचं. याआधी कधी टोपली धरायची माहिती नव्हती. ती आता शेण भरून डोक्यावरून आणावी लागायची. तो हळूच माझ्याजवळ येऊन म्हणायचा, ताई थंडी वाजतीय ग, पांघरायला तर दे. खरं तर आमच्या आईनं आमच्या प्रत्येकासाठी विणलेली सुंदर स्वेटर्स होती, पण या लोकांनी कुठं गायब केली होती माहीत नाही. चांगले चांगले कपडे सामान सुमान दागदागिने काही काही आम्हाला पुन्हा दिसलंच नाही. बाबूला एका सदरा चड्डीवर बाहेर जावं लागे, थंडी कुडकुडत. जरा उजेड पडायला लागला की तो बाहेर पडायचा. जनावरही गोठ्यातून सुटलेली असायची, भराभर तो ताजं शेण धरून आणायचा. पण एकदा कसं काय कोण झाले, झोपेत शेण म्हणून माणसाचीच खाण शेणाबरोबर उचलून आणली. शकी जेव्हा गोऱ्या थापायला लागली तेव्हा तिनं ते पाहिलं आणि चुलत्याला. भाऊंनी बाबूला ढोरासारखं बदड बदड बदडलं. जनावराच्या शेणापायी माझ्या भावाला जनावरासारखं मारलं होतं. पण मी किंवा तो काहीही करू शकत नव्हतो. मुकाट्यानं जनावरासारखं सगळं सगळं सहन करत होतो. पुढं 2-3 महिन्यानंतर मला अप्पा अंबाजोगाईला घेऊन आले. तिथं एका हॉटेलात आम्ही शेवचिवडा खाल्ला, चहा घेतला. कित्येक दिवसानंतर खमंग पदार्थ मिळाला होता, तो भराभर संपवला. आमच्या बरोबर गावच्या 2-3 बायाही होत्या. समोरच्या टेबलावर एक माणूस चहा पीत बसलेला होता. तो सारखा माझ्याकडे पाहत होता. डोळ्यात पाणी आलं की धोतरानं पुसत होता. मला वाटलं असेल कोणीतरी, आपल्याला काय त्याचं. माझं आपलं शेवचिवडा खाणं चालूच होतं. माझ्याजवळ बसलेल्या आप्पानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पोरी तो माणूस माहिती आहे का कोण आहे तो? अगं येडे, तुझा सख्खा मामा आहे की तो? मामा आहे ग तुझा. मी त्या अगोदर कधी मामाला पाहिलं नव्हतं. मामा आहे म्हणून मला माहिती नव्हतं. पण तेव्हा सारखं सारखं वाटत होतं की तो माणूस माझ्याकडे बघून का रडत असावा. आमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला म्हणून, आम्ही अनाथ पोरके झाले म्हणून, की त्याची बहीण गेली म्हणून. आप्पा आणि आम्ही सर्वजण हॉटेलातून बाहेर पडलो, चालायला लागलो. माझं सगळं लक्ष आता मामांवर होतं, तेही माझ्याकडे बघतच होते. त्यांनी हातानेच खूण करून मला बोलावलं. मी पळतच त्यांच्याकडे गेले. त्यांनी प्रेमाने मला जवळ घेतलं, पाठीवरून माईनं हात फिरवला. कितीतरी दिवसांनंतर आज प्रथमच मायेचा हात पाठीवरून फिरत होता. लगेच मी त्यांना विचारलं, मामा माझ्या अण्णा मला आता कुठं भेटतील, आपण त्यांच्याकडेच चाललोत ना. हो बाळे, तुझ्या अण्णांना आपण भेटायला जाऊया, पण तू आधी मला सांग तुझी आई तुला आवडत होती की नाही. मी म्हणाले, हो आवडत होती माझी आई. मग आता तू एक काम करायचं, शहाणी मुलगी ना तू, खरं खरं सांगायचं. तुला कुणी विचारलं तर खरंच सांगायचं, तुझ्या अण्णांनीच तुझ्या आईला मारली म्हणून. मी हो म्हटलं. असे सांगितल्यावर मामांनी मला पुडाभर खाऊ दिला आणि हात सोडून ते निघून गेले. ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत अगदी आजपर्यंत. त्यांना भेटावं अशी ही आंतरिक इच्छा कधी झालीच नाही. आम्ही एका प्रशस्त आवारात आणि मोठमोठ्या इमारतींच्या मध्ये बसलेलो होतो. दोन पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी आप्पांना विचारलं, हीच का ती मुलगी? मी घाबरून गेले. मी काय गुन्हा केला? माझ्या अण्णांना पोलीस घेऊन जाताना मी पाहिलं होतं, आणि आता मला हे का नेत आहेत? पण हे पोलीस प्रेमळ होते. एकानी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, एकानी गोळ्या खायला दिल्या. माझं बोट धरून ते एका मला मोठ्या पांढऱ्या शुभ्र इमारतीत घेऊन गेले. तुला तुझ्या बाबांना भेटायचंय ना, तिकडंच नेत आहोत आम्ही तुला. पण तू सांग, तुला खायला काय काय आवडतं? मग त्यांनी होऊनच पेढे चिवडा गोळ्या बिस्किटाचे पुढे माझ्यासमोर ठेवले. मला वाटलं, वा किती छान, इथंच राहायला मिळावं. पण मग आपल्या भावांचं काय? त्या दोन पोलिसांनी मला एका मोठ्या प्रशस्त हवेशीर खोलीत नेलं. तिथं त्यांच्याही पेक्षा मोठे साहेब लोक बसलेले होते. एकानी जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, नावगाव विचारलं. हे सगळे लोक माझ्याशी इतकं गोड गोड का वागतायत? मी मागेल ते खायला देतात, हे कशासाठी करतायत सगळं? आणि मग त्यांनी मला हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझं नाव, गाव, वडिलांचं, आईचं, बहीण भावांचं, सगळ्यांची नावं विचारली. मी सगळी उत्तरं बिनतोड दिली. मग आईबाबांचं भांडण होत होतं का? त्यांनी आईला कसं मारलं? ती खाली कशी पडली? किंचाळली का? ओरडली? मग वडिलांनी आम्हाला कसं जवळ घेतलं? अगदी संपूर्ण जसं जसं आठवत होतं तसं तसं सांगितलं. हे सगळं दुसरा साहेब फटाफटा लिहून घेत होता हेही पाहिलं. पण मला हे काय कशासाठी चाललंय काही समजत नव्हतं. शेवटी मोठे साहेब म्हणाले, बाळे उद्या हे सर्व कोर्टात मोठ्या साहेबांसमोर न घाबरता सांगायचं बरं. तुझे वडीलही तिथं तुला भेटतील, तुझे बाकी सर्व नातेवाईकही तिथं असतील. असं म्हणून आप्पांजवळ मला आणून सोडलं. त्या रात्री ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाल्ली. त्याला आमची कथा कळलीच होती. तो बराच वयस्कर होता. तो म्हणाला,
1: हे बघा नारायणा, अरे जे झालं ते झालं, पोरांची माय गेली, बापाला कशाला रे आता अडकवताय, त्याच तर पोरासनी सुख भेटू दे की या पोरीची साक्ष महत्वाची ठरणार आहे। तेव्हा आज तिनं जे सांगितलं ते सांगितलं, पण उद्या उद्या अख्ख्या कोर्टामोर खरं सांगता कामा नये, तिला रातोरात खोटं बोलायला शिकवा, ती तसंच बोलल। तिचं नशीब चांगलं असल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल। त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं। दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन एका झाडाखाली बसलो। माझं लक्ष सगळीकडे फिरफिरत होतं, कुठं कुठं माझे अण्णा दिसतात का? इतक्यात दूरवर एका फाटकातून पोलिसांबरोबर मला माझे अण्णा येताना दिसले। ते काही धोतर फेट्यात नव्हते, तर अर्धी पांढरी काड्या काड्याची चड्डी, अर्धा शर्ट, पांढरी टोपी। मी तशातही त्यांना बरोबर ओळखलं होतं। धावतच वाऱ्यासखी जाऊन त्यांना बिलकले, अण्णा अण्णा अण्णा। नुसती रडतच होते, अण्णा अण्णा घरी चला, बाबू रमेश सारखी आठवण काढतात, अण्णा आम्हाला तिथं नका ठेवू, कुठेही ठेवा, अण्णा अण्णा नाही तर तुमच्या बरोबर न्या। माझा आक्रोश चालू होता, एका पोलिसाने बळच बाजूला उठला, अप्पांच्या हवाली केलं। इथंही अप्पा तेच सांगत होते, तुला तुझ्या अण्णांबरोबर राहायचं ना, मग रात्री सांगितलं तसंच सांगायचं, म्हणजे ते लवकर सुटतील। बरोबर 11 टोल पडले, सगळं कोर्ट माणसांनी गच्च भरलेलं होतं। न्यायाधीश, जज, अन्य सगळे जमले होते। एका पिंजऱ्यात बेड्या घातलेले अण्णा उभे होते, मला दुसऱ्या पिंजऱ्यात उभं केलं होतं, एक एक प्रश्न विचारत होते। मुली, तुझं संपूर्ण नाव काय? इंदू साहेबराव जाधव। हे तुझे वडील आहेत का? हो। यांनीच तुझ्या आईला मारलं का? मला माहीत नाही। असं उत्तर देताच पोलीस आणि इतर न्यायाधीश एकमेकांकडे पाहू लागले। त्यांनी मला पुन्हा दरडावून विचारलं, हे तू तुझ्या आईला मारताना पाहिलंस का?
2: नाही।
1: तू कुठं गेली होतीस त्यावेळी?
2: छोट्या बहिणीला घेऊन बाहेर गेले होते।
1: तू हे सांगतेस ते खरं आहे का?
2: हो।
1: मग काल जे सांगितलं तेही खरंच का की आजचं खोटं?
2: मी काल खोटं सांगितलं, मला त्या साहेबाची भीती वाटली म्हणून मी भिऊन खोटं बोलले।
1: मग तुला केव्हा कळलं तुझ्या आईला मारलं ते?
2: लहान बहीण रडायला लागली, छोटा भाऊ पण घरातून रडत रडतच बाहेर आला आणि सांगायला लागला की आपली आई पडली, तिचं डोकं फुटलंय। मग मी घरी गेले तेव्हा मला माहीत झालं।
1: ते जितक्या खोचकपणे प्रश्न विचारत होते त्याला मी निर्भयपणे अचूक उत्तर देत होते। अण्णा त्या दूरच्या पिंजऱ्यातून माझ्याकडे पाहत होते, डोळे पुसत होते। आपले अण्णा आता आपण पोलिसांना असे सांगितल्याने लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच खुशीत होते।
3: बिनपटाची चौकट, इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन भाग दुसरा आपण ऐकलात। वाचन स्वर सीमा मोघे, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.

रामकृष्ण हरी। कधी लोकरीचं सुंदर विणकाम पाठीमागून पहा, लक्षात येईल की जितकं ते बाहेरून देखणं दिसतं तितकंच त्या वस्त्राने स्वतःमध्ये अनेक टाके टोचून घेऊन प्रत्येक धागा जागच्या जागी कसा जपलाय। चांगल्या माणसांचं तरी वेगळं काय असतं? त्यांची प्रसिद्धी, वलय, कीर्ती सगळ्यांना दिसते, पण अंतःकरणात त्यांनी सोसलेले वेदनेचे टाके कोणाला दिसतात?

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 3 जुलै हा दिवस आपल्या पृथ्वीच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन. प्लास्टिक प्रदूषण थांबवण्यासाठी आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी जगभरात आजचा दिवस जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. प्लास्टिकला म्हणा नाही, कापडी पिशवी वापरा हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे. आज क्रीडा, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि जागतिक साहित्यातील दिग्गजांचा जन्मदिवस आहे. हरभजन सिंग भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू, ज्याला आपण प्रेमानं भज्जी किंवा टर्बनेटर म्हणतो. आपल्या फिरकीने जगातील मोठ्या फलंदाजांना नाचवणारा हा पंजाबचा सुपुत्र आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. टॉम क्रूज हॉलिवूडचा जगप्रसिद्ध डॅशिंग आणि मिशन इम्पॉसिबल चित्रपटांमुळे जगभरातील करोडो दिलांची धडकन बनलेला अभिनेता. या टप्प्यावरही स्वतःचे स्टंट स्वतः करणारा हा ऊर्जावान अभिनेता आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय. फ्रान्स काफ्का 20व्या शतकातील अत्यंत प्रभावशाली आणि मानवी मानसिकतेवर लिहिणारे महान जर्मन भाषिक लेखक. आजच्या दिवशी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अशा राजेशाही आवाजाचा अंत झाला होता ज्यांची जागा आजही कोणी घेऊ शकलेलं नाही. राजकुमार बॉलिवूडच्या सुवर्णकाळातील एक अत्यंत दिग्गज आणि कडक व्यक्तिमत्वाचे अभिनेते. आपला भारदस्त आवाज, अनोखी संवाद फेक आणि जानी म्हणण्याची त्यांची खास शैली यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. 1996 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण माणसाचा स्वार्थ नाही. आज आपण नाकारलेली एक प्लास्टिकची पिशवी उद्या आपल्या पृथ्वीला एक सुंदर श्वास देईल. आणि आजची बोधकथा. एक लहान मुलगी होती, तिचं नाव होतं स्वरा. शाळेत जागतिक प्लास्टिक पिशवीमुक्त दिनानिमित्त शिक्षकांनी प्लास्टिकचे तोटे सांगितले होते. स्वराच्या मनावर त्याचा खूप परिणाम झाला. तिने घरी येऊन ठरवलं की आजपासून आपल्या घरात प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही. तिने आईला बाजारात जाताना कापडी पिशवी दिली. सुरुवातीला घरातले सगळे हसले आणि म्हणाले, स्वरा तुझ्या एकटीने कापडी पिशवी वापरल्याने संपूर्ण जगातील प्लास्टिक संपणार आहे का? स्वरा म्हणाली, जगाचं माहीत नाही पण माझ्यामुळे निसर्गाचं जेवढं नुकसान होणार होतं तेवढं तरी थांबेल ना. स्वरा रोज दुकानात जाताना स्वतःची कापडी पिशवी घेऊन जाऊ लागली. हे पाहून तिच्या मैत्रिणींनीही कापडी पिशव्या वापरायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या कॉलनीतील सर्व मुलांनी पालकांना प्लास्टिक वापरण्यापासून रोखलं. दुकानदारानेही पाहिलं की लोक स्वतःच्या पिशव्या आणत आहेत, म्हणून त्यानेही प्लास्टिक पिशव्या ठेवणं बंदच केलं आणि कापडी पिशव्या आणणाऱ्यांना कौतुक म्हणून 1 रुपया सवलत द्यायला सुरुवात केली. एका लहान मुलीच्या एका निर्णयामुळे संपूर्ण परिसराचा चेहरा बदलला होता. तात्पर्य हेच, बदल नेहमी स्वतःपासून सुरू होतो. माझ्या एकट्याने काय होणार हा विचार करण्यापेक्षा माझ्यापासूनच सुरुवात होणार हा विचार ठेवला तर समाज बदलायला वेळ लागत नाही. प्रत्येक दिवस शुभ असतो जर आपले विचार शुद्ध असतील, आपले कर्म प्रामाणिक असतील आणि आपल्या मनात कष्टाची तयारी असेल तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकत नाही. वाईट परिस्थिती किंवा संकटही आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी येतात. आजचा हा 3 जुलैचा दिवस आपल्याला पर्यावरणाची काळजी घेण्याची आणि राजकुमार यांच्यासारख्या दिग्गजांकडून स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण करण्याची प्रेरणा देतो. वेळेचं महत्व ओळखा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणे पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभदिन असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

श्री राम समर्थ 3 जुलै सद्गुरूची कामगिरी। सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सरायला सद्गुरू सांगतात। आपले चुकते कुठे आहे ते सद्गुरू सांगतात। सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात। स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला। सद्गुरू जागे करण्याचे काम करतात। मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणावे। एखादा सुखवस्तू ग्रस्त मी स्वस्त आहे असे म्हणतो पण ते काही खरे नाही। मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो स्वस्त आहे असे नाही म्हणता येणार। शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात। जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो। ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु। जे चिरकाळ टिकते ते गुरुपद समजावे। खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय। गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन। संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत। संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे। पुष्कळांना संतांची गाठ पडते परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही। आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत। व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो। त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फळाची आशा आपोआप सुटेल। आपले कर्तव्य कोणते आहे ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात। रस आहे खरा पण जर त्याला सारसी म्हणजे चालवणारा नसेल तर रस कुठेतरीच जाईल। केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही। साधी बैलगाडीसुद्धा चालवता येणार नाही। आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो। सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात। आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे। मग कसलाच धोका उरणार नाही। आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल। मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल। असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल। पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे। संतचरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास ज्या

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पपई हे महत्त्वाचं फळ पीक. या पपई लागवडी बाबतीत आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे आणि पपईची लागवडी वाढते. तर या पपई लागवडीपूर्वी सगळ्यात महत्त्वाची बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे वानाची किंवा जातीची निवड. तर यापैकी आपल्याला आपल्या भागामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, पपईचे कोणत्या जातीची लागवड करता येईल, त्या जातीची काही वैशिष्ट्य काय आहेत याविषयी आपण जाणून घेऊया. विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये वॉशिंग्टन, कोयमतूर 2, उसा डेलिशियस, उसा मॅजेस्टी, रांची आणि तैवान 786 ह्या काही महत्त्वाच्या जाती आपल्या भागामध्ये आपण त्याची लागवड करू शकतो. परंतु त्यातही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या जाती शिफारस केल्या त्याला लागवडीसाठी आपण प्राधान्य दिलं पाहिजे. त्याचे काही दुरोगामी फायदे असतात. तर त्यापैकी ज्या जाती आपण आज पाहिल्या त्यापैकी एक महत्त्वाची जात जी आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे स्वीकारलेली तैवान रेड लेडी, ज्याला म्हणतो 786, ही एक महत्त्वाची जात. तर या जातीची झाडं जी आहेत ती मध्यम उंचीची असतात. फळाचं वजन 1.5 ते 2 किलो असतं. गर लाल रंगाचा असतो आणि 8 ते 9 महिन्याच्या आत या जातीला फळं यायला लागतात. ही जात विषाणूजन्य रोगाला जास्त प्रतिकारक्षम आहे असं सुरुवातीला आपण सांगत होतो, परंतु आज तीही काही प्रमाणात बळी पडत आहे. ही जात भारतात सर्व राज्यात लागवडीखाली आहे. महाराष्ट्रातही ती मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली आहे. परंतु तिच्यावर ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून समजून आपली गरज ओळखून जर आपण तिची लागवड केली तर काही हरकत नाही. परंतु आज ती व्हायरसला, जसं म्हणतो आपण, इतकंसं प्रतिकार करताना आढळत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊन नंतरच तिची लागवड जर केली तर चांगलं राहतं. दुसरं जे आपण कोयमतूर 2 जसं महाराष्ट्रासाठी म्हटलं होतं तर फळं सर्वसाधारण या जातीची जे आहेत ते 1.2 ते 1.5 किलो असतात. ती आकाराने मोठी अर्धवर्तुळाकार असते आणि हिरवट पिवळसर ती जात आहे. गर गडद पिवळा असतो. मऊ आणि रसाळ असतो. ही जात पेपेन काढण्यासाठी लावली जाते. प्रत्येक फळापासून 4 ते 6 किलो पेपेन मिळतं. त्यापासून एका हेक्टरमध्ये जवळजवळ 400 ते 500 किलो पेपेन जे आहे ते आपल्याला मिळू शकतं. दुसरं जे आहे ते आहे कुरघनिड्यू. तर ही या जातीची झाडं जी आहेत ती मध्यम उंचीची असतात. फळाचं वजन 1.5 ते 2 किलो. फळाचा रंग गडद हिरवा असतो व फळावर उभ्या चिरा असतो. फळाचा गर पिवळा असतो व तो पूर्णपणे विरघळतो. तर ह्या ज्या आहेत ह्या काही महत्त्वाच्या जाती आपण पाहण्याचा प्रयत्न केला की व ज्या जातीमुळं आपण हे करू शकतो. परंतु पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या जाती शिफारस केलेल्या आहेत त्या जातीची जर आपण लागवड केली शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं. त्यामुळं प्रत्येक जातीची वैशिष्ट्य ओळखून आणि विशेषतः आपल्या गरजेनुसार कृषी विज्ञान केंद्र, उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करून त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जर पपईची लागवड केली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो आणि आपलं उत्पादनही चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
3: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडिओ मनभावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, कल्पना कीजिए कि आपके पास बर्फ का एक बहुत सुंदर और कीमती टुकड़ा हो. अब उस बर्फ की खूबी यह है कि आप चाहे उसका इस्तेमाल करें या ना करें, वह धीरे धीरे पिघल कर ख़त्म होने वाला है. उसे बचाया नहीं जा सकता. तो समझदारी किसमें है? समझदारी है कि इससे पहले कि वह पूरा पिघल कर पानी बन जाए हम उसका सदुपयोग कर लें, उससे किसी की प्यास बुझा दें. हमारा यह शरीर भी उस बर्फ के टुकड़े जैसा ही है. उम्र की धूप में यह हर सेकंड थोड़ा थोड़ा पिघल रहा है. कोई भी ताकत इसे नष्ट होने से नहीं रोक सकती। कबीर साहब आज हमें इसी पिघलते हुए जीवन को सही ठिकाने लगाने की कला सिखा रहे हैं। वे कह रहे हैं कि जब इस शरीर का जाना तय है तो क्यों ना इसे किसी अमर काम में लगा दिया जाए। आइए सुनते हैं कबीर साहब की अद्भुत वाणी। कबीर यहू तन जात हैं, सके तो ठाहर लाई, कै सेवा करी साध की, कै गोविंद गुन गाई। कबीर यहू तन जात है, सके

चेतसे कामरूप महा अग्नी नव्हे तृप्त करीची जो जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झांकिले घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मन बुद्धितो मोह पाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गंडुनी म्हणूनी पहिला थारा इंद्रिये तीची जिंकुनी टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही इंद्रिये बोलिली थोर मन त्याहुनी थोर ते बुद्धि थोर मनाहुनी थोरती हुनी तो प्रभु असा जो असा तो प्रभु जानोनी आवरी आप आपणा संहारी काम हा वैरी तू गाठोनी परोपरी। अध्याय तिसरा समाप्त।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट।
1: ग्रामगीता चिंतन भाग 30। ग्राम निर्माण पंचकातील ग्रामगीतेच्या या भागाचे चिंतन सुरू करण्यापूर्वी मागील भागातील महत्वाचं चिंतन या ठिकाणी आपण करत आहोत। उद्योग निर्मितीतून कलात्मक आदर्श ग्राम रचनेचे महत्व सांगताना वंदनीय महाराज म्हणतात, या परी कलेने घर सजविले, आपले जीवन सुंदर केले, परी गाव असेल बिघडले तरी ते सौंदर्य टिकेना। काळ्या शरीरावरी कोड, तैसे दिसेल ते एकटे धेंड, म्हणून गाव करावे आदर्श सुघड कलांनी आपल्या। गावी असावी सेवक मंडळे, ज्यांना मुखी राम हाती काम हे कडे, अखंड चालविती कामाचे सोहळे ग्राम सेवेसाठी, श्रमदानाचे सप्ताह घेऊनी, रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी, शोषक खड्डे मोऱ्या करूनी सांडपाणी थांबवावे। रस्त्या माझी एकाऱ्या असती, पांदन झाली निमुडती, गोखरू काटे झुपे वाढती, सर्व व्यवस्था लावावी। डोब साचते पडती डेरे, ठीक करावे मार्गी सारे, शौच गृहे ही नव्या प्रकारे निर्मावी सर्वासाठी। नदी तड्या काठी स्वच्छता, तेथे पार घाट आदींची व्यवस्था, उत्पादन वाढवाया तत्वता, उपयोग घ्यावा जलाचा। गावातील मार्ग विहिरी घरे सुंदर सजवावी, पशूंची कुटिरे ठाई ठाई मुत्री घरे नाल्या करणे निर्माण, सडकाची या दुतर्फा छान सर्वांनी करावे वृक्षारोपण, डोले ठेवावे मधा मधातून कचरा त्यात टाकावया, चौदिशांनी गाव सुंदर वारे करोत जीवन संचार, कोठेही घाण कोणी घर पाहताना न दिसावे, घरे मोडकी असतील कोठे सर्वांनी जावे तया वाटे, मिळोनी करावे चोखटे हाही आमूचा म्हणून या। घरे खिडक्या विन अंधारी, कोंदट दमट बसकी सारी, गुरांचा गोठा घरा भीतरी ऐसे राहून द्यावे, गोटे वोटे करावे दुरुस्त, कोपरे खंडारे गैर शिस्त, राहून द्यावे अस्ता व्यस्त वाकडे तिकडे, हे सर्व खनोनी काढावे, दोरी लईन धरोनी नवे, मोकडे चाकडे मार्ग करावे, उल्हास वावे जनलोका, मार्गी नसावा लाकूड गोटा, साप दिसाव्या चारी वाटा, कोणी अडला असेल करंटा त्यास वडवावे गावाने, कूप काटी गवती शाकार गावी नसावा शक्यतोवर, उडवे हुडे पुंजा केर भलतैसा न राहू द्यावा, फास गवत गंजी कडवा गुड, भूस उपन्ने अथवा खडवाड, कुंभार आवा अग्निकुंड, सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या, मेली जनावरे कोठेही नेली, गाव बी घाण मास हाडे आली, ऐसे न व्हाया पाहिजे नेमली, जागा उधडण्या गाडण्याची, जेथे तेथे सूचना फलक लाविले पाहिजेत मार्गदर्शक, शोभवावेत रस्ते चौक तोरांचिया नावानी। मुख्य आपुली असावी समिती, जी सुंदर ठेवील बाजाराप्रती, वजने मापे माल जागा पद्धती,

0: सर्व चोख करावया, सर्वांच्या पिकाची या रक्षणा गावी येऊन द्याव्या वानरसेना, ऐशाही कराव्या समित्या संघटना नाना कार्यास्तव, सर्वांगीण असावी ग्रामरचना, मनोरंजना सहित पुवाव्यात भावना, जेणेकरून ग्रामवासियांना आठव ना ये शहराचा। व्याख्याने कीर्तने कलापथक वादविवाद पोवाडे नाटके सात्विक ऐशी नित्य नवनवी करमणूक गावी चालवावी सर्वांनी। एक असावा सुंदर बाग, त्यात मनस्वास्थ्याचेही असावे अंग, प्रसन्नता वाढाया नाना रंग, वृक्ष वेली लता कुंज, त्यात क्रीडांगणे पाळणे, बालक युवकांची प्रसन्नविधी मने, जातीपातीचे विसरोणी रडगाणे, सहभोजने चालवावी। गावी विश्रामगृह असावे, ज्यात पाहुणे उत्साही भरवे, सर्वांस मुक्त द्वार ठेवावे उतरविण्यासाठी। तेथे असावी सुंदर विहीर, पाणी पिण्यास थंडगार, वचने असावी उद्बोधक सुंदर, भिंतीवरी सर्व सुंदर करावा आखाडा, मुले बागडती उल्हासे तडतडा, आदर्श मल्ल खेळाडूंचा धडा गिरवावया, सुंदर मुलांची शरीरे दिसती गुलाब जैसे गोजिरे, बागची फुलले हरेभरे सुपुत्रांचे, सुंदर असावे वाचनालय नाना ग्रंथ ज्ञानमय, कराव्या सुबुद्धीचा उदय गावलोकी, काय चालले जगामाजी, कडावे गावी सहजासहजी, म्हणून वृत्तपत्रे असावी ताजी, आकाशवाणीही त्या ठाई, तैसेचे असावे हस्तलिखित मासिक, अक्षर गावाचे वाया सुरेख, लेखन चित्रादी कलांचे कौतुक वाढेल गावी, सहज कडावे विचार आणि वृत्त, म्हणून फळा असावा चौकात, ती जणू ज्ञानेश्वराची भिंत, ज्ञान देई सर्वाची, अक्षर शत्रूंना सामर्थ्य यावे, म्हणून प्रौढ शिक्षण चालवावे, घरा घरावरी नंबर द्यावे, नाम पाटी लावून या, गुरा ढोरांची औषधे जाणती, सहाय द्यावे त्या ग्रामीणाप्रती, अद्भुत नुस्खे लोक गीतादी किती संग्रह त्यांचा करावा, गावाचे आरोग्य असावे उत्तम, सर्व प्राणी मात्राशी लाभावे क्षेम, म्हणून चालवावे आरोग्यधाम गावा माझी, आपल्याच गावची वृक्षवल्ली कंदमुळे आणून औषधी केली, निसर्ग उपचारासहित दिली पाहिजे तो वैद्य, चालवावे ऐशा वैद्याप्रती, सर्पादी विषय उतरवती, घाव बुजविती हाड जुळविती, औषधे ऐशी अनुभवनी, जेथे पुरुषांचा दवाखाना तेथे हवी सुतिका गृहाचीही योजना, दोहोंचीही आवश्यकता ग्रामजना भासतसे अत्यंत, गावाचे वैद्य गावाच्या सुईनी, गावे घ्याव्या तयार करुनी, नवनवी ज्ञान साधने देऊनी सर्वतोपरी, गावी असावे पुष्ट स्थान, त्वरित कळावया वर्तमान, परस्परांचा व्यवहार पूर्ण, पत्रोपत्री चालवाया ऐशा सर्वची सुख सोयी, लोक करू शकतील निश्चयी, स्वावलंबी राहुनी सर्वही देतील जेव्हा सहकार्य, प्रत्येकाचा कितीतरी वेळ श्रमशक्ती आणि बुद्धीचे बळ, व्यर्थ जात असे ते उपयोगी सकळ, लाविता गाव सुखी होई, ऐसे गाव होता आदर्शपूर्ण, शहराहुनीही नंदनवन, सर्वांचे करील आकर्षण, सुंदर जीवन तुकड्या म्हणे। आणि या स्वामी सीतारामदासजी महाराज हे सगळं होण्यासाठी आपला विचार या ठिकाणी प्रकट करतात, दुनिया शियार है, जो कुछ होता है वह हुआ हुआ कहती जाती है, परंतु कहने से काम नहीं बनता, करने से ही सब कुछ होता है, श्रम स्वावलंबन और सहयोग के नींव पर दुनिया में स्वर्ग खड़ा किया जा सकता है। आणि या 29व्या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आहार आरोग्याचे आध्यात्मिक भूमिकेतून वैज्ञानिक सिद्धांत ग्रामगीता ग्रंथात मांडले। पहला सुख निरोगी काया, आहार पवित्रनी संतुलित असेल तर आरोग्य ठीक राहील। ते म्हणतात, अरे मित्र, शरीर इतना बिघडता ही क्यों जिससे दवा की जरूरत हो, ऐसा अनाज खाता ही क्यों जिससे पेट में अपचन हो, ऐसी रहन रहता ही क्यों जिससे आलस्य निर्माण हो, ऐसा स्वार्थ करता ही क्यों जिससे चिंता बढ़ती, ऐसी हवा में रहता ही क्यों जिससे शरीर का पतन हो। अरे भाई, सारी दवा की दवा तेरी नैतिकता है, तेरा मित्र तेरा आहार तेरा विहार है, तेरा ब्रह्मचर्य है, यदि इसे को देगा तो तुझको संसार में कोई साथ नहीं देगा, न दवा साथ देगी न दुआ प्राप्त, देवाला मदत घालून उपयोग नाही, देवी देवता कोपतात असं समजणे म्हणजे अंधश्रद्धा। एका महाभाविकाने वंदनीय महाराजांना प्रश्न केला, खेडे शहरापेक्षा चांगले केले पण देवी देवतांचा कोप झाला की सगळं बिघडते महाराज, यावर ते उत्तर देतात, मित्रा ऐक याचे उत्तर, देव देवता किंवा परमेश्वर हे कृपेचे अवतार, कोपची नाही त्या ठाई, कोप करीती ते दुष्टावरी, त्यातही उद्धार भावची अंतरी, तेरे तेथे निरापराध्यास चढती जरी, तरी तया देवन म्हणा, सर्व लोक लेकरे त्याची, छळणा का करील कोणाची, कृती आपुलीच आपणा जाची, शत्रू आपणची आपले, चहू बाजूंनी केली घाण, त्यात जंतू झाले निर्माण, त्यातून रोगाच्या साथी भिन्न भिन्न वाढ घेती, नाही नेमाचा आचार, शुद्ध नाही आहार विहार, अशुद्ध हवा पाणी संहार करीती जनांचा, काही केव्हा कुठेही खाणे, कधी झोपणे कधी जागणे, सप्तही धातू कोपती याने रोग रूपाने फळा येती, हॉटेली खाने मसना जाने, ऐसे लोक बोलती शहाने, त्यावरी नाना तिखट व्यसने आग्या वेताळा सारखी। कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला, कोठे जेवला, संसर्गी आला, गोंधळ झाला सर्वत्र, त्याने रोग प्रसार झाला, लागट रोग वाढतची गेला, बळी घेतले हजारो लोकाला वाढोनी साथ। मग कोणी म्हणे कोपली देवी, कोणी मांत्रिकाशी बोलावी, बाहेर भीतरचे समजोनी गावी, काढती आरत्या अंधारी, कोणी करणी कवटाळ म्हणती, कोणी पिशाच्याच भारती, औषधेही न देता रोगी मारती मूर्खपणाने। भगत मांत्रिक आरबाडी जाणते, घुमारे भगती भाविक कोणते, पोटासाठी नाना मते फैलाविती लोका माझी, करविती नवस सायास थोर, देवी पूजेचा जोर सोर, रेडे बकरे कोंबडे पामर कापताती अज्ञाने, देवानीची केले जीव तयास कैची मारण्याची हाव, मधले दलाल करीती ठेव आपुली हाऊस पुरवावया। संते देवास केले प्रसन्न, तेव्हा बळी दिले कोण, चोखोबा श्री चक्रधर रामकृष्ण म्हणती प्रसन्न देव भावे, देवासी पाहिजे बलिदान, तो पशु आपुला भ्रम अभिमान, गावाचे गेल्याविना अज्ञान सुखी जीवन न होई, गाव असो अथवा शहर तेथील बिघडले आचार विचार, म्हणूनच रोग राईने बेजार झाले सारे जन लोक। या भागाचं चिंतन याच ठिकाणी समाप्त।
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: श्यामची आई, परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव लाडघरचे तामसतीर्थ। सुभाताईनं पोफळे, दोन शहाळी, एक मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली, पपनसेही दोन घेतली। सुभे येते हो, आई म्हणाली। आई निरोप मागू लागली। वहिनी आता पुन्हा ग केव्हा भेटशील? सुभाताई भरल्या मनानं म्हणाली। आई म्हणाली, सुभे देवाला माहीत केव्हा भेटू, 12 वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडले, जायची तरी कुठे, येऊन जाऊन माझे दोन भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत, त्यांच्याकडे गेले पण त्यांचे संसार आहेत, त्यांना बहिणीची आठवण कुठे येत असेल एवढी। सुभे गेली 5 वर्ष सारखा हिवताप लागलाय पाठीस, ताप आला की पडावं अंथरुणावर, घाम येऊन ताप निघाला की उठावं कामाला, घरात तरी दुसरं कोण आहे, गरीबाला दुखणी येऊ नयेत हो, पापच ते जिभेला चव मुळी कशी ती नसते, आल्याचा तुकडा किंवा लिंबाची फोड घेऊन कसे तरी दोन घास घशाखाली ढकलायचे। असो देवाची इच्छा, आपण माणसं तरी काय करणार, हा भोग तो भोगावा हे सांगायचं तरी कुणाला, कुणाजवळ दुःख उगाळायचं, इतक्या वर्षांनी तू भेटलीस, तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावंसं वाटलं, माझ्या मुलीसारखी तू चंद्रीनी तू खेळत असा, तुला न्हायला घातलंय, तुला लहानपणी परकर शिवले आहेत, माझीच तू म्हणून बोलते, जरा दुःख हलकं होतं, बरं वाटतं, जगात आपल्या दुःखानं दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरं वाट, पण मी बोलत नाही कोणाजवळ, एक देवाजवळ सांगावं बोलावं। असं म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आलं आणि सुभाताईनं डोळ्यांना पदर लावला। वहिनी आमच्या बधूच्या मुंजीत ये हो, आता वहिनी वहिनी श्याम मोठे होतील मग नाही हो ते कमी पडू देणार, मुलं आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी। सुभाताई म्हणाल्या। आई म्हणाली, हो तेवढं सुख आहे, श्याम सुट्टीत झाला की माझं सारं काम करू लागतो आणि शाळेतही हुशार आहे हो म्हणतात, येते हो। असं बोलल्यावर हातात एक रुपया, सुभाताई म्हणाल्या, राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन, सुभे, तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो, असू देत. असं म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरून आई निघाली. आम्ही गाडीत बसलो. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावायचे असल्यामुळे ते जलद जात होते, पण आता चढाव होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणं प्राप्त होतं. गाव सुटला आणि गाडी नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच अस्तीर्थ झाला होता. फारच सुंदर देखावा. सूर्य अस्तच जात होता. तो आता लाल गोळा दिसत होता. तो लाल गोळा समुद्रात पडला. पुन्हा आपण कशी दोघं केव्हा बरे कुठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई, तुझ्याबरोबर हिंडावं, प्रेम लुटावं असं वाटतं मला. मी आईचा हात हातात घेऊन म्हटलं. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा, मग तुमच्या रोजगारावर मी येईल. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते, हे सुद्धा नाशिकला, पंढरपूरला जाऊन आले आहेत. पण मी कुठं जाणार? कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी आणि पंढरपूर. आपल्यात म्हण आहे ना, काशी जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्य घ्यावे. जाईन म्हणत राहिल्यानंच गेल्याचं पुण्य लागतं. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावं. विठोबा आणि विश्वेश्वर, गोदा आणि गंगा आपल्या अंगणात, आपल्या घरी आहेत. गरिबांसाठी ही सोय आहे. बाळ, आपण कोठे जावयाचे हिंडावयास? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिणे. पुरे हा संस्कार, कोठल्या यात्रा आणि बित्रा. अरे, ही संसार यात्राच मोठी यात्रा. या यात्रेतूनच भरल्या हाताने अब्रूनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले. आईच्या डोळ्यातून शांत प्रवाह होता, गालावर घळघळत होता. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसवले. आई, तू मला हवीस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण, खरंच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस तर कोणासाठी शिकायचं, कोणासाठी जगायचं? आई, तुला देव नाही होणे. असं म्हणून मी आईला घट्ट धरून ठेवलं. जणू त्यावेळीच मृत्यू तिला न्यावयास आला होता. म्हणून मी तिला पकडून ठेवत होतो. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले, आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमानं, कृतज्ञतेनं, सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझं डोकं ठेवलं होतं. मी थोड्या वेळानं पुन्हा आईला म्हटलं, आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील चार दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्याचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई, आपलेही तसेच चांगले होईल, नाही का ग? आपलं दारिद्र्य जाईल, चांगले दिवस आहेत. श्याम, तो रात्रीचा दिवस विषयाची अमृत करतो, पण आपण साधी संसाराची माणसं, आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते. होय, गरिबी आली, अपमान झाले, हाल अपेष्टा भोगावा लागल्या, तरी तीही कृपाच असंच म्हणतात, ते खरंय का ग? मी प्रश्न विचारला. बाळ, तुझ्या आडानी आईला नाही समजत. देव जे करतो ते बऱ्यासाठी, एवढे मात्र मला माहीत. मी तुला लहानपणी मारलं ते तुझ्या बऱ्यासाठीच ना. मग माझ्याहून कितीतरी देव दयाळू आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा, श्रद्धा असावी. आई जणू उपनिषदच गायली होती. माझे लक्ष समोर गेले. वाघ, आई वाघ! काय तेजस्वी भेसूर मुक्का करणार नाही. तो माझ्या आईचं दर्शन घ्यावयास आला, नम्रपणे वंदन करावयास तो आला. हळूहळू ती गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता आम्ही घरी पोहोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली. तो दिवस आणि ती रात्र अमर झाली आहेत.
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
4: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे। त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले। त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले, त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे। त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे।
5: मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव। आपण आत्तापर्यंत दोन असे अध्याय पाहिले की ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुन संवाद हा चालू होता आणि तो यावर होता की आपण युद्ध का करावे आणि कशासाठी करावे। अशा महापराक्रमी अर्जुनाच्या मनामध्ये हे प्रश्न येणे आणि आपला जगण्याचा हेतू कोणता आहे असे प्रश्न त्या प्रसंगी प्रारंभीच निर्माण होणे हे बघून तो युद्धभूमी पाहून घाबरला होता का? तर घाबरला तो नव्हता, तर कशासाठी जगावे आणि का जगावे हा त्याचा संबंध घाबरण्याशी निश्चितच नव्हता असं गीतेमध्ये पुढे सांगण्यात आलेलं आहे। हे व्यवस्थापन बघा जीवनामध्ये कसं आपल्याला उपयुक्त ठरू शकतो याच्याकरता श्रीमद भगवद गीतामध्ये दिलेले हे दोन मूलभूत प्रश्न अर्जुनापुढे युद्धाप्रारंभ वेळी उपस्थित झाले। या प्रश्नांना टाळता येत नाही आणि निदान विचारी माणूस तरी या प्रश्नांचा विचार करेलच असा हा प्रसंग आणि असा हा प्रासंगिक प्रश्नामुळे एक चिरंतन प्रश्न सगळ्यांच्या समोर तयार झालेला आहे, जो अनेक काळामध्ये अनेक प्रकारच्या व्यवस्थांमध्ये आजच्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो। युद्ध करणे हा क्षत्रियांचा आणि त्यांच्या एकूण जगण्याचाच एक भाग होता, परंतु जगायचे कशासाठी आणि कोणत्या पद्धतीने या प्रश्नांमुळे अर्जुनाच्या मनात खिन्नता आलेली होती। हे दोन प्रश्न घेऊन अत्यंत खिन्न अवस्थेत तो भगवान श्रीकृष्णाकडे गेला। या प्रश्नाची उत्तरे अर्जुनास जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अर्जुनाला ही त्याच्या बुद्धीतील खिन्नता दूर कशी करावी याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते। ती खिन्नताच त्याला या प्रश्नाचा विचार करण्यासाठी आणि त्याच्या शेवटापर्यंत नेण्यासाठी प्रवृत्त करत होती। शेवटी त्या विचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्याच्या मनाला समाधान होईल आणि प्रश्नाची उत्तरे भगवान श्रीकृष्णांनी दिली आणि त्याद्वारे अर्जुन परमार्थ तत्वाच्या अनुभूतीस पात्र झाला। या अर्थाने या विषाद सुद्धा परमार्थ प्राप्तीचे साधनच आहे असे म्हणता येईल, असे इथे दाखवलेले पण आहे। म्हणून त्याला या पद्धतीला आपण योग असे म्हणतो। खरे तर अर्जुन ही एक विचारी बुद्धीची अवस्था आहे, ती याच्या पुढे जगण्याचे प्रयोजन कोणते आणि ते साधण्यासाठी कसे जगावे ह्या दोन प्रश्नाला घेऊन वारंवार त्याची बुद्धी अशी तयार करीत आहे आणि त्या बुद्धीलाच अर्जुन म्हणावे असे पण म्हणणं चुकीचं होणार नाही। आपण सुद्धा असा विषाद मनाची खिन्नता आपल्याला जीवनामध्ये वारंवार येते, किंबहुना आपण असा अनुभव करतो। असे एखाद्या नोकरीसाठी आपण प्रयत्न करतो आहो, त्यासाठी खूप खटपट करतो आहो, पण ती नोकरी जर मिळालीच नाही तर आपल्या मनामध्ये एक खिन्नता येतेच। आपल्याला एक चांगले घर हवे आणि ते मिळावे, नाही मिळावे, मिळाले तर आपण खिन्न होतो। घर मिळाले की ती खिन्नता नष्ट होते। खिन्नता विषाद येण्याची अवस्था आपणास माहीत नाही असे नाही, प्रत्येकास ती येतेच, पण त्यावरून एखाद्या भगवत तत्वाप्रमाणे पोहोचलेला असे आहे असे मात्र नाही। अर्जुनाची खिन्नता ही वेगळ्या प्रकाराची आहे। व्यवहारात इष्ट मिळाले नाही म्हणून तो खिन्न झाला अशी अजिबातच नाही, ती खिन्नता वेगळी आहे। मग जगण्याचे प्रयोजन कळेनासे झाले असे त्याला का वाटावे आणि जगावे कसे हे त्याला कळेनासे झाले त्यावरून येणारी बुद्धीची खिन्नता फार वेगळ्या प्रकाराची आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे। ती खिन्नता अर्जुनास आलेली होती। जर हा प्रसंग बघाल तर अर्जुनाच्या खिन्नतेचा अनेक स्वरूप आणि त्याचे कारण आपल्याला कळून येते. युद्धातील संहाराबाबत त्याला काही वाटत नाही, कारण अर्जुनाने त्याच्या जीवनामध्ये अनेक युद्धे केली आहे. याच्यावरनं आपण लक्षात घ्यावे की काही कामं आपण सतत करतो, वारंवार करतो, पण तरी असा एक प्रसंग येतो की आपल्याला कुठेतरी या प्रश्नांसारखा विचार पडतो. म्हणून त्या युद्धाप्रसंगी जसे शत्रू वेगळे होते पण महाभारतामधील संघर्षातून तयार झालेलं होतं, असं सुद्धा आपण आपल्या काही दररोजच्या जीवनामध्ये बघतो. प्रतिस्पर्धी योद्ध्यांमध्ये काही गुरु, भाऊ, मामा, नातू असे हे नातलग होते. अर्जुन म्हणतो, एवढा संघर्ष करून त्यांना मारून काय मिळणार आहे? त्यांना मारून मला जे राज्य मिळेल ते कितपत मोलाचे आहे. युद्ध म्हणजे कोणाला तरी मारून आपण आपलं टिकवून ठेवणं आहे, आणि स्वतःच शत्रूकडून मारले जाणे जर असा विचार आला तर युद्धामध्ये युद्ध करून याचा काय उपयोग? आणि सर्वांनाच हा जीवन मरणाचा प्रश्न तर पडलेलाच आहे. सर्वांच्याच जगण्याची जी काही इच्छा असते, मग अशा युद्धामध्ये दुसऱ्याला तरी का मारायचे आणि स्वतः तरी का मारायचे? युद्ध होईल हा भाग जरी निश्चित असला तरी त्याच्यातनं निष्कर्ष काय निघणार आहे आणि त्यातून जे काही मिळणार आहे त्याची खरी योग्यता तेवढी आहे का? युद्ध करून काही मिळो अथवा न मिळो, पण जगण्याचा हेतू अस्पष्ट झाल्यामुळे अर्जुनाला ही विषण्णता आलेली होती. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की यांना मारणे हेच माझ्या जीवनाचे प्रयोजन आहे का? शेवटी सगळ्यांनाच जगायचे आहे, मरणे किंवा मारणे हे जगण्याचे प्रयोजन नाही. मग जगण्याचे प्रयोजन जर काही वेगळे असेल तर ते काय आहे? या प्रश्नामुळे आलेली आणि विचारमग्न अवस्थेत होऊन जाणारी ही असाधारण अवस्था आहे. ही विचारमग्न अवस्था ज्या प्रश्नाने योग्य उत्तर मिळेल आणि तोपर्यंत म्हणजे उत्तर मिळेपर्यंत अर्जुनासला गप्प बसू देणार नव्हती. योग्य आणि पटेल असे उत्तर मिळेपर्यंत त्याचे विचार संपणारे नव्हते. अशा विलक्षण विचारमग्नतेत नेणारा हा विषाद होता. हा विषादच त्या विचारमग्नतेतून या परमेश्वराच्या प्राप्तीचं एक साधन आहे असं गीतामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणून पहिल्या अध्यायात या विषादाचे वर्णन करताना ते परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे हे दाखवले आहे. जीवन का जगायचे आणि जीवन जगण्यासाठी कोणची आदर्श रीत आहे हे आपल्याला बघणे आवश्यक आहे. या विचारांनी मानसिक शांती गमवून जर आपण विषण्ण अवस्थेमध्ये गेलो असू, जसा अर्जुन गेला होता, त्या पहिल्या भागाला किंवा त्या प्रतिपाद्य विषयाला अर्जुन विषाद योग असे अतिशय सुंदर नाव देण्यात आलेले आहे. या असा विषाद सर्वांच्याच बुद्धीत होईल असे नाही, कारण प्रत्येक वेळी युद्धभूमीवर अनेक वीर योद्धे येतात, त्यावेळेला ते उपस्थित असलेले आणि या युद्धामध्ये उपस्थित असलेले भीम, युधिष्ठिर, द्रोण, भीष्म यांच्या मनात हा प्रश्न तयार झालाच नाही, फक्त अर्जुनाच्याच मनात हा प्रश्न तयार झाला. म्हणून याचे उत्तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनेच प्राप्त होणार. एरवी जसे आपण निराश होतो, ज्याला सध्याच्या काळामध्ये डिप्रेशन असे म्हणतात, तशी अवस्था नव्हती. ही अवस्था अर्जुनास अतिशय गंभीर आणि विचारशील बनवणारी होती. आपण ही वेगळ्या वेगळ्या प्रश्नांमुळे अस्वस्थ होतो, त्यावेळी आपण ही अस्वस्थता सहन न करता प्रत्येक वेळेला आपण कुठल्या तरी अशा अवस्थेत चालले जातो की जी आता आपल्याला सहन होऊ शकणार नाही, तसं आत्ता म्हटल्याप्रमाणे डिप्रेशन. आणि त्या काळाची अवस्था आपल्याला जर सहन झाली नाही तर त्याचे परिणाम पण वेगवेगळे दिसायला लागतात. पण अर्जुन अतिशय गंभीरतेप्रमाणे श्रीकृष्णाच्या पुढे उपस्थित होऊन त्याची उत्तर मागत असतो. नेमके माझे कल्याण कशात आहे असं तो विचारतो. असे तो श्रीकृष्णाला विचारत असताना असे विचारून स्वतःच्या मनाचे समाधान होईल अशा पद्धतीने या प्रश्नांवर विचार करीत करीत आणि भगवान श्रीकृष्णाकडून उत्तराची ऐकण्याची इच्छा करीत करीत तो प्रश्नांची एक रीघ लावतो असंही म्हटलं तरी हरकत नाही. जोपर्यंत त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत अर्जुन आपल्या प्रश्नाला बाजूलाच करत नाही, आणि त्याला उत्तर मिळेपर्यंत, समाधान मिळेपर्यंत भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपले उपदेशात्मक जे काही अधिकार आहे त्याचा वापर करत असतात. भगवान श्रीकृष्णांनी वेगवेगळ्या प्रकारे अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भगवान श्रीकृष्णांनी दिलेली उत्तरे ही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने साधनरूपी पायऱ्याच आहे असंही म्हटलं तरी हरकत नाही. प्रत्येक अध्यायामधून परमेश्वर प्राप्ती अनेक मार्ग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास दिलेले आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये नेमका भेद कसा? प्रकृती म्हणजे शरीर आणि पुरुष म्हणजे आत्मा. आत्मतत्व हे कसे अविनाशी आहे, त्याचे अविनाशित्व ओळखणे आणि ओळखून स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये जाणं किती आवश्यक आहे याचाही तिथे ऊहापोह आपल्याला दिसतो. आणि तसंच आपण म्हणू शकतो की प्रतिपादन भगवान श्रीकृष्णांनी या आता दुसऱ्या अध्यायात केलेले आहे, ज्याचं नाव आहे सांख्ययोग. भगवान वेदव्यास महर्षी यांनी त्याला सांख्ययोग असं नाव दिलेलं आहे. निष्काम कर्म का आणि कसे करावे हा तिसऱ्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. त्याचं नाव आहे कर्मयोग. त्यालाही त्यांनी कर्मयोग असे नाव दिलेले आहे. अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नास भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलेले आहे. त्या उत्तरातून अर्जुनाच्या मनात पुन्हा नवीन प्रश्न उपस्थित होतात आणि परत तो श्रीकृष्णापुढे त्याची शंका उपस्थित करतो. अर्जुनाने प्रश्न विचारले, त्याला भगवान श्रीकृष्णाने उत्तरे दिली, अर्जुनाने मान डोलवली आणि ते त्याला स्वीकार्य झाले असे झाले नाही. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे संवाद, अर्जुन प्रश्न उपस्थित करीत आहे, त्याचे उत्तर मिळत आहे, पुढील प्रश्न तयार होत आहे, श्रीकृष्णाकडून परत उत्तर मिळत आहे, अशा प्रश्न उत्तरात्मक संवादाचा एक संचच आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, मी तुझ्या प्रश्नांना दिलेली उत्तरे जी उत्तरे आहेत ती तुला पटतात का? मी जे सांगितले त्यावरून तू विचार कर, विचार करून तुला जे पटेल त्याप्रमाणे तू कर. यथेष्टची तथा कुरु अशी युक्ती म्हणून ते सांगतात की माझी उत्तरे ही तुला पटतीलच असे नाही, हे तुझ्या त्या मानवीय दृष्टिकोनाच्या योग्य असतील असेही मी म्हणत नाही. जर माझी उत्तरे तुला मान्य नसतील तर नको माणूस, पण उत्तरापर्यंत मी तुला आणलेले आहे, ते उत्तर जे तुला अपेक्षित आहे तिथपर्यंत मी तुला नेलेले आहे. जगण्याचे कारण काय आणि कशासाठी जगायचे या प्रश्नांना भगवान श्रीकृष्णांनी दोन उत्तरे दिली आहेत. परमेश्वर प्राप्तीसाठी जगावे आणि त्यासाठी निष्काम कर्म करावे अशी ही उत्तरे आहेत. कर्तव्याचे पालन करीत करीत जगणे हा त्याच्या मागचा महत्वाचा हेतू असून तीच परमेश्वर प्राप्ती आहे. शाश्वत तत्वाच्या प्राप्तीसाठी जगावे हे दुसरे अध्याय सांख्ययोग यामध्ये विशेष करून सांगितले आहे. कसे जगायचे तर निष्काम बुद्धीने कर्म करीत करीत आणि तिसऱ्या अध्यायात त्याला कसे करावे याची पण माहिती दिलेली आहे. एका अर्थाने संपूर्ण भगवद्गीता या तीन अध्यायातच पूर्ण होते. पुढील जे काही 15 अध्याय आहेत ते सर्व भगवद्गीतेचे विस्तार आहे. पहिला 3 अध्याय जे काही उपदेश सांगितला आहे तो त्यांचा सगळ्यांचा विस्तार 15 अध्यायात वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. अशी एकूण 18 अध्यायांची श्रीमद भगवद्गीता साकारलेली आहे. अर्जुन त्याच अवस्थेत दूर न सारता स्वतःच पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विचार करीत आहे आणि भगवान श्रीकृष्णांकडून मिळालेल्या उत्तरांवरही विचार करत आहे. त्या अवस्थेतही त्याचे विचार करणे ते सुटले नाही. अशा प्रकारची अवस्था जी आहे ती बौद्धिक मानसिक अवस्थेलाच विषाद म्हटले आहे. त्या विषादानेच प्रश्नांचे वेध घेण्याची सतत प्रेरणा मिळत राहिलेली आहे. ते उत्तरे मिळतात आणि अर्जुनाला शेवटी पूर्णपणे पटते की जगायचे तर परमेश्वरासाठी जगायचे आणि त्या उत्तरामध्ये अर्जुनाचे समाधान होते. अंतिम भूमीवर अर्जुन साक्षात्कार करून घेतो आणि पारमार्थिक तत्वाचे पूर्ण ज्ञान मिळवून तो ज्ञानी होतो. याचा हा विषाद योग किंवा साक्षात्कारात त्याला जी उपयोगी पडणारी पायरी होती तीच श्रीमद भगवद्गीताची सर्वात महत्वाची पायरी आहे असं आपण म्हणूया. आणि अशा प्रकारे असे म्हणणे की आपल्याला जे काही श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ती पण एका प्रकाराची गीताच आहे जी अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या संवादातून तयार झालेली आहे. इथे मी माझा हा तिसरा भाग पूर्ण करते आणि परत भेटूया पुढे आपण. धन्यवाद.
4: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.
6: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
7: प्रत्येक हो, नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या MJ कट्टा या सदरात आपण सर्वांचं मी आरजे शुभांगी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकत्याच 12वी आणि पदवीचे निकाल लागल्यानंतर सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे पुढे काय, करिअर कुठल्या क्षेत्रात करायचं. बऱ्याचदा आपण त्या जुन्या पारंपरिक वाटांनीच जात राहतो, पण आज आपण एका अशा क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जे केवळ एक उत्तम करिअरच घडवत नाही तर समाजाला एक नवी सकारात्मक दिशा देण्याचं कामही करत असतं. होय, आपण बोलतोय समाजकार्य म्हणजेच BSW आणि MSW या अभ्यासक्रमांबद्दल. आणि याच विषयावर आज आपल्याशी दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आणि आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी MJ कट्ट्यावर उपस्थित आहेत प्राध्यापक चेतन दिवाण सर, समन्वयक समाजकार्य विभाग आणि सामाजिक शास्त्र विभाग. सर, तुमचं रेडिओ मनभावनच्याच म्हणजेच MJ कट्ट्यावर हार्दिक स्वागत.
8: नमस्कार. नमस्कार मॅडम, धन्यवाद.
7: सर, आजकालचे विद्यार्थी जे आहेत पदवी घेताना नेहमीच्या पारंपरिक वाटाचं निवडत असतात, अशा वेळी त्यांनी BSW किंवा MSW कडे का वळलं पाहिजे आणि नेमकं काय आहे हा कोर्स आणि त्याची व्याप्ती काय आहे ते समजून सांगा ना.
8: छान. खरं तर मला वाटतंय आजच्या या युगामध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आजकालच्या विद्यार्थ्यांमध्येच नाही तर पालकांमध्ये देखील पारंपरागत जे काही शिक्षण पद्धती आहे, पारंपरिक शिक्षण पद्धती म्हणूया आपण किंवा पारंपरिक परंपरागत जे काही शिक्षण पद्धती चालत आलेली आहे त्याच्यानुसार विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमावस्थेमध्ये आहेत आणि तेच ते फॉलो करत आहेत आणि त्याचंच अनुकरण केल्यामुळं होतंय असं की अलीकडच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपण म्हणतोय की स्पर्धेचं जग आहे. स्पर्धेच्या जगामध्ये विविध नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजेत, व्यवसाय चांगले चालले पाहिजेत, उद्योग मुलांचे उभारले पाहिजेत. या दृष्टिकोनातून जर शिक्षण पद्धती जर उभी करायची असेल तर कुठंतरी मला वाटतं या पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन, चाकुरीच्या बाहेर जाऊन थोडासा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. आणि याच अवस्थेमध्ये BSW सारखा किंवा MSW सारखा म्हणजेच बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि मास्टर ऑफ सोशल वर्क या कोर्सेसचा, या अभ्यासक्रमांचा विचार खरं तर होण्याची गरज आहे. कारण का मुळातच पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या पलीकडे जाऊन या अभ्यासक्रमांचा नक्कीच रोजगारासाठी म्हणजेच नोकरीसाठी असेल, उद्योग व्यवसायांसाठी असेल किंवा स्वतःचं काही चालू करायचं असेल, नवीन स्टार्टअप, या सगळ्यांसाठीच उपयोग होणार आहे. त्यामुळे हे खूप असे महत्वाचे असे असणारे दोन्ही अभ्यासक्रम आहेत.
7: वा वा. BSW किंवा MSW अभ्यासक्रम आपल्या नेहमीच्या परंपरागत किंवा पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा अगदी वेगळा आहे हे आपण नुकतंच सांगितलंच. पण सर, करिअरचे इतर मार्ग किंवा इतर पर्याय बाजारात उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना त्यातून रोजगाराच्या संधी सुद्धा मिळत असतात, मग अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी समाजकार्य हाच अभ्यासक्रम म्हणून का निवडावा?
8: ओके, हाही मला वाटतं प्रश्न खूप असा उपयुक्त आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी. मी थोडंसं तुम्हाला क्लिअर करतो जे मी मगापासून म्हणतोय की पारंपरिक किंवा परंपरागत शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन थोडा विचार केला पाहिजे. म्हणजेच काय तर विद्यार्थी आजचा आणि त्याचे पालक, आता त्यांची चूक नाही आहे का, तर आपल्या मुळात भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सुरुवातीपासून आपल्याला जे जे मार्ग उपलब्ध आहेत त्याच मार्गांचा आपण अवलंब करत आलोय. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण असं घेऊया की आपल्याला उपलब्ध आहे बाबा BA, म्हणून आपण BA करूया. थोडंसं आणखीन जरा विद्यार्थ्याला बँका किंवा इतर क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर आपण कॉमर्समध्ये जाऊया, म्हणजे आपण तिकडे BCOM वगैरे करूया. आणि थोडंसं बाबा आणखीन उत्तम आहे, जरा बऱ्यापैकी गणित येतात किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, ते डॉक्टर व्हायचं आहे आणखीन काय, तर आपण सायन्सकडे जाऊ. त्यामुळं बी ए, बी कॉम, बी एस सी हे जे काही पारंपरिक पद्धतीनं चालत आलेले जे काही आपलं ग्रॅज्युएशन पदवीचे अभ्यासक्रम आहेत, याच्या बाहेर विद्यार्थी आणि त्याचा पालक पडलाच नाही. आणि पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये जर आपण पुढे गेलं तर मला वाटतं बऱ्यापैकी खूप वेगवेगळे असे अभ्यासक्रम आले की जे व्यवसायावर किंवा व्यवसाय आधारित आहेत. परंतु ग्रामीण भाग याच्यामध्ये कमी आहे का, तर नक्कीच नाही आहे. आपला ग्रामीण भागाबरोबरच आदिवासी भाग जो आहे पट्टा, तो याच्यामध्ये कमी आहे का, तर नक्कीच नाही आहे. पण मला वाटतं शिक्षणाच्या कुठंतरी संधी कमी उपलब्ध असल्यामुळं, अशा शिक्षण संस्था कमी उपलब्ध असल्यामुळं किंवा अशा अभ्यासक्रमांची उपलब्धता नसल्यामुळं विद्यार्थी या अशा नवीन अभ्यासक्रमांकडे वळला गेलेला नाही. पारंपरिक अभ्यासक्रमांमध्येच, पारंपरिक बी ए, बी कॉम, बी एस सी मध्येच तो अडकून राहिला. पण मला वाटतं याला कुठंतरी एक पर्याय म्हणून हे पहा मॅडम, आता साधं गणित आहे की ज्या वेळेला एखादा विद्यार्थी बी ए करतोय, बी कॉम करतोय किंवा बी एस सी करतोय, त्याच्यानंतर त्याला कोणती नोकरी लगेच मिळणार आहे, त्या पदवीच्या आधारावर विद्यार्थ्याला नोकरी मिळते का, तर नक्कीच खूप मोठं स्पर्धेचं जग असल्यामुळं त्याच्याकडे काहीतरी असं स्किल पाहिजे, कौशल्य पाहिजे. त्या कौशल्याच्या आधारेवर त्याला कुठेतरी नोकरी मिळेल किंवा उद्योग व्यवसाय उभारता येईल. तर बी एस डब्ल्यू सारखा जो काही परंपरेच्या बाहेर जाऊन थोडासा कौशल्य आधारित अभ्यासक्रम म्हणतोय, तो अभ्यासक्रम असेल हा विद्यार्थ्यांना बी एस डब्ल्यू केल्या लगेच नोकरी मिळवून देणारा असा हा एक अभ्यासक्रम आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी अशा अभ्यासक्रमाकडे आलं की पालक आणि विद्यार्थी दोन्ही निश्चिंत राहणार आहेत की यांनी पदवीचं शिक्षण घेतलं की यांना नक्कीच ग्रामीण भागातला विद्यार्थी असू दे, आदिवासी भागातला विद्यार्थी असू दे, त्याला स्वतःचा स्वतःला रोजगार उभा करता येणार आहे किंवा त्याला नोकरीची संधी मिळणार आहे किंवा तो व्यवसाय देखील उभा करू शकणार आहे स्वतःचा. आणि काहीच तो म्हणला नाही करायचं तर स्वतःची एखादी संस्था उभा करून तो त्याच्यातून स्वतःचा आणि कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह करू शकणार आहे. त्यामुळे मला वाटतं असा व्यवसायावर आधारित असणारा बी एस डब्ल्यू हा एक कोर्स सगळ्यांसाठी अभ्यासक्रम खूप महत्वाचा ठरणार आहे.
9: नक्कीच नक्कीच, रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेतच. तर या अभ्यासक्रमाचं करिक्युलम बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर यात कुठले कुठले विषय शिकवले जातात आणि नेमकं व्यक्तिमत्व विकासासाठी कोणत्या कोणत्या कौशल्याधारित घटकांचा यात समावेश असतो?
8: छान. विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्समध्ये जे परंपरागत शिक्षण संस्थांमधून अभ्यासक्रमांमध्ये बेसिक जसे विषय शिकवले जातात, या बेसिक म्हणजे अगदी मूलभूत विषयांव्यतिरिक्त शहरी विकास कसा असतो, ग्रामीण विकास काय असतो, आदिवासी भागाचा विकास त्याच्या संदर्भात काय अभ्यासक्रम असतात, किंवा वैद्यकीय असेल किंवा मनोसामाजिक समाजकार्य असेल किंवा मानव संसाधन असेल, कुटुंब किंवा बालकल्याण या बाबतीतले अभ्यासक्रम असतील, असे सगळे विषय यामध्ये आपण या बी एस डब्ल्यूमध्ये कव्हर करतो. त्याचा पूर्णपणे आपण हे अभ्यासक्रम कव्हर करण्याचं कारण इतकंच की विद्यार्थ्याला व्यक्ती समजावी, व्यक्तीबरोबर जे काही विविध ग्रुप असतात, समूह असतात, ते समूह समजावे, कुटुंब किंवा कुटुंब व्यवस्था समजावी, समाज किंवा समाज व्यवस्था समजावी, आणि मग ओव्हरऑल कम्युनिटी आपण म्हणतो समुदाय, तो समुदाय समजावा. म्हणून व्यक्ती केंद्रित, समूह केंद्रित आणि समुदाय केंद्रित, म्हणजे व्यक्ती, गट आणि समुदाय या तिन्हीवर, म्हणजे तशा सोशल वर्कमध्ये, समाजकार्यामध्ये अशा एक ट्रॅडिशनल पद्धती आहेत आपल्या समाजकार्याच्या पद्धती, तर या समाजकार्याच्या संपूर्ण पद्धतींचा यांना या ठिकाणी आपण अभ्यासक्रमामध्ये त्यांना या विषयांचा उपलब्ध करून दिलेले आहेत हे विषय सगळे. त्या समाजकार्याच्या, या प्रमुख समाजकार्याच्या पद्धतींबरोबरच संशोधन पद्धती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून संशोधनासाठी देखील त्यांना शेवटच्या वर्षामध्ये प्रवृत्त केलं जातं. संशोधनासारखा विषय आहे, आपण विविध संस्थांमध्ये जर काम करायचं असेल तर मग त्याचं सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं, म्हणजे कोणतीही जर संस्था असेल त्याची बांधणी करायची असेल तर काहीतरी एक रचना असते, त्या रचनांचा अभ्यास करणं, किंवा आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो किंवा आदिवासी भागामध्ये म्हणतो की खूप आंदोलनं वगैरे होतात, तर त्याला समाजकार्यामध्ये सोशल ॲक्शन नावाची एक पद्धत आहे आपली, त्या पद्धतीचा देखील त्यांना त्या ठिकाणी आपण अभ्यासक्रमामध्ये उपलब्धता करून त्या पद्धतीचा देखील विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे असे विविध जे विषय आहेत ते तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये उपयुक्त असणारे प्लस तुमच्यामध्ये व्यावसायिक असे स्किल कौशल्य निर्माण करणारे सगळे विषय असतात. त्यामुळे होतं असं की विद्यार्थी स्वतः तयार होतो, त्याला कुटुंबाची जाणीव होते, प्लस त्याला समाजामध्ये वावरत असताना समुदायाचं संघटन कसं करायचं आणि समुदायाचा विकास कसा करायचा या सगळ्या गोष्टींचं नॉलेज, सगळ्या गोष्टीचं ज्ञान या संपूर्ण विषयांमधून मिळतं. असे विषय मॅडम आपण यामध्ये ठेवलेले आहेत या अभ्यासक्रमामध्ये.
9: या अभ्यासक्रमामुळे व्यक्तिमत्व विकास घडवण्याला छान अशी मदत होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. पण सर मला सांगा ना, हा अभ्यासक्रम किती वर्षांचा आहे आणि यासाठी नेमकी प्रवेश पात्रता काय आहे?
8: ओके, आता तुम्ही पाहत असाल की अलीकडं नवीन शैक्षणिक धोरण
9: NEP
8: आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अंमलात आल्यापासून पूर्वी कसं असायचं, भारतभर देशभरामध्ये परंपरागत जसं मी म्हटलं तुम्हाला की 3 वर्षाची आपल्याकडं पदवीचा अभ्यासक्रम होता आणि 2 वर्षाचा आपल्याकडं पदव्युत्तर पदवी शिक्षणाचा अभ्यास आहे, पदव्युत्तरचा पोस्ट ग्रॅज्युएट आपण त्याला म्हणतो. तर आताच्या काळामध्ये 3 वर्षाची पदवी आहेच, त्याच्याबरोबर 4 वर्षांची देखील पदवी आहे. पण 4 वर्षाची जर तुम्ही पदवी केली तर नंतर तुम्ही 1 वर्षाची पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता. त्यामुळं BSW ही पदवी जी आहे ती मूळ 3 वर्षाची देखील आहे आणि 4 वर्षाची देखील आहे. पण BSW ही 3 वर्षाची पदवी केल्यानंतर विद्यार्थी 2 वर्षाचं MSW करू शकतात किंवा नोकऱ्या भरपूर उपलब्ध आहेत, नोकरी करू शकतात, उद्योग व्यवसाय BSW नंतर देखील ते करू शकतात. हवं तर ते पुढं भविष्यात रिसर्चमध्ये संशोधनामध्ये जाऊ शकतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना उच्च शिक्षण उपलब्ध आहे तिकडं जाऊ शकतात, किंवा मग ते त्यांना महत्वाचं त्यांच्या BSW लागून येणार जे MSW आहे ते 2 वर्षाचं MSW किंवा 1 वर्षाचं MSW करून त्याच्यामध्ये आणखीन पारंगत होऊन आणखीन उत्तम प्रकारे चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवू शकतात. त्यामुळं खरं तर मग 3 वर्ष किंवा 4 वर्ष असा दोन्ही पद्धतीने आपण पदवीचा त्याचा अभ्यासक्रमाचा कालावधी असणार आहे.
9: बरोबर, छान असेल. सर आजकाल म्हणजे पालकांचा कल जो असतो तो सुरक्षित करिअरकडे असतो, अशा वेळी पालकांनी आपल्या पाल्याला हा अभ्यासक्रम निवडण्यासाठी कसं प्रेरित केलं पाहिजे त्याबद्दल सांगा ना.
8: मला वाटतंय आजकालचे पालक जे आहेत आणि पूर्वीचे पालक आहेत या सगळ्यांमध्ये कॉमन एक गोष्ट काय असेल तर विद्यार्थ्यांच्या करिअर बाबतची चिंता. हे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुलांना खूप चिंता असण्याऐवजी पालकांना चिंता असते, असणं चिंता साहजिक आहे चिंता असणं. परंतु याचबरोबर आपण विद्यार्थ्याची कुवत जी आहे, विद्यार्थ्याचा जो काही इंटरेस्ट आहे म्हणजे त्याला काय करायचं आहे हे देखील पाहिलं पाहिजे. आणि बऱ्यापैकी मला वाटतं BSW झाल्यानंतर म्हणजे 12वी झाल्यानंतर एखाद्या अभ्यासक्रमाकडं कुठं जर विद्यार्थ्याला वळायचं आहे, विद्यार्थ्याला कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यावेळेला पालकांच्या गायडन्सची नक्कीच गरज असते. मला वाटतंय पालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून विद्यार्थी आपण घडवून त्याला BA BCOM BSc करून परत आणखीन जसे कित्येक हजारो लाखो बेरोजगार तरुण जसे आहेत त्या यादीमध्ये आपल्या मुलांचं नाव घालून आणखीन बेरोजगारी वाढवायची आहे का, त्यांना व्यवसाय आधारित शिक्षण देऊन BSW सारखं शिक्षण देऊन त्याला लवकरात लवकर नोकरी उपलब्ध व्हावी किंवा त्याचं करिअर लवकर व्हावं किंवा त्यांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारावा यासाठी प्रयत्न करायचं हे पालकांनी ठरवलं पाहिजे. त्याचबरोबर पालकांसाठी देखील मला वाटतं थोडंसं मला या ठिकाणी सांगायला आवडेल की विविध क्षेत्र आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हॉस्पिटलसारखं समजा क्षेत्र आपण पकडूया, त्याच्यामध्ये रुग्णालयं असतील, विविध रुग्णालयं असतील, मानसिक रुग्णालयं असतील, पुनर्वसन केंद्र असतील, विविध म्हणजे या आपल्या जळगावसारख्या ठिकाणी पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये समुपदेशन केंद्र आहेत, महिला बाल सुधारगृह आहेत त्यांना समुपदेशन करणारी केंद्र आहेत, किंवा या सगळ्यांबरोबरच विविध संस्था ज्या उभ्या आहेत ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामीण भागाचा कायापालट करतायत म्हणजे डेव्हलपमेंटल सेक्टर आपण म्हणतो विकासात्मक, त्याच्यामध्ये विविध संस्था विविध असे प्रोजेक्ट घेऊन काम करतायत. म्हणजेच काय, जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही बघत असाल विविध खाती आहेत, विविध विभाग आहेत, म्हणजे सॅनिटेशन विभाग वेगळा आहे की नाही, महिला बालकल्याण विभाग आहे, समाज कल्याण विभाग आहे, वेगवेगळे आरोग्य विभाग आहे. इथं शासनाचे खूप उपक्रम राबवले जातात.
9: बरोबर.
8: शासनाचे खूप स्कीम राबवले जातात, खूप प्रोग्राम्स आहेत. या सगळ्या प्रोग्राम्समध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी आहे, MSW आपल्या BSW विद्यार्थ्यांना. म्हणजे त्यांनी BSW केलं की जिल्हा परिषदेमार्फत जितक्या जितक्या योजना राबवल्या जातात, जितके जितके विभाग आहेत जिल्हा परिषदेचे, विशेषतः मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं सांगतो मॅडम, किंवा आपल्या आदिवासी विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, तर हे पालकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या सगळ्या ठिकाणी विद्यार्थी BSW झाल्यानंतर आपला नोकऱ्या करू शकणार आहेत, किंवा त्या प्रोजेक्टला घेऊन काही त्यांच्या संस्थांच्या मार्फत स्वतःच्या स्थापन करून खूप चांगल्या पद्धतीनं रोजगार वृद्धी किंवा इतरांना देखील रोजगार देऊ शकणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं गव्हर्नमेंटचे असे शासनाचे खूप मोठे मोठे वेगवेगळे विभाग आहेत, समाज कल्याण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, महिला व बाल कल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, आदिवासी विकास विभाग, या सगळ्या विभागांमध्ये देखील BSW केलेले विद्यार्थी किंवा MSW केलेले विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने नोकऱ्या करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की या दृष्टिकोनातून देखील पालकांनी या रोजगाराच्या आणि उद्योग व्यवसायाकडे पाहिलं पाहिजे की त्यांचा विद्यार्थी, त्यांचा जो पाल्य आहे तो BSW केल्यानंतर आणि MSW केल्यानंतर तो बेरोजगार राहणार नाही, आणि इतरांच्या तुलनेमध्ये, इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेमध्ये त्याला लवकरात लवकर त्याला नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करण्यासाठी संधी मिळणार आहे.
9: वा वा, खूपच छान. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आजचा तरुण हा केवळ नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा सुद्धा बनू इच्छितो, आणि नक्कीच या अभ्यासक्रमानंतर त्याची ही इच्छा पूर्णच होऊ शकते. ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या मागास किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर शासकीय किंवा संस्थात्मक पातळीवर काही शिष्यवृत्ती योजना सुद्धा उपलब्ध आहेत का?
8: येस. आता याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला माहीत आहे की आता बेसिकली आपले जे जे विद्यार्थी शिक्षण प्रवाहामध्ये आहेत त्यांना आपण म्हणू की सरकारनी अशा काही संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की बरेचसे विद्यार्थी असतात मॅडम, तुम्हाला माहीत आहे की ग्रामीण भागातून येतात, आदिवासी भागातून येतात, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करणं देखील अवघड झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये जर विद्यार्थी आपल्या MJ सारख्या महाविद्यालयामध्ये येत असेल, तुम्ही आता बघत असाल की MJ सारखं आपलं जे महाविद्यालय आहे ते रावेर, यावल किंवा सातपुडा इकडून देखील येणाऱ्या खूप खूप
9: विद्यार्थी असतात, त्यांना नक्कीच सपोर्ट मिळत असतो,
8: फायदा मिळत असतो. आणि जर आपण पाहिलं की आपले मुख्य ट्रस्टी जे आहेत, आपले अध्यक्ष आहेत आपल्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय आनंदकुमार बंडाळे साहेब, त्यांचा देखील एक विजन आहे, आणि मला वाटतं की त्यांनी परंपरेने शासनाकडून ज्या काही स्कॉलरशिप मिळतात, ज्या काही शिष्यवृत्त्या मिळतात, ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना समाधान मानावं लागतंच, त्यात काही विषय नाही. पण आपले बंडाळे साहेब असतील, आपले अध्यक्ष किंवा प्राचार्य महोदय असतील, भारंबे सर, या सगळ्यांनी बाहेर इतर सोर्सेसमधून देखील विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप वगैरे मिळू शकतील का, या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करीत असतात. आणि तुम्ही जर पाहिलं मॅडम की बऱ्याचशा ठिकाणी आजकाल मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, ठीक आहे, उदाहरणार्थ TCS सारखी मोठी कंपनी आहे, किंवा आणखीन अशा बऱ्याच, मी नावं मुद्दा म्हणून घेणार नाही, पण अशा खूप काही कंपन्या आहेत त्या शिष्यवृत्त्या ऑफर करतायत, आणि बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत मॅडम की त्या व्यावसायिक शिक्षणालाच चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती उपलब्ध करून देत असतात. फॉर एक्झाम्पल, मी नावं घेत नाही म्हटलं तरी एक नाव सांगतो तुम्हाला, सायबेज नावाची एक स्कॉलरशिप आहे. मला वाटतं अशा स्कॉलरशिपचा देखील विद्यार्थ्यांना BSW आणि MSW आपल्याला नक्कीच फायदा करून घेता येईल. आणि सरकारची जी काही आपण मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती म्हणतो किंवा समाज कल्याण विभाग आहे त्याच्याकडून जी काही येणारी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे, म्हणजे महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर फ्रीशिप असेल किंवा या सगळ्या ज्या शिष्यवृत्ती आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्या MJ येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आदिवासी पाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण नक्कीच वेगवेगळ्या शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मॅडम करणार आहोत, ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी BSW सारख्या ज्या उपलब्ध आहेत अशा शिष्यवृत्ती आपण उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत.
9: वा वा, नक्कीच आपल्या महाविद्यालयात या MSW किंवा BSW या कोर्सेससाठी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर ही पर्वणीच म्हणायला हवी. छानच.
8: येस मॅडम.
9: तर सर मला सांगा ना, जे विद्यार्थी बाहेर गावाहून येतात किंवा ग्रामीण भागातून इथं शिकायला येतात, त्यांच्यासाठी महाविद्यालयात किंवा विभागात हॉस्टेल किंवा वसतिगृहाची काही व्यवस्था उपलब्ध आहे का?
8: येस, मला वाटतं आपल्याला माहिती आहे की MJ कॉलेजमध्ये यापूर्वी मुलींचं असं वसतिगृह एक वेगळं अस्तित्वात होतं आणि आहे, तर मुलींसाठी तर नक्कीच 100% याची व्यवस्था आहे. आणि मला सांगायला आनंद होतो, आवडेल की आपलं मुलांसाठी देखील सुसज्ज असं वसतिगृह तयार झालेलं आहे. आणि आदरणीय अध्यक्ष महोदय भेंडाळे साहेबांनी मला वाटतं यावर्षीपासून वसतिगृह देखील ते खुलं करणार आहेत. त्यामुळं वसतिगृहाचा जो काही विषय असतो मुलांचा, विशेषतः मॅडम तुम्हाला माहिती आहे की आपले आदिवासी पाड्यातून जी मुलं येतात त्यांचा राहण्याचा मूळ विषय असतो. तर बरेचसे विद्यार्थी आपण आता पाहतो की राहण्याची सोय नाही म्हणून प्रवेश घेणं टाळतात, किंवा आपापल्या भागामध्ये किंवा विद्यापीठामध्ये राहण्याची अशी एक स्वतंत्र व्यवस्था आहे, काही विद्यार्थी तिकडे प्रवेश घेतात. तर मला वाटतं की शिक्षण MJ उपलब्ध खूप चांगलं आहे, शिक्षणाची गुणवत्ता आहे, अतिशय छान पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. BSW सारखं शिक्षण आता तुम्ही म्हणत असाल तर आपण आपल्या BSW साठी MSW साठी पुणे मुंबईच्या तुलनेमध्ये तितक्याच किंवा त्याच्यापेक्षा आणखीन चांगल्या पद्धतीनं शिक्षण देण्याचा प्रयत्न यावर्षीपासून चालू केलेला आहे. तसे आपल्याकडे फॅकल्टी देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मला वाटतं की कुठं राहण्याची जी काही सोय आहे त्यांची वसतिगृहाची, ही MJ मिटलेली आहे. मुलांसाठी जी काही विशेषता होती मुलींसाठी आहेच, तर वसतिगृह मिळतंय त्यामुळं वसतिगृहाची सोय देखील होत असल्यामुळं आपल्याकडे मला वाटतं यायला हरकत नाही, मुलांना ती देखील सोय होऊन जाणार आहे. अगदी मोजक्या मला वाटतंय अगदी कमी दरामध्ये त्यांची ती व्यवस्था होणार आहे.
9: सर आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे की या अभ्यासक्रमाची फीस नेमकी किती आहे?
8: हा मॅडम, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण पालकांचा तो मूळ कन्सर्न असतो की आपला जर पाल्य एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमाला घालायचा आहे आणि विशेषतः व्यवसाय आधारित एखाद्या अभ्यासक्रमाला त्याचा ऍडमिशन करायचा आहे, प्रवेश करायचा आहे, तर बाबा फी खूप मोठी असेल, मग काय करायचं?
9: हा प्रश्न असतोच,
8: हो ना. शिक्षण संस्था मोठ्या फी घेतात, मग तसे रिझल्ट देतील का वगैरे वगैरे प्रश्न असतात. पण मला सांगायला आवडेल की मुळात MJ कॉलेज जे स्थापन झालं ते मुळातच विजनमध्ये जर आपल्या जर तुम्ही पाहिलं की गोरगरिबांसाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी माफक दरामध्ये सगळ्या शिक्षण व्यवस्था, सगळ्या अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा मूळ हेतू आपल्या विजनमध्येच, मिशनमध्येच असल्यामुळं BSW अभ्यासक्रमाची देखील फी अतिशय कमी, तोकडी अशी ठेवण्यात आलेली आहे. तुलनात्मकदृष्ट्या ती कमी आहे, 6,515 रुपये अशी मॅडम BSW अभ्यासक्रमाची फी आहे, आणि MSW साठी 16,310 रुपये, म्हणजे अगदी कमी अशी ही फीस ठेवलेली आहे. आणि मुलांना स्कॉलरशिप मिळणारच आहे, त्याच्यामुळे मला वाटतं ही फी देखील त्याच्यामध्ये आणखीन कव्हर होऊन जाते.
9: बरोबर,
8: येस, तरी फी अशी खूप कमी आहे.
9: तर नक्कीच विद्यार्थ्यांनी MJ कॉलेज कॅम्पसमध्ये BSW आणि MSW या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नक्की संपर्क साधावा. खूप खूप धन्यवाद चेतन सर, आपण आज वेळात वेळ काढून आपल्या MJ कट्ट्यावर आलात आणि BSW MSW अभ्यासक्रमांबद्दल तसेच त्यामधील करिअरच्या सुवर्ण संधींबद्दल अत्यंत सोप्या भाषेत आणि सविस्तर मार्गदर्शन केलं. तुमच्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम दूर झाला असेल आणि त्यांना एक नवी दिशा मिळाली असेल. तर विद्यार्थी मित्र हो, नव्या वाटा चोखाळण्याची हीच वेळ आहे, योग्य निर्णय घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्य साकारा. आजच्या MJ कट्टा या सदरात आज आपण इथंच थांबत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह, विषयासह आणि मार्गदर्शक पाहुण्यांसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
8: धन्यवाद.
10: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM.

रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, जीवनाच्या या गोधडीला तडजोडीचं ठिगळ लावायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. हारजीतचा लपंडाव हा चालूच असतो, जिंकण्याचा आनंद मनमुराद लुटायचा असतो, तर हरण्याचं शल्य मात्र काळजात बंदिस्त करायचं असतं आणि आयुष्य कसं हसत हसत जगायचं असतं. यशाची अविटगोडी चाखायची असते तर अपयशाचं दुःख मात्र चुपचाप पचवायचं असतं. आयुष्यात काटे वेचायचे असतात, दुसऱ्यांची दुःख ओंजळीत घ्यावी आणि हळूवार मायेनं त्यावर फुंकर घालावी. आयुष्य हसत हसत जगावं

0: खडतर जीवनमार्गातून स्वबळावर स्वकष्टानं उभं राहून आज त्या आपलं यशस्वी जीवन जगत आहेत. हे अनुभव मला वाटतं प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात जतन करून ठेवावेत आणि सर्वांनाच दुःखातही सुखाचा मार्ग दिसावा म्हणूनच आमचा हा छोटासा प्रयत्न. मैत्रिणींनो, चला तर मग ऐकूयात बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन. भाग पहिला.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: पृथ्वीराज चौहानानं जयचंद राठोडच्या संयोगितेला लग्न मंडपातून घोड्यावरून पळवून नेल्याचं आम्ही इतिहासात वाचलं होतं. तशाच पण थोड्याफार फरकानं माझ्या आई वडिलांच्या संदर्भात घडल्याची कथा आमच्या एका नातेवाईकानं मला सांगितली. माझा आजोळ अंबाजोगाई तालुक्यातलं देवळा हे गाव. तिथं माझ्या मामाच्या घरी मोठं देवस्थान आहे म्हणे. तिथं मोठी जत्रा भरते अजूनही. माझे मामा रंगनाथ ढोले आणि त्यांचे जीवलग मित्र साहेबराव जाधव एकमेकांसाठी जीव टाकणारे. दोघांची जात वेगळी, चालीरीती वेगळ्या, पण स्वभावगुण सारखे असले म्हणजे मैत्री जमायला वेळ लागत नाही. दोघही स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून लढले. केव्हा तरी एकदा मामा पकडले गेले. ब्रिटिशांनी पकडलं म्हटल्यावर केव्हा सोडतील याचा नेम नव्हता. घरात बायका पोरं, लग्नाच्या दोन बहिणी, पुरुष माणूस एकच असल्याने घराची जबाबदारी साहेबरावांवर येऊन पडली. घरात रोज पोथी वाचणं, त्याचा अर्थ सांगणं चालायचं. रंगनाथची जागा साहेबरावांनी घेतली. मंदिरात सायंकाळची कामधाम आटोपून गावातली मंडळी पोथी ऐकायला येऊन बसायची. रंगनाथची लहान बहीण कमला, ती पण पोथी ऐकायला येऊन बसायची. साहेबराव अर्थ सांगायचे अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत. साहेबरावचं रोज येणं जाणं होतच. त्यात रंगनाथ नसल्याने मित्राचं घर चालवायची जबाबदारी साहेबरावांवरच येऊन पडली होती. आणि मग हळूहळू कमला आणि साहेबरावचा न कळतपणे एकमेकात जीव गुंतत गेला. खरं तर साहेबराव जातकुळीचे ब्राह्मण नसूनही सगळे संस्कार ब्राह्मणाचे होते. जानवही ते घालत होते. त्यातच ते दोन पोरांचे पाप होते. घरात बायको होती. साहेबरावची शरीर यष्टी कमावलेली होती. पिळदार शरीर, काळा सावळा रंग, जाड जाड लांब निशा, देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व कुठल्याही तरुण पोरीला आकर्षून घेणारं होतं. आणि हेच कदाचित कमलाच्या बाबतीत घडलं असावं. सर्व माहीत असूनही तिनं साहेबरावशी लग्न करायचं ठरवलं. या दोघांची वागणूक कमलाच्या भाऊजाईच्या नजरेतून सुटली नाही. कमलाचा भाऊ तर दूर तुरुंगात, साहेबरावच्या मागेही घरात बरेच पाश. मग या दोघांनी एके सायंकाळी पोथी पुराण संपल्यावर गावात सामसूम झाल्यावर पळून जायचं ठरवलं. कमलाने साहेबरावचेच कपडे घातले, धोतर नेसलं, डोईवर फेटा बांधला, पायात जोडे घातले. जणू झाशीच्या राणीचाच अवतार. झाशीची राणी स्वातंत्र्यासाठी पाठीवर पोर घेऊन लढली. तर ही बया स्वतःच्या प्रेमाखातर भाऊ भाऊजय सर्वांना सोडून होणाऱ्या जीवाभावाच्या साथीदाराबरोबर निघाली. साहेबरावही तयारच होता. मारुतीच्या पाराच्या पलीकडे घोडा उभाच होता. साहेबरावनी कमलाला घोड्यावर खेचलं. रिकीबीत पाय

0: उतरताना पाय निसटला, पायातला जोडा खाली पडला. साहेबराव म्हणाला, पडू दे, चल लवकर कुणी पाहिल. आणि रातोरात दोघांनी गाव सोडला. त्यानंतर ते कुठं गेले, कुठं राहिले, कसे राहिले हे कोणाकडून कधी कळलं नाही. साहेबरावनी म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट कधी सांगितलीही नाही. आमच्या गाववाल्या आजी सांगतात,
1: तुझ्या आईला मी मांडीवर खेळवलं ग, फार देखणी होती, हुशार होती.
0: आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित आमचे वडील तिच्यावर भाळले असावेत. खरं तर त्यांनी त्यांच्या मित्राचा रंगनाथचा विश्वासघात केला होता, त्यामुळेच त्यांचं दोघांचं शेवट पर्यंत हाडवैर कायम राहिलं. माझ्या मामांनी तर ठणकावून सांगितलं,
2: कमला ज्या दिवशी माझ्या घरातून गेली त्याच दिवशी मला ती मेली.
0: आणि खरोखरच त्यांनी शेवटपर्यंत तिचं तोंड पाहिलं नाही. माझे वडील सातवी शिकलेले, हाडाचे शिक्षक, त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर होतं. बर्दापूर या गावापासून काही मैलांवर असलेल्या मोरवड या गावी त्यांनी शाळा काढली. अर्थात हे त्यांनीच मी मोठी झाल्यावर मला सांगितलं. माझी आईही शिकलेली होती, दोघांनीही त्या गावात ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गावात त्यांना सर्वजण गुरुजी म्हणायचे, खूप मान होता त्यांना. माझ्या आईशी लग्न केल्यापासून ते आपल्या पहिल्या बायकोकडे कधीही गेले नाहीत, तीही आली नाही. या दोघांचा मात्र एकमेकात खूपच जीव होता. तसा प्रत्येक नवरा बायकोचा असतोच असं नाही, पण वडिलांनी तिला कधी एकटं वाटू दिलं नाही. माझ्या अगोदर म्हणे जुळी भावंड झाली, ती काही वाचली नाहीत. त्यानंतर माझा जन्म, पोरगी आणि बापाची लाडकी नाही असं कधी कुठल्या घरात झालंय? वडिलांनी म्हणजे आमच्या अण्णांनी माझे तर लाड केलेच, पण माझ्या नंतरची माझी भावंड श्रीराम आणि रमेशही तितकीच लाडकी होती. मला अगदी अंधुकच आठवत. आमचं घर खूप उंचावर होत, गडीवर 20-25 पायऱ्या चढून वर जावं लागायचं. एक मोठा दरवाजा म्हणजे नुसती चौकट, त्याला पट नव्हते. डाव्या बाजूला एक खोली, उजव्या बाजूला छोटस स्वयंपाकघर. चौकटीतून आत आलं की समोर दोन खोल्या, आतल्या एका खोलीलाच फक्त दरवाजा होता, बाकी सगळं घर उघडच. रात्रीच्या वेळी फक्त मुख्य दरवाजावर पडदा टाकायचा. 4-6 पायऱ्या खाली उतरून डाव्या बाजूला ऐसपैस ओटा आणि कोपऱ्यात धाणी. तिथं मोठमोठी एरंडाची झाडं वाढलेली, त्याच्या पुढे धाणीच्या पाण्याचे ओघळ जाऊन पाणी तुंबून त्यात वाढलेली अळूची पानं. त्याच्या पलीकडे खूप मोठी रिकामी जागा, भरपूर गवत वाढलेलं. त्याच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचा गोठा. वडील सकाळी सकाळी गाईचं दूध चरबीत काढून झाकून ठेवायचे. धाडीच्या कोपऱ्यातल्या वतुलात पाणी तापलेलं असायचं, आई भराभर आंघोळी घालून घ्यायची आणि वडील स्वच्छ टॉवेलनी एकेकाचं अंग पुसून आदल्या दिवशी नीट खडी घालून ठेवलेले कपडे आम्हाला घालायचे. चटई टाकायचे, त्यावर आम्ही तिघांनी हाताची घडी घालून बसायचं आणि उभा पेला भरून ते धारोष्ण दूध प्यायला लावायचे. मग माझ्या आणि श्रीरामाच्या हातात पाटी पेन्सिल देऊन म्हणायचे, काढा उजळणी. उजळणी पूर्ण पाठ केल्याशिवाय जेवण मिळायचं नाही. त्यांनी सांगितलेला पाढा त्या दिवशी पाठ नाही झाला तर आम्हा दोघांनाही घराच्या विरुद्ध कोपऱ्यात भिंतीकडे तोंड फिरवून उभं करायचे. जोपर्यंत पाढा पाठ होत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. जेवढे प्रेमळ तेवढेच रागीट, शिस्तीचे. तरीही इतर गुणांपेक्षा राग हा जरा जास्तच होता. फार पटकन संतापत असत. दुपारी जेवल्यानंतर ते जर झोपलेले असतील, त्यांच्याकडे त्यावेळेस कुणी आलं किंवा उठवायची वेळ आली, तर जो कोणी उठवेल त्याला एक थापड खावीच लागे. म्हणजे मी किंवा श्रीरामच, रमेश तर फारच लहान होता. त्याच्या पाठीवर पुन्हा एक मुलगी झाली. आम्हा भावंडांमध्ये दीड दीड दोन दोन वर्षांचाच फरक असेल, पण आता आम्ही चौखं भावंड झालं होतो. शाळा चालवून पैसा काही मिळत नव्हता. मग अण्णांनी किराणा दुकान घातलं. दुकानचं काम आई पाहायची, शाळा वडील चालवायचे. गाईगुरं गुराखी येऊन चरायला घेऊन जायचा. नामाधोबी सकाळी चार पखाली पाणी आणून रांजण भरून घ्यायचा. प्यायचं पाणी तेवढं वडील घेऊन यायचे. सोहळ्यात आईचं भलतंच सोहळं. ब्राह्मण असल्यानं, त्याच संस्कारात वाढल्यानं वडीलही मराठा पण विसरून सोहळा बामण झाले होते. दुकानाला लागणारा आठवडाभरचा माल ते स्वतःच बर्दापूरला जाऊन गाडी भरून आणायचे. आई दुकान सांभाळायची. दुकानावर येणारी गावातली कित्येक माणसं, कित्येक जातीधर्माची स्त्री पुरुष मुलं बाळं, त्यांच्याशी देवाणघेवाण बोलणं चालणं भागच पडायचं. आणि मग वडिलांचा पारा चढे. तू त्या गृहस्थाशी का बोललीस? ती बाई काय सांगत होती? आता यावर आई काय सांगणार? की त्यांचा पारा चढायचा. तापट स्वभावामुळे दोघांचे खटके उडू लागले. सुखानं चाललेल्या संसारात या दुकानानं घर पार बदलून गेलं. आई म्हणायची, तुम्ही नोकर ठेवा, मी दुकानावर बसत नाही. पण त्या नोकरावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे ना, त्याचा काय भरोसा? नोकरही नको आणि दुकानही बघू नको. हळूहळू दुकान बंद पडू लागलं. डोक्यावर कर्ज वाढलं. तसा त्यांचा संतापही अधिकच वाढला. या संतापापायीच क्षणिक राग नि भीक माग म्हणतात ते काही खोटं नाही. असाच एकदा आईला आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास होता. आज द्वादशी म्हणून आई लवकरच उठली होती. सर्वांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्या होत्या. द्वादशीच्या दिवशी ती हमखास डोक्यावरून न्हायची. डोक्याच्या केसाला टॉवेल किंवा पातळ कापड स्वयंपाक होईपर्यंत तसंच बांधलेलं असायचं. आजही तिचे तसेच केस ओले होते. चुलीच्या आवेल्यात तुरडाळ शिजत होती. चुलीवर भात रटरटत होता. कणिक तिमली होती. लहान बहीण रडायला लागली म्हणून आईनं हात धुतला. तिला ती पाजू लागली. इतक्यात दुकानावर कुणीतरी गिराईक आलं. पुरुष माणूसच असावा तो. आई म्हणाली, दुकान बंद केलंय, काही मिळणार नाही. पण तो अगदी आजीजी करू लागल्यावर त्याची दया येऊन तिने लहानीला पाजायचं सोडलं. खाली दुपट्यावर टाकलं. दुकानची एक फळी उघडली. तो माणूस म्हणाला, बाई, पैसे दोन दिवसानंतर आणून देतो, लई नडीत आहे. आईला त्याची कीव आली. ठीक आहे म्हणाली. इतक्यात बाहेरून वडील घरात आले. आई दुकान बंदच करत होती, तोच त्यांनी विचारलं, दुकान का उघडलंस? काय सामान दिलंस? किती पैसे घेतलेस? कुठे आहेत ते पैसे? आई कप्पच, कारण वडिलांच्या आज्ञेचा तिनं भंग केला होता. ती गप्प राहिली. पुन्हा त्यात दुसरी चूक म्हणजे माझे पैसेही घेतले नाहीत. अण्णांचा संताप वाढला. आई गप्प कोपऱ्यात उभीच होती. संतापानं अण्णांचे डोळे लाल भडक्क झाले. त्याच्या मुठी वळल्या. त्यांनी कोपऱ्यात असलेल्या मोठ्या जात्याचा जाडजूड खुंटा उपटला आणि दळणकण पाठीत खातला, दुसरा पुन्हा डोक्यात आणला. त्याबरोबर आई फोवळ येऊन थडकन खाली कोसळली. पलीकडून भलं मोठ एक दगडी जात होत, त्यावरच तिचं डोकं आपटलं. तिनं फक्त एकदाच आई म्हटलं. जात्याच्या बाजूने रक्ताचा पाठ वाहू लागला. हे सगळं पाहून आम्ही भावंड भयभीत झालो. मी धावतच आई म्हणून तिच्या अंगावर पडले. सगळीकडे पसरलेलं रक्त पाहिलं. आईच्या ओल्या केसातलं फडक लाल भडक होऊन खाली पडलेलं होत. सगळे केस रक्तानं माखलेले होते. चेहराही भयंकर कसा तरी दिसत होता. मान वाकडी लोळी पांगळी झाल्यासारखी वाटत होती. मी मोठ्यांदी हंबरडा फोडला. त्याबरोबर दोन्ही भावंडही जोर जोरात ओरडली. शेजारी पाजारी धावून आले. अण्णांनी खुंटा फेकून दिला. ते चरवीभर पाणी ठसा ठसा प्याले. आम्हाला चौघांना पोटाशी घेतलं आणि धाय मोकलून रडायला लागले. हे काय झालं बाळांनो, हे काय झालं? संपलं सार. माझी ही चार पाखरं चार दिशांना पांगतील. क्षणात त्यांना त्यांचा आणि आमचा भविष्य काळ समोर दिसला असावा. हा हा म्हणता सगळा गाव गोळा झाला. अण्णांनी आम्हा चौघांना त्यावेळी जवळ घेतलं. तेच शेवटचं घेणं. त्यानंतर ते स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेले. इकडे आईला बैलगाडी खालून अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेलं. तिथं गेल्यावर म्हणे 4-5 दिवसानंतर तिचा प्राण गेला. पण आम्हाला आमची आई त्यानंतर कधी पुन्हा दिसलीच नाही. छोटीला तिनं अर्धवटच पास्ता पास्ता सोडला. चुलीवरचा वरण भात करपून त्याचा पार कोळसा झाला होता. आई गेली. वडील पोलीस कस्टडीत.
3: आताच आपण बिनपटाची चौकट या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. भाग पहिला. लेखिका इंदुमती जोंधळे, वाचक स्वर सीमा मोघे आणि सादरकर्त्या शालिनी केचे. रसिक श्रोते हो, पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.

रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयुष्यात पुढे येणारा क्षण हा कसा असतो, कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं, हो ना? आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणांची वाट बघत आपल्या आयुष्यात दुःख असतानाही आयुष्याची अवीट गोडी टिकून असते. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. आपण भाग पहिला ऐकलात. यात लेखिकेच्या आईचा मृत्यू आणि पोलिसांनी वडिलांना केलेली अटक. आता पुढे ऐकूयात भाग दुसरा.

0: सवयीनं ती भिंत आणि त्यावरून चालणं पाठ झालं होतं. पुढं भिंतीच्या दुसऱ्या टोकाला धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचा कोंडवाडा होता. उठत बसत अंदाजानीच बरोबर दरवाजापाशी आले. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण त्या बंद दरवाजातून आत कसं जायचं याची अटकळ मलाच माहीत होती. त्या दरवाजाची हलकीच एक फळी मी काढून अंग तिरप करून त्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश घेत असे. हातात एक दुधासाठी भांड, ते घेऊन बसत बसतच शेळ्या मेंढ्यांची थानं शोधत असे. अगदी उग्र खाणेरडा असा दर्प येई. शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांचा मुताचा वास आरपार डोक्यात जाई, पण आता त्याचीही सवय झाली होती. मुतात लेंड्यात पाय भरे परकरे भरत असे, पण त्याची पर्वा नव्हती. महत्वाचं होतं भांडभर दूध कसं मिळेल. एकेका मेंढीची व शेळीची थानं चाचपायची. तशा अंधारात भांड खाली धरून चळचळा दूध पिळायचं. शेळीनं मागचे पाय झटकले की मी भांड्यासह उताणीच, पण असं फार वेळा घडायचं नाही. बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना सुद्धा माझी दया येत असावी. त्या अगदी शांत उभं राहून चांगलं भांडभर दूध काढू देत. बोट लावून चाचपायचं भांड भरलं का. मनात काय यायचं माहीत नाही, ते गरम गरम धारोष्ण भांडभर दूध माझ्याच पोटात. आणि मग मात्र नंतर रडू यायचं. हे आपण काय केलं, आपण तर आपल्या मुन्नीसाठी, छोट्या बहिणीसाठी, आईविना पोरक्या पोरीसाठी, जिला खरोखरच दुधाची आवश्यकता आहे तिच्यासाठी इथवर आलोत. आई गेली आणि आमची बाळसेदार गुबगुबीत 6 महिन्याची मुन्नी पार सुकून गेली. हातापायाच्या निव्वळ काड्या झाल्या होत्या, पोट मोठं झालं होतं. ती अगदी मुडदूस झालेल्या रोग्यासारखी दिसत होती. रडायची शक्ती आता तिच्यात उरली नव्हती, निव्वळ हाडाचा सापळा. तिच्याबरोबर आम्हा मोठ्या भावंडांचीही तीच गत झाली होती. पोटभर पोटात अन्न गेल्याचं आठवत नव्हतं. मग पोटात पडलेली आग भांडभर दुधानं शांत व्हायची. पण मग मुन्नी आठवायची, पुन्हा दुसऱ्या शेळीचं दूध पिळून घ्यायचं. आता परतणार. इतक्यात शेळ्या मेंढ्यांच्या कळपात हिंडणारा शिकारी कुत्रा जवळ येत असल्याचा फास व्हायचा. कुठं लचका तोडेल आणि रक्तबंबाळ करून फाडून टाकेल याच भीतीनं भरकरत लघवी होऊन जायची. थरथर कापतच मान खाली घालून एखाद्या गलेलठ्ठ मेंढीच्या पोटाशी हातपाय दुमडून श्वास रोखून बसायची दूध सांभाळत. पण देव गरिबाचा पाठीरा खासतो म्हणतात. त्या मुक्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या मला त्यांच्या पोटाशी आश्रय देत. कुत्रा इकडून तिकडून फिरून पुन्हा दूरवर निघून जायचा. इतका वेळ श्वास रोखून बसलेली मी या भीतीमुळे सांडलं लवणलेलं दूध पुन्हा थोडं काढून घ्यायची आणि आल्या पावली लपत छपतच मांजर पावलानं हळूच दरवाजा लोटून घरात येई. मुन्नी रडतच होती. चार चार थेंब दूध तोंडात टाकून शांत केलं. दिवसभरात तिच्या पोटात दुधाचा की अन्नाचा कणही नव्हता, पण ते दूध तीही मटामटा पिऊन टाकायची आणि लगेच झोपायची. मध्ये पुन्हा जागी झाली, रडायला लागली की राग यायचा. पुन्हा राहिलेलं दूध तिच्या तोंडात ओतायचं. दिवसभर काम करून मी थकलेली असायची. डोळे पेंगायचे, तिला दुपट्यात गुंडाळायचं, पोटाशी घ्यायचं. हळूहळू थोपटत दोघीही झोपी जायचो. सण ते माझं लेकरू होतं आणि मी आणि 8 वर्षांची तिची आई होऊन तिला झोपवत होते. माझी आई वारली त्यावेळी मी नेमकी किती वर्षांची होते हे निश्चित माहीत नव्हतं, पण सगळं कळत होत. वेळ प्रसंग आले म्हणजे अकालीच मुलं शहाणी होतात. तसंच आम्हा भावंडांचं झालं. आम्ही 4 भावंड, सर्वात मी मोठी, मग श्रीराम, नंतर रमेश आणि सर्वात लहान ही 6-8 महिन्यांची मुन्नी. एखादं सुखी कुटुंब असावं तसं आमचं छान चाललं होतं. खूप नाही पण आम्ही लाडात वाढत होतो, कशाची कमी नव्हती. पण नियतीला आमच्या आईबाबांचं, आमचं सुख कदाचित पाहवलं नसेल. आणि तिनं आमची धूळधाण उडवली. अण्णा जाण्याआधी एवढंच म्हणाले, माझ्या पाखरांनो संपलं आता, आपण सारे 4 दिशांना पांगणार. दुःखानं पश्चातापानं काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा मला आजही समोर दिसतोय. इकडे आमच्या आते भावांना आमची मायादया आली. एक एक करत सर्व सामान सुमान त्यांनी त्यांच्या घरी आणलं. जनावरही त्यांच्या दावणीला आली. आम्हीही दुसऱ्या दावणीला बांधले गेलो, मूकपणे सर्वस्व हरवून अर्धपोटी उघडे नागले. सगळंच आता पार बदललेलं होत. आम्ही त्यांच्या घरात मजूर होतो, पडेल ती कामं करायची. झाडझूड, धुणभांडी, जनावरांचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं. अशीच एका सकाळी घागर घेऊन नदीवर गेले. आप्पा आणि आतेभावाच्या घरात येऊन 1 महिना झाला असेल, पण आम्हाला तो वर्षानुवर्षांसारखा वाटत होता. प्रथमच मी त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. शेजारच्या गावातल्या बाया नदीवर पाण्यासाठी येत होत्या. आमची कथा गावभर झाली होती. बाया बापड्या माझ्याकडे बघून म्हणत होत्या, काय ग माय लेकरावर पाळी आली, माय गेली मरून आणि बाप बसला थंडगार जेलाची हवा खात. त्यांचं बोलणं पाणी भरता भरता ऐकलं आणि मला रडूच कोसळलं. नदीच्या पाण्याबरोबर माझ्या डोळ्यांचं पाणी वाहतच होत. मी तशीच घरी आले. दोन्ही भावंडांना दोन्ही बाजूला घेऊन तिघही रडत होतो. एकमेकांचं व्यर्थ सांत्वन करत होतो. घरातलं एकही मोठं माणूस पुढं आलं नाही का रडता म्हणून विचारलं नाही. आमच्या अगोदर बहुतेकांना घरात ही बातमी माहीत असावी, पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही. आप्पाच कसे पुढे आले माहीत नाही, तेच तेवढं म्हणाले, बस पुरे झाले आता, चला चला चहा पाणी घ्या. आणि आम्हाला अधिकच हुंदके येत होते. आई गेली किंवा वडिलांना शिक्षा झाली म्हणून नव्हे, तर आता आपलं पुढं कसं होणार म्हणून. पण या छोट्या रमेशच, या तान्या मुन्नीच काय होईल, मी कसं सांभाळू यांना, कसं आणि कुठून खायला घालू. एक ना एक चिंताच चिंता. आमचं मरण मला समोर दिसत होत. मृत्यू बिभत्स हसून हसून आमच्याकडे बघत होता. आम्ही मात्र हताश, निराश, पूर्ण गळून गेलो होतो. वडिलांना शिक्षा झाली 20 वर्षांची, जन्मठेपेची, सक्त मजुरीची. आमची ही अवस्था त्यांच्यापेक्षा फार निराळी नव्हती. त्यांना तरी 2 वेळेला ओले सुख कसं तरी खायला मिळत असेल, पण आम्हाला इकडं वेळेत तर नाहीच, पण जे काही शिळपाक मिळत होत त्यातही पोट भरत नव्हतं. लहानी मुन्नी तर कायम उपाशीच. मी आता कुठून आणणार तिच्यासाठी दूध? वडील म्हणजे आमचे अण्णा आते भावांना वारंवार पत्र टाकत, माझ्या मुलांचा चांगला सांभाळ करा, माझं जे जे आहे ते तुमचं समजा, घेऊन टाका, पण माझ्या लेकरांची आबाळ करू नका. फुलांसारखं जपलं होतं मी माझ्या पोरांना, पण मला काय कुठून अवधास आठवली आणि घडू नये ते घडलं. मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही. अण्णांची अशी खूप पत्र येत, पण ते आम्हाला काही कळू देत नसत. आम्ही चौघही भावंड आता आते भाऊ त्यांच्या बायका यांच्या जाचात सापडलो होतो. श्रीरामला लहानपणी लाडानं बाबू म्हणत, तो उठून पहाटे शेण धरायला जायचा. मी आणि आप्पांची मुलगी शकू जात्यावर दळण दळायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती, बिचारीला तिलाही सावत्र आई होती. आप्पांची ही दुसरी बायको, दोघेही कामं करत नसत. मग मी आणि शकी घरातली सगळी कामं, दळण निवडणं टिपणं स्वयंपाक पाणी करत असू. ती मला पहाटेच उठून जात्यावर बसवायची. जातं खूप मोठं, हात पुरायचं नाही, डुंगण उचलू उचलू दळायचं, पण 4-5 किलो दळण दळल्याशिवाय सुटका नसायची. झोप यायची, खुंट्यावर पडायची, शकी चिमटे घ्यायची, कधी कधी छान छान गाणी म्हणून माझी झोपही उडवायची, पण आम्ही नेटानं दळण संपवायचो. बारकी मुन्नी उठली की तिला बाजूला झोपून दळण दळायचो, बाबूला टोपलं घेऊन शेण धरायला जावं लागायचं. याआधी कधी टोपली धरायची माहिती नव्हती, ती आता शेण भरून डोक्यावरून आणावी लागायची. तो हळूच माझ्याजवळ येऊन म्हणायचा, ताई थंडी वाजती अगं, पांघरायला तर दे. खरं तर आमच्या आईनं आमच्या प्रत्येकासाठी विणलेली सुंदर स्वेटर्स होती, पण या लोकांनी कुठं गायब केली होती माहीत नाही. चांगले चांगले कपडे सामान सुमान दागदागिने काही काही आम्हाला पुन्हा दिसलंच नाही. बाबूला एका सदरा चड्डीवर बाहेर जावं लागे, थंडीत कुडकुडत. जरा उजेड पडायला लागला की तो बाहेर पडायचा. जनावरही गोठ्यातून सुटलेली असायची, भराभर तो ताजं शेण धरून आणायचा. पण एकदा कसं काय कोण जाणे, झोपेत शेण म्हणून माणसाचीच खाण शेणाबरोबर उचलून आणली. शकी जेव्हा गोऱ्या थापायला लागली तेव्हा तिनं ते पाहिलं आणि चुलत्याला. भाऊंनी बाबूला ढोरासारखं बदड बदड बदडलं. जनावराच्या शेणापायी माझ्या भावाला जनावरासारखं मारलं होतं. पण मी किंवा तो काहीही करू शकत नव्हतो. मुकाट्यानं जनावरासारखं सगळं सगळं सहन करत होतो. पुढं 2-3 महिन्यानंतर मला अप्पा अंबाजोगाईला घेऊन आले. तिथं एका हॉटेलात आम्ही शेवचिवडा खाल्ला, चहा घेतला. कित्येक दिवसानंतर खमंग पदार्थ मिळाला होता, तो भराभर संपवला. आमच्या बरोबर गावच्या 2-3 बायाही होत्या. समोरच्या टेबलावर एक माणूस चहा पीत बसलेला होता. तो सारखा माझ्याकडे पाहत होता, डोळ्यात पाणी आलं की धोतरानं पुसत होता. मला वाटलं असेल कोणीतरी, आपल्याला काय त्याचं. माझं आपलं शेवचिवडा खाणं चालूच होतं. माझ्याजवळ बसलेल्या आप्पानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पोरी तो माणूस माहिती आहे का कोण आहे तो? अगं येडे, तुझा सख्खा मामा आहे की तो? मामा आहे ग तुझा. मी त्या अगोदर कधी मामाला पाहिलं नव्हतं. मामा आहे म्हणून मला माहिती नव्हतं, पण तेव्हा सारखं सारखं वाटत होतं की तो माणूस माझ्याकडे बघून का रडत असावा. आमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला म्हणून आम्ही अनाथ पोरके झाले म्हणून की त्याची बहीण गेली म्हणून. अप्पा आणि आम्ही सर्वजण हॉटेलातून बाहेर पडलो, चालायला लागलो. माझं सगळं लक्ष आता मामांवर होतं, तेही माझ्याकडे बघतच होते. त्यांनी हातानेच खून करून मला बोलावलं. मी पळतच त्यांच्याकडे गेले. त्यांनी प्रेमाने मला जवळ घेतलं, पाठीवरून माईनं हात फिरवला. कितीतरी दिवसांनंतर आज प्रथमच मायेचा हात पाठीवरून फिरत होता. लगेच मी त्यांना विचारलं, मामा माझ्या अण्णा मला आता कुठं भेटतील? आपण त्यांच्याकडेच चाललोत ना? हो बाळे, तुझ्या अण्णांना आपण भेटायला जाऊया, पण तू आधी मला सांग तुझी आई तुला आवडत होती की नाही. मी म्हणाले, हो आवडत होती माझी आई. मग आता तू एक काम करायचं, शहाणी मुलगी ना तू, खरं खरं सांगायचं. तुला कुणी विचारलं तर खरंच सांगायचं, तुझ्या अण्णांनीच तुझ्या आईला मारली म्हणून. मी हो म्हटलं. असे सांगितल्यावर मामांनी मला पुडाभर खाऊ दिला आणि हात सोडून ते निघून गेले. ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत अगदी आजपर्यंत. त्यांना भेटावं अशी ही आंतरिक इच्छा कधी झालीच नाही. आम्ही एका प्रशस्त आवारात आणि मोठमोठ्या इमारतींच्या मध्ये बसलेलो होतो. दोन पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी अप्पांना विचारलं, हीच का ती मुलगी? मी घाबरून गेले. मी काय गुन्हा केला? माझ्या अण्णांना पोलीस घेऊन जाताना मी पाहिलं होतं, आणि आता मला हे का नेत आहेत? पण हे पोलीस प्रेमळ होते. एकाने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, एकाने गोळ्या खायला दिल्या. माझं बोट धरून ते एका मला मोठ्या पांढऱ्या शुभ्र इमारतीत घेऊन गेले. तुला तुझ्या बाबांना भेटायचंय ना, तिकडंच नेत आहोत आम्ही तुला. पण तू सांग, तुला खायला काय काय आवडतं? मग त्यांनी होऊनच पेढे, चिवडा, गोळ्या, बिस्किटाचे पुडे माझ्यासमोर ठेवले. मला वाटलं, वा किती छान, इथंच राहायला मिळावं. पण मग आपल्या आपल्या भावांचं काय? त्या दोन पोलिसांनी मला एका मोठ्या प्रशस्त हवेशीर खोलीत नेलं. तिथं त्यांच्याही पेक्षा मोठे साहेब लोक बसलेले होते. एकाने जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, नावगाव विचारलं. हे सगळे लोक माझ्याशी इतकं गोड गोड का वागतायत? मी मागेल ते खायला देतात, हे कशासाठी करतायत सगळं? आणि मग त्यांनी मला हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझं नाव, गाव, वडिलांचं, आईचं, बहीण भावांचं, सगळ्यांची नावं विचारली. मी सगळी उत्तरं बिनतोड दिली. मग आईबाबांचं भांडण होत होतं का? त्यांनी आईला कसं मारलं? ती खाली कशी पडली? किंचाळली का? ओरडली? मग वडिलांनी आम्हाला कसं जवळ घेतलं? अगदी संपूर्ण जसं जसं आठवत होतं तसं तसं सांगितलं. हे सगळं दुसरा साहेब फटाफटा लिहून घेत होता हेही पाहिलं. पण मला हे काय कशासाठी चाललंय काहीच समजत नव्हतं. शेवटी मोठे साहेब म्हणाले, बाळे उद्या हे सर्व कोर्टात मोठ्या साहेबांसमोर न घाबरता सांगायचं बरं. तुझे वडीलही तिथं तुला भेटतील, तुझे बाकी सर्व नातेवाईकही तिथं असतील. असं म्हणून अप्पांजवळ मला आणून सोडलं. त्या रात्री ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाल्ली. त्याला आमची कथा कळलीच होती. तो बराच वयस्कर होता. तो म्हणाला, हे बघा नारायणा, अरे जे झालं ते झालं. पोऱ्यांची माय गेली, बापाला कशाला रे आता अडकवताय. त्याच तर पोरासनी सुख भेटू दे की या पोरीची साक्ष महत्वाची ठरणार आहे. तेव्हा आज तिनं जे सांगितलं ते सांगितलं, पण उद्या अख्ख्या कोर्टामोर खरं सांगता कामं नाही. तिला रातोरात खोटं बोलायला शिकवा, ती तसंच बोलल. तिचं नशीब चांगलं असल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल. त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन एका झाडाखाली बसलो. माझं लक्ष सगळीकडे फिरफिरत होतं. कुठं माझे अण्णा दिसतात का? इतक्यात दूरवर एका फाटकातून पोलिसांबरोबर मला माझे अण्णा येताना दिसले. ते काही धोतर फेट्यात नव्हते, तर अर्धी पांढरी काड्या काड्याची चड्डी, अर्धा शर्ट, पांढरी टोपी. मी तशातही त्यांना बरोबर ओळखलं होतं. धावतच वाऱ्यासारखी जाऊन त्यांना बिलकले, अण्णा अण्णा अण्णा. नुसती रडतच होते. अण्णा अण्णा घरी चला, बाबू रमेश सारखी आठवण काढतात. अण्णा आम्हाला तिथं नका ठेवू, कुठेही ठेवा. अण्णा अण्णा नाही ते तुमच्या बरोबर न्या. माझा आक्रोश चालू होता. एका पोलिसानं बळच बाजूला उठलं, अप्पांच्या हवाली केलं. इथंही अप्पा तेच सांगत होते, तुला तुझ्या अण्णांबरोबर राहायचं ना, मग रात्री सांगितलं तसंच सांगायचं, म्हणजे ते लवकर सुटतील. बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च भरलेलं होतं. न्यायाधीश, जज, अन्य सगळे जमले होते. एका पिंजऱ्यात बेड्या घातलेले अण्णा उभे होते. मला दुसऱ्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. एक एक प्रश्न विचारत होते. मुली, तुझं संपूर्ण नाव काय?
1: इंदू साहेबराव जाधव.
0: हे तुझे वडील आहेत का?
1: हो.
0: यांनीच तुझ्या आईला मारलं का?
1: मला माहीत नाही.
0: असं उत्तर देताच पोलीस आणि इतर न्यायाधीश एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी मला पुन्हा दरडावून विचारलं, हे तू तुझ्या आईला मारताना पाहिलंस का?
1: नाही.
0: तू कुठं गेली होतीस त्यावेळी?
1: छोट्या बहिणीला घेऊन बाहेर गेले होते.
0: तू हे सांगतेस ते खरं आहे का?
1: हो.
0: मग काल जे सांगितलं तेही खरंच का की आजचं खोटं?
1: मी काल खोटं सांगितलं. मला त्या साहेबाची भीती वाटली म्हणून मी भिऊन खोटं बोलले.
0: मग तुला केव्हा कळलं तुझ्या आईला मारलं ते?
1: लहान बहीण रडायला लागली, छोटा भाऊ पण घरातून रडत रडतच बाहेर आला आणि सांगायला लागला की आपली आई पडली, तिचं डोकं फुटलंय. मग मी खरी गेले तेव्हा मला माहीत झालं.
0: ते जितक्या खोचकपणे प्रश्न विचारत होते त्याला मी निर्भयपणे अचूक उत्तरं देत होते. अण्णा त्या दूरच्या पिंजऱ्यातून माझ्याकडे पाहत होते, डोळे पुसत होते. आपले अण्णा आता आपण पोलिसांना असं सांगितल्याने लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच खुशीत होते.
2: बिनपटाची चौकट, इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन भाग दुसरा आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.